रामकृष्ण हरी, अहंकाराने माणूस कुरूप दिसतो तर नम्रतेने सुंदर, श्रीमंतीने उठून दिसतो तर उदारतेने सुशोभित, अर्थहीन बोलण्याने वाचाळ होतो तर मधुरवाणीने रसाळ, नास्तिकतेने फक्त जीवन जगणे होते तर आस्तिकतेने जीवन परिपूर्ण होते, नाती प्रेमातून अंकुरित होतात, संवादातून जिवंत राहतात, संवेदनांनी जाणवतात आणि मनापासून जपली जातात, जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किमती हिऱ्यासारखे असतात. संस्कृती आणि नाती यामधलं महत्वाचं साम्य म्हणजे दोन्ही गोष्टी जपल्या तरच भरतात, अन्यथा नष्ट होतात. आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 18 सप्टेंबर हा दिवस पर्यावरण संवर्धन आणि मानवी सहसंवेदनाच्या दृष्टीने जगभर महत्वाचा मानला जातो. जागतिक बांबू दिन, निसर्गातील हिरवं सोनं मानल्या जाणाऱ्या बांबूचं पर्यावरण, शेती, गृहउद्योग आणि शाश्वत विकासातील महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. बांबू हा केवळ वेगाने वाढणारा वृक्ष नसून तो हवेतील सर्वाधिक कार्बन शोषण घेणारा निसर्गाचा खरा रक्षक आहे. जागतिक जल देखरेख दिन, नद्या, तलाव, भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेचं रक्षण करण्यासाठी तसंच पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस. तसंच आज आहे आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन. स्त्री पुरुष भेद न करता समान कामासाठी समान वेतन आणि सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज भारतीय समांतर सिनेसृष्टीतील कसदार अभिनयाची सम्राज्ञी मानल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील वास्तववादी, सशक्त आणि संवेदनशील अभिनयाचं प्रतीक असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. थोर शायर कैफी आझमी यांच्या कन्या असणाऱ्या शबानाजींनी तब्बल 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकून इतिहास घडवला. अंकुर, अर्थ, मंडी, पार आणि गॉड मदर यासारख्या चित्रपटातून त्यांनी भारतीय स्त्रीच्या अस्तित्वाची आणि संघर्षाची नवी व्याख्या मांडली. आजचा मनभावन सुविचार, मोठी झाडं वादळात सहज कोलमडून पडतात पण बांबू वादळात नम्रतेने झुकतो आणि संकट टळल्यावर पुन्हा दिमाखात ताठ उभा राहतो. संकटात तुटून जाण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता आणि स्वतःच्या मूल्यांवर अढळ निष्ठा असण हीच खरी ताकद आहे. आणि याची बोधकथा, निसर्गामध्ये एका विशिष्ट बांबूचं झाड असतं ज्याला चिनी बांबू म्हणतात. जेव्हा शेतकरी या बांबूचं बी जमिनीत लावतो तेव्हा तो त्याला रोज पाणी घालतो, खत देतो आणि काळजी घेत असतो. पहिल्या संपूर्ण वर्षात जमिनीवर गवताची साधी काडी सुद्धा उगवत नाही. शेतकरी दुसऱ्या वर्षीही तेवढ्याच निष्ठेने पाणी घालत राहतो तरी सुद्धा काहीच दिसत नाही. तिसरं वर्ष सरत, चौथं वर्ष सरत तरी सुद्धा जमिनीवर कसलीही हालचाल दिसत नाही. अनेक लोक त्या शेतकऱ्याला वेड्यात काढतात आणि म्हणतात, तू मेलेल्या बियाण्याला पाणी घालतोयस. पण 5व्या वर्षी अचानक चमत्कार घडतो. अवघ्या 6 आठवड्यांच्या म्हणजेच 45 दिवसांच्या कालावधीत तो बांबू जमिनीतून वर येतो आणि तब्बल 90 फूट उंच वाढतो. तो बांबू 6 आठवड्यात वाढला का? तर नाही. त्या आधीच्या 4 वर्षात तो स्वतःची मुळं जमिनीखाली 100 फूट खोल पसरवून भक्कम पाया तयार करत होता. जेणेकरून जेव्हा तो 90 फूट उंच उभा राहील तेव्हा जगातलं कोणतंही वादळ त्याला हलवू शकणार नाही. आयुष्यात केलेल्या कष्टांचं फळ जर लगेच दिसत नसेल तर धीर सोडू नये. जोपर्यंत तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत तोपर्यंत जमिनीखाली तुमची मुळं घट्ट होत राहतात. यशाची झेप नक्कीच उत्तुंग आणि अचंबित करणारी असते. तेव्हा श्रोते हो, आज 18 सप्टेंबरचा हा शुक्रवार आपल्याला संयम आणि लवचिकतेची खूप मोठी शिकवण देतोय. बांबूचं जीवन आपल्याला झुकण्याची कला शिकवतं तर शबानाजींचं काम आपल्याला भूमिकेशी प्रामाणिक राहायला शिकवतं. कामातला किंवा ध्येयातला निकाल लगेच मिळेल असं नाही आणि नाही मिळाला तर निराश होऊ नका, सातत्य ठेवा. आणि हो, आठवडाभराचा ताणतणाव आता बाजूला ठेवा. वीकेंडला घराबाहेर पडा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, पाण्याचा अपव्यय टाळा आणि आपल्या माणसांसोबत मनमोकळा संवाद साधा. कारण खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग संयमात आणि निर्मळ कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन खंबीर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य. प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्वाचे आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो. तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला एक वार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडलाय, त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्ता रूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. आजचे बोधवचन. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. जानकी जीवन स्मरण.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा पाया समजला जातो आणि उन्हाळ्यात जेव्हा पिकं नसतात, विशेषतः मार्च एप्रिल मे हे जी तीन महिने आहेत, या महिन्यामध्ये पिकात कोण शेतामध्ये पिकं नसताना जर योग्य पद्धतीने आपण जर मातीचा नमुना काढून आणला आणि तो प्रयोगशाळेत जर तपासून घेतला तर आपल्याला त्या माती परीक्षणाच्या अहवालाच्यानुसार खताचं व्यवस्थापन करता येतं आणि त्याच्यामुळे आपल्या खताच्या मात्रेतसुद्धा बचत होऊ शकते आणि एकीकृत अन्न व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा भाग म्हणून आपण खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर म्हणून आपण आज जाणून घेऊया की माती परीक्षणासाठी नमुना कसा घेतात. माती परीक्षणासाठी नमुना घेताना पाण्याच्या पाटाजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरेढोरे बसण्याची जी जागा आहे ती जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खत टाकलेली जागा, खताच्या ढिगाऱ्याच्या जवळची जागा, ह्या सर्व जागा आपण टाळल्या पाहिजेत. नमुना घेण्याची जी खोली असते तीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. भात असेल, भुईमूग असेल, ज्वारी किंवा गहू इत्यादी पिकांसाठी आपण जर नमुना घेत असाल तर तो साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर खोलीचा नमुना, कपाशी, ऊस आणि केळी या पिकाकरता 30 ते 40 सेंटीमीटर आणि फळझाडांकरता 60 सेंटीमीटर खोलीचा नमुना जर आणला तर मग आपल्याला त्याच्यामधून योग्य निकाल आपल्याला हाती येतो आणि त्याच्यामुळे आधारावर आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येतं. नमुना घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये उन्हाळ्यात साधारणतः 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत जर नमुना घेतला तर तो आदर्श काल समजला जातो आणि त्याच्या आधारावर आपण माती परीक्षणाच्या अहवालावर खताचं व्यवस्थापन करू शकतो. मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतात शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार या प्रकारनं आपण शेताचे प्रकार पाडले पाहिजे आणि हे भाग प्रत्येकी 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्राचे असावेत. प्रत्येक भागातील 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी 8 ते 10 ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस, अशा प्रकारे स्थान निश्चित करून तिथून आपण खड्डे करून नमुना घेतला पाहिजे. तेथे लाकडी खुंट्या आपण सर्वप्रथम ठोकायच्या आणि खुंटी गाडलेल्या ठिकाणचा नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा, काळी कचरा सगळं वेगळं करून घ्यायचं. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा जो आहे नमुना खड्डा करायचा आहे आणि हा खड्डा व्ही आकाराचा, इंग्रजी व्ही आकार जो म्हणतो त्या आकाराचा करणं गरजेचं आहे. या इंग्रजी अक्षराचा खड्डा खोदावा आणि खड्ड्यातील सर्व माती जी आहे हातानं अगर खुरप्यानं काढून टाकायची. खड्ड्याच्या दोन्ही बाजूनं 4 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढून घमेल्यात गोळा करायचा. अशा पद्धतीने जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक विभागातील 8 ते 10 नमुने घ्यावेत आणि नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावे. त्यातील लहान मोठे दगड, पिकांची मुळे व त्याचे अवशेष वेगळे करायचे. त्याच्यानंतर त्या एकत्रित 8 ते 10 नमुन्याच्या मातीचे 4 समान भाग करायचे आणि गोणपाट्याचे 4 ठिकाणी 4ही नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोरील कोणतेही 2 भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा आणि पिशवीमध्ये कोरड्या मातीच्या नमुन्यासोबत एक लेबल आणि पिशवीबाहेर एक लेबल घट्ट प्रकारे बांधून नमुना प्रयोगशाळेत आणायचा. आणि प्रयोगशाळा आपल्याकडे उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र करडा येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा उपलब्ध आहे. आता हा नमुना प्रयोगशाळेमध्ये आपण जर नेला तर त्याच्याबरोबर माहितीसुद्धा आपल्याला काही पाठवावं लागते. त्याच्यामध्ये नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, जमिनीचा उतार किंवा प्रकार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेलं पीक, पुढे कोणते पिकं घ्यायचे आहेत त्या पिकांची नावं, जमिनीची खोली म्हणजे कितपर्यंत ती जमीन खोल आहे त्या खोलीचं माप सेंटीमीटरमध्ये, आणि जमीन ओलिताखाली आहे की कोरडवाहू आहे त्याचा उल्लेख, आणि नमुना घेतलेल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र किती आहे याचा उल्लेख. या सर्व माहितीसह आपण जर का एक चिठ्ठी त्या नमुन्याबरोबर टाकली आणि कृषी विज्ञान केंद्र करडा प्रयोगशाळेमध्ये जर हा नमुना आणला, योग्य कालावधीत योग्य प्रातिनिधिक नमुना जर आणला तर आपल्याला त्याच्यापासून खताचं व्यवस्थापन कसं करायचं हा अहवाल मिळेल. आणि या अहवालामध्ये जमिनीचा सामू आहे, जमून उपलब्ध नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश ज्याला म्हणतो ते आहे, आणि सोप्या भाषेत जी पिकं आपण घेणार आहात त्याच्यासाठी खताचं व्यवस्थापन किती करायला पाहिजे हे सगळं त्या अहवालावर लिहिलं जाईल. आणि म्हणून आपण योग्य नमुना आणा, योग्य वेळी तपासून घ्या आणि आपला अनावश्यक खर्च जो विशेषतः रासायनिक खतावर होणार आहे तो टाळा आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील. तेवढा संदेश देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या, त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते? कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल, बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: अच्छा, पण आता मला सांगा ना, तुम्ही मराठी माध्यमात काम करत असताना अचानक पीटीआय सारख्या एका हिंदी वृत्तसंस्थेत तुम्ही आता काम करत आहात, मग आता हे तर खूप चॅलेंजिंग.
1: नक्कीच नक्कीच.
0: मग हे कसं तुम्ही शक्य करून घेतलं?
1: माझा जो विषय होता मराठी होता, परंतु मग माझी जी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं, आणि आपणही आपल्या नायक चित्रपटाचे जसं त्यांनी नाव, आज नायक पिक्चर चित्रपटामध्ये जसं त्यांचं नावाची चर्चा झाली, म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर जी चर्चा झाली, त्या पद्धतीने मलाही कुठेतरी वाटायचं की आत्माराम गायकवाड हे एक नाव निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळे मग मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभ्यास करून बातमीची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्या माध्यमातून माझी मग पीटीआय या वृत्तसंस्थेला निवड झाली, आणि त्या पीटीआयमध्ये देखील मी अनेक चांगल्या स्टोऱ्या या केलेल्या आहेत,
0: करत आहात आणि
1: करत आहेत.
0: पण मला एक सांगा ना, हे सगळं करत असताना घरून मिळणारा जो सपोर्ट असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही जेव्हा घरी सांगितलं असेल की मी पत्रकारितेत काम करणार आहे, तेव्हा घरून नेमकी काय भूमिका होती?
1: घरच्यांची भूमिका तर हीच होती की आम्ही सात भाऊ आहेत, चार बहिणी, आमचा परिवार मोठा.
0: अच्छा.
1: आणि आम्ही एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब असल्यामुळे मला घराची जबाबदारी नव्हती.
0: अच्छा.
1: इतर भाऊ सांभाळायचे, तर त्यामुळे मग भावांना वाटलं की हा छंद यायचा. हा भावांचाही सपोर्ट होता आणि माझ्या आई वडिलांचाही सपोर्ट होता, आणि मी कुठे चांगलं काम करतोय, वाईट काम करत नाही, त्यामुळे माझा विरोध देखील माझ्या कुटुंबाकडून झाला नाही.
0: म्हणजे तुम्हाला आर्थिक प्रश्न उद्भवतील अशी शक्यता खूप कमी होती.
1: कमी होती, कमी होती.
0: त्यामुळे मग तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला, आणि घरून सपोर्ट जर मिळाला तर माणूस साहजिकच चांगले काम करू शकतोय. पण आता मला सांगा ना, आता जी नवीन तरुण पिढी आहे जी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करण्यासाठी पुढे सरसावते, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये जी नवीन पिढी आहे त्यांना एकच सांगायचं आहे की जी शोध पत्रकारिता आहे, या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून जर आपण चांगलं काम केलं तर नक्कीच यश मिळणार आहे. जनरल गोष्टी तर हे प्रत्येक चॅनलला दिसतात,
0: बरोबर,
1: पण काही वेगळं देण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच नाव रूपाला,
0: म्हणजे तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन जर विचार करत असाल,
1: बरोबर,
0: विषय शोधत असाल,
1: बरोबर,
0: तुम्हाला नक्कीच
1: नक्कीच यश मिळेल.
0: पण मग मला सांगा, तुम्ही अशी जेव्हा बातमी करत आहात, तेव्हा अशी एखादी बातमी कव्हर केल्यानंतर ज्याच्या गोष्टीला तुम्ही वाचा फोडलेली आहे, दुःखाला वाचा फोडली, अशांकडनं देखील शाबासकीची थाप मिळाली असेल, असा एखादा अनुभव तुमच्या आयुष्यात?
1: मग आता माझ्या गावातला आदिवासी समाजाची महिला होती, त्या महिलेला तब्बल 30 वर्षांपासून त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं. ती महिला झोपड्यात राहते, कुडाच्या झोपड्यात राहते. त्या महिलेला शासनाचं आतापर्यंत कुठलंही अनुदान किंवा कुठलाही लाभ मिळालेला नव्हता. मला ती माहिती समजली, मी तात्काळ माझं सर्व कामं सोडले आणि त्या महिलेकडे गेलो. त्या महिले अक्षरशः रडली मला माझ्या जवळती की मला रेशन कार्ड नाही, मला फिरव फिरव करता. मग मी ती एक माझ्या वेगळ्या अँगलने ती बातमी केली की शासन आपल्या दारी म्हणतंय, पण इथे कुठे व्हा, दारी तर काही दिसत नाही, शासन पोहोचलंच नाही त्या महिलेपर्यंत. तर त्या पद्धतीने जेव्हा त्या महिलेची बातमी मी पब्लिश केली, त्या महिलेला रातोरात रेशन कार्ड मिळालं.
0: अच्छा.

0: म्हणजे तुमच्या बातमीचा जो काही प्रभाव होता तो लगेच
1: तात्काळ मिळाला. प्रशासनानं खळबळून जागे झाला आणि त्या महिलेला रातोरात रेशन कार्ड मिळालं. ती महिला खूप आनंदितली आणि मला खूप माझं आभार मानायला लागली की पत्रकार दादा, आता ग्रामीण भागामध्ये बोलण्यात मग पत्रकार दादा म्हणे, तुमच्यामुळे मला इतक्या वर्षानंतर न्याय मिळाला.
0: म्हणजे सरकारी माझी नोंद झाली, सरकार दरबारी माझी नोंद झाली आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो देखील तुम्ही टिपला असेल. आणि मला माझ्या माहितीनुसार तो आनंद टिपल्यानंतर तुम्ही त्याचं पण एक स्पेशल फीचर तयार केलं.
1: हो हो हो.
0: आणि ती बातमी देखील,
1: हो ती पण मी बातमी केली की महिलेला आनंद,
0: तिचा जो आनंद आहे तो अशा प्रकारे पूर्ण झाला आहे. आता मला म्हणजे खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि शोध पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमात तुम्ही आपण कार्यरत आहात आणि विशेषतः मराठी माध्यमात काम

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने? याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरंय दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय, त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतीये, जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचे. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल्स करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका. थोडं चाला, फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट. कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभवन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो, तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा. ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाण्यासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की फ्रेंड्स किसली है, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मनमोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही.
ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 92844 99433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, RJ शुभांगी सोबत. बाय.

0: मनभावन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आरजे शुभांकी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुलणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या खास विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आरजे शुभांगी. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत स्पार इन्व्हेस्टमेंटचे फाउंडर आणि एक यशस्वी उद्योजक, कुशल आर्थिक सल्लागार आणि त्याचबरोबर अनेक शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी कार्यरत असलेले एक समाजभान असलेलं व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या यशस्वीतेबद्दल आणि तसंच आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबद्दल सुद्धा आपण काही टिप्स घेणार आहोत. तेव्हा लगेचच आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत सरल चोप्रा. सर नमस्कार, आणि तुमचं रेडिओ मनभावन टीमतर्फे खूप खूप मनपूर्वक स्वागत. सर, सुरुवातीला मला तुमच्या बालपणाबद्दल सांगा ना, म्हणजे तुम्ही मूळचे कुठले आणि तुमचं बालपण आणि शैक्षणिक प्रवास कसा होता ते सांगा ना.
1: नमस्कार सर्व मनभावन रेडिओचे सर्व श्रोत्यांना. माझं बालपण म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन जलगाव ओनली. तर आय हॅव मी माझं ग्रॅज्युएशन पुणे MIT मधनं केलंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं MBA इन फायनान्स अँड इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट IMR कॉलेज जळगावमध्ये झालंय. फॅमिली बॅकग्राऊंड अगोदरपासूनच जनरेशनली इन टू बिझनेस, तर बिझनेस माइंडसेट अगोदरपासूनच होतं. आणि एक जसं जसं मी कॉर्पोरेट लाईफ पण एक्सपिरियन्स केली आहे, मी जॉब पण केला आहे, आणि देन आय डिसाइडेड टू परसिव्ह समथिंग इन एंटरप्रेनरशिप अँड दिस साइड ऑफ थिंग्स.
0: गुड, म्हणजे तुम्हाला घरातच बाळकडू मिळालंय बिझनेस माइंडचं आणि ते तुम्ही डेव्हलप केलं तुमच्या एफर्ट्सने, खूपच छान. पण सर्वात आधी आम्हाला तुमच्या स्पार इन्व्हेस्टमेंट बद्दल थोडक्यात सांगा ना, म्हणजे नेमकं काय स्पार म्हणजे काय.
1: हे प्रश्न सगळ्यांना असतो. तर बेसिकली एक हे फॅमिली इनिशियल्स आहे माझे घरातले. तर आमचं एक व्हॉट्सअप ग्रुप होतं स्पार म्हणून. तर स्पार मध्ये S म्हणजे सरल, P म्हणजे पंकज, A म्हणजे आरती, R म्हणजे रक्ष. तर असं आमचं फॅमिली ग्रुप होतं. जेव्हा मी बिझनेस सुरू केलं तेव्हा हे स्पार डोक्यात होतं. आणि की जे आपल्यासोबत आयुष्यभर आहेत, यांनी आपल्याला सगळं सपोर्ट केलंय, तर पहिली म्हणजे फॅमिली, तर त्यांचे इनिशियल्स असतात स्पार. स्पार ते घेतले आणि इन्व्हेस्टमेंट्स. आणि कंपनी बद्दल आम्ही काय करतो या विषयात सांगायचं म्हणजे ही एक वित्तीय नियोजन संस्था आहे जी लोकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य गुंतवणूक मार्गदर्शन पुरवते. आमचे मुख्य उद्दिष्ट आहे की सुरक्षितता, समृद्धी आणि दीर्घकालीन विश्वास. आजपर्यंत आम्ही 350,000+ अधिक कुटुंबांना योग्य आर्थिक नियोजन करून दिलंय. 90 कोटीपेक्षा अधिक आमचं AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट. तर आम्ही जे गुंतवणूक वगैरे मॅनेज करतो ती मोर दॅन 90+ crores आहे. आणि त्याच्यामध्ये विविध प्रोडक्ट्स आहे, म्हणजे इक्विटी झालं, म्युच्युअल फंड झालं, तुमच्या म्युच्युअलमध्ये SIPs, AIF असतात, आणि बॉन्ड्स, डेबेंचर्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, हे असे प्रोडक्ट्स आम्ही आमच्या कस्टमर्सांसोबत डिस्कस आणि ऑफर करतो.
0: अच्छा, याच्या मागची प्रेरणा काय होती, म्हणजे तुम्ही जे हे इन्स्टिट्यूट स्थापन केलं त्याच्याबद्दल विशेष अशी प्रेरणा काय होती तुमची.
1: हो, खरं सांगायचं तर स्पार इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे लोकांपर्यंत योग्य आर्थिक सल्ला पोहोचवणं. मी अनेक कुटुंबांना पाहिलंय जे चुकीचा गुंतवणूक निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडले.
0: बरोबर.
1: कोणी फक्त टॅक्स सेव्हिंग साठी पॉलिसी घेतली, तर कोणी मार्केटच्या अफवांवर निर्णय घेतला. मग मला जाणवलं की याला उत्तर म्हणजे योग्य माहिती आणि मार्गदर्शन. ही गरज लक्षात घेऊन स्पार इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली. आणि जसं मी सांगितलं तर आज आम्ही सॅटिस्फाईड खूप आहे की जवळजवळ मी 350+ फॅमिलीजला सोबत एक विश्वासाचं नातं तयार करू शकलो.
0: सध्याच्या परिस्थितीत हा मोठा प्रश्न की गुंतवणूक नेमकी कुठे करायची, SIP आहे, म्युच्युअल फंड्स आहेत किंवा गोल्ड. तर नक्की यात खूप लोक कन्फ्युज असतात, तर त्यावेळी त्या लोकांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
1: सर्वात अगोदर त्या लोकांनी एक जवळचा चांगला प्रोफेशनल फायनान्शियल ऍडवायझर शोधायला पाहिजे. सहजा लोक काय करतात की आपल्या काकाला मामाला भाच्याला पुतण्याला विचारतात की मी काय करू कुठे करू आणि मग कोणीतरी काहीतरी कुठून वाचून मग पेपरमध्ये वाचून न्यूजवरती बघून छोटीशी अफवावरती विश्वास ठेवून लगेच इन्व्हेस्ट करून टाकतात. तर त्याच्यामध्ये आपली सायकोलॉजी घडली पहिले तर रिस्क फॅक्टर ओळखावा लागतो माणसाला आणि आपण हाय रिस्क क्विक मनी मध्ये इन्व्हेस्ट करतो कारण की सगळ्यांना पैसे की पाहिजे की हेराफेरी सारखं आज पैसे टाकले उद्या पैसे दुप्पट व्हायला पाहिजे. तर लोकांनी एक प्रॉपर फायनान्शियल गायडन्स घेऊनच इन्व्हेस्ट करायला पाहिजे.
0: राईट. आणि तुमचा हा जो प्रवास आहे उद्योजकीय प्रवास आपण त्याला म्हणू शकतो तो नेमका कुठून आणि कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास एका मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला आहे जसं मी अगोदर सांगितलं आणि सुरुवातीला मी स्वतः आर्थिक बाबतीत अनेक चुका केल्या आणि मग तिथून शिकत गेलो. माझी सुरुवात एका इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून झाली. मी भारताची सर्वात लिडिंग प्रायव्हेट सेक्टर बँक तिथे इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून होतो. पण लवकरच कळलं की लोकांना फक्त उत्पादन नको त्यांना मार्गदर्शन आणि विश्वास हवाय. त्यामुळे मी अधिक शिकलो प्रामाणिक राहिलो आणि स्पार इन्व्हेस्टमेंटचं बीज रुजवलंय.
0: छान. म्हणतात ना फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, त्याप्रमाणे तुमचं खरंच प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात अनेक तुम्हाला अडचणी आल्या असतील ज्या तुम्ही फेस केल्या असतील, त्याबद्दल सांगा ना. या क्षेत्रात येण्यासाठी किंवा हे टार्गेट चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या त्याबद्दल?
1: प्रत्येक उद्योजकाच्या सुरुवातीला संघर्ष
0: स्ट्रगल असतो. येस.
1: तर सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हेच सर्वात मोठं आव्हान होतं कारण की कोणाकडे पण जाणं आणि मग त्याला आपल्या बडे बघून ट्रस्ट येणं कारण तो त्याचे पैसे देतोय. तर याच्या ट्रस्ट हा सर्वात मोठा स्टार्टिंग स्ट्रगल होता. आणि मग बऱ्याच लोकांना वाटायचं गुंतवणुकीबद्दल तर आम्हाला आधीच सगळं समजतं जाणतो. पण जेव्हा मी त्यांना त्यांच्या गरजेनुसार समजून आणि वैयक्तिक सल्ला द्यायला लागलो तेव्हा ते म्हणायचे अहो ही माहिती तर आम्हाला कोणी दिलीच नव्हती. शिकवणं समजावणं आणि सेल्सपेक्षा सल्ला या तत्वावर काम केलं आणि तिथून प्रवास सुकर होत गेला.
0: तो विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं?
1: तर जसं मी म्हटलो की अंडरस्टँडिंग द नीड ऑफ द कस्टमर.
0: येस.
1: तर फक्त सेल्स आपल्याला फक्त जायचं आणि काहीतरी विकायचंय या माइंडसेट मध्ये निघून फर्स्ट कस्टमर.
0: बरोबर.
1: याच्यामध्ये ग्रोथ थोडी स्लो होते पण निश्चित होते आणि ती सस्टेनेबल ग्रोथ असते.
0: राईट.
1: तर या तत्वावर आम्ही राहून पुढे गेलो.
0: आता गुंतवणुकीबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज सुद्धा असतात, तर त्याबद्दल तुमचं मत काय?
1: खूपच गैरसमज असतात. म्हणजे सर्वात सामान्य गैरसमज म्हणजे SIP म्हणजे फक्त काहीशा पैशाची योजना आहे. SIP एक SIP म्हणजे म्युच्युअल फंडचा एक भाग असतो. SIP मध्ये पैसे बुडून जातील किंवा LIC पॉलिसी किंवा इन्शुरन्स म्हणजे फक्त टॅक्स सेव्हिंग प्लॅन आहे. बऱ्याच जणांना वाटतं फक्त मार्केटमध्ये पैसे टाकले की लगेच पैसे डबल होतील. म्हणून आम्ही स्पार इन्व्हेस्टमेंटमध्ये लोकांशी प्रामाणिक संवाद ठेवतो. गुंतवणूक म्हणजे झटपट श्रीमंती नाही तर संयम शिस्त आणि योग्य नियोजनाचा खेळ आहे. हा दृष्टिकोन बदलणं हीच खरी आमची जबाबदारी आहे.
0: युथच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर युथला या फील्डकडे येण्यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: युथला या फील्डमध्ये आणि व्यवसायामध्ये सुरू करण्यासाठी जे मी केलं आहे आणि जे मी खूप वाचलं आहे आणि बघितलंय लोकांना, तर सर्वात आधी घाई करू नका.
0: करेक्ट.
1: युथ थोडं इम्पेशंट होत चाललं आहे. तर घाई केली तर कुठे ना कुठे आपण आपले जे एथिक्स असतात त्याच्याशी तडजोड करून घेतात. तर सर्वात आधी घाई करू नका. यश हे थोडं उशिरा मिळतं.
0: बरोबर.
1: पण ते खूप ठसठसीत असतं. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर तो दॅट सक्सेस गेट स्टेबल अँड सस्टेन्स.
0: राईट. त्यासाठी कुठल्या मुद्द्यांवर आपण किंवा कुठल्या मूल्यांवर आपण ठाम राहणं आवश्यक आहे?
1: मी जे 2-3 माझे जे मूल्य आहे त्याच्यावरती जे ठाम राहिलो विथ अ कस्टमर माइंडसेट, तर त्याच्यामध्ये ग्राहकांचा फायदाच माझा ब्रँड आहे.
0: राईट.
1: हे माझं ब्रीथ आहे आणि मी ते प्रत्येक व्यवहारात जपतो.
0: आणि सॅटिस्फॅक्शन सुद्धा.
1: सॅटिस्फॅक्शन. कारण कस्टमरचा फायदा झाला तर ऑटोमॅटिक तो सॅटिस्फाय होणारच आहे. आणि तरुणांनी सतत शिकत राहावं, चुका घडू द्यावात, पण त्यातून शिकून पुढे जावं. थोडं वेगळं करायला घाबरू नका. जेव्हा जे लोक करतायत थोडं त्याच्यावरून वेगळं करायला कधीच घाबरायचं नाही.
0: खरंच हे फील्ड थोडं रेअर आहे, इकडे यायला बरेच जण असं म्हणजे डेअर नाही करत,
1: कारण व्हॅल्यू निर्माण केल्याशिवाय व्हिजिबिलिटी भेटणार. जोपर्यंत आपण काही वेगळं नाहीये तोपर्यंत आपण व्हिजिबिलिटी भेटणार. आपण जसं सगळे चाललोय त्याच्या मागेच आपण मिक्स होऊन जाऊ.
0: तुमच्या या स्पार इन्व्हेस्टमेंट मध्ये इतर कुठले प्रोजेक्ट किंवा अशा काही उपक्रम तुम्ही राबवत असता का, त्याबद्दल सांगा.
1: स्पार इन्व्हेस्टमेंट मध्ये आम्ही क्लायंटच्या आर्थिक प्रवासाचा प्रत्येक टप्पा समजून घेतो आणि त्यानुसार व्यक्तिक पर्सनलाइज फायनान्शियल प्लॅनिंग देतो. जसं मी सांगितलं, आम्ही SIP, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बॉन्ड्स आणि PMS यासारख्या गुंतवणूक पर्यायासोबतच रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि गोल्ड बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग देखील करतो. त्याशिवाय आम्ही वुमेन फायनान्शियल लिटरसी, रुरल इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस आणि विद्यार्थी व युवा वर्गांसाठी वित्तीय शिक्षण सत्र देखील घेतो. आणि आम्ही प्रत्येक वर्षी 4 कॉलेज इंटर्न्सला हायर करत असतो आमच्या ऑफिसमध्ये, जेणेकरून समाजाच्या प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल.
0: वा, खूप छान उपक्रम तुमच्याकडनं राबवले जातात. आता मला एक सांगा, सध्या कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त मागणी आहे?
1: सर्वात जास्त मागणी SIP ला, ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. ते तुम्ही 100 रुपयापासून सुरू करू शकता, जास्तीत जास्त एनी अमाऊंट इज यू कॅन मेक एव्हरी मंथ. ती खूप लोकप्रिय झालंय, लोकांना कमी पैशातून सुरुवात करता येत असं मी सांगितलं. शिवाय हेल्थ आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढत आहे कोविड नंतर. लोक आता सेफ्टी प्लस ग्रोथ असा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करत आहात.
0: SIP बद्दल सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, त्याबद्दल थोडं क्लिअर सांगा ना. SIP म्हणजे नेमकं काय?
1: SIP चा पूर्ण फुल फॉर्म जसं सांगितलं मी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे सर्वात सिम्पल सांगायचं तर, एक हुशार माणूस जो टिप वरती काम करत नाही, जो मित्रांवरती काम करत नाही, ज्याला खरंच मार्केटचा अनुभव आहे, अशा एक कंपनीज असतात, त्यांना असेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात. त्यांच्यामध्ये एक फंड मॅनेजर असतो जे पर्टिक्युलर स्कीमला मॅनेज करतो. म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असतात. तर इक्विटीमध्ये रिस्क जास्त असते डायरेक्ट शेअर परचेसमध्ये. SIP मध्ये तुमचा फंड मॅनेजर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये तो पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणून रिस्क कमी होऊन जाते आणि रिटर्न चांगला येतो. आणि दॅट इज व्हेरी इझी फॉर अ इन्व्हेस्टर, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टर म्हणे. तर प्रत्येक महिने जे ती अमाऊंट तुम्ही फिक्स करता, त्या तारखेला ते अमाऊंट तुमच्या बँकेतनं निघून ऑटोमॅटिकली त्या फंडमध्ये जाऊन इन्व्हेस्ट होऊन जाते.
0: यानंतर आर्थिक शिस्त असणं आणि आर्थिक नियोजन करणं, याचा आपल्या पर्सनल लाईफवर कसा असर होतो?
1: खूप खोलवर परिणाम होतो. आणि हे आम्ही प्रत्येक दिवशी स्पार इन्व्हेस्टमेंटमध्ये, जेव्हा आमचे क्लायंट्सपेक्षा जे फॅमिली मेंबर आता स्पार इन्व्हेस्टमेंटचे आहे सगळे, त्यांना त्यांच्याशी जेव्हा बोलतो, डिस्कस करतो, तेव्हा समजतं आर्थिक शिस्त ही केवळ पैशाच्या व्यवहारापुरती मर्यादित नाही, ती माणसाच्या विचारसरणीचा भाग बनते. नियोजन केल्यावर माणूस मानसिकदृष्ट्या खंबीर होतो, कारण त्याला माहीत असतं की काय झालं तरी माझं भविष्य सुरक्षित आहे. जसं नवीन व्यवसाय सुरू करताना, आपत्कालीन परिस्थितीत येताना किंवा मुलांचं शिक्षण, निवृत्तीचे नियोजन करताना, तुमचं आर्थिक शिस्तबद्ध नियोजन तुम्हाला खंबीर ठेवतं.
0: बरोबर.
1: आणि मग किती पण म्हणा तर शेवटी पैसाच एक स्टॅबिलिटी आणि एक माइंडसेट प्रोव्हाइड करतं. तर त्या हिशोबाने आर्थिक शिस्त खूप महत्वाची आहे आयुष्यात.
0: बरोबर. मला आणखी तुम्हाला पर्सनली विचारायला आवडेल की हे झालं करिअरच्या बाबतीत, करिअर सोडून तुम्हाला अजून इतर कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट व्हायला आवडतं, किंवा तुमचा रोल आणखी कुठल्या एका क्षेत्रात आहे? शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहात असं तुमच्या याच्यातनं मला कळलं, तर त्याबद्दल सांगा ना थोडं.
1: बेसिकली मला जसं माझा व्यवसायच असा आहे की मला प्रत्येक दिवशी नवीन लोकांना भेटावं लागतं, तर हे जे मी करतो हे कुठे ना कुठे फक्त माझं करिअर नाही, कुठे ना कुठे पॅशन पण आहे. की मला जे बाहेर जे आवडतं तेच मी व्यवसायात करू शकतोय. तर बेसिकली मला जेव्हा मी बिझनेस करत नाही, जेव्हा मी निवांत आहे, तेव्हा मी सोशली काय करू शकतो की ज्याच्याने मी काहीतरी समाजाला परत देऊ शकतो. आणि मग मी एक जे रिसर्च करत असतो की एव्हरी डे व्हॉट इज न्यू हॅपनिंग टेक्नॉलॉजिकली इन द बिझनेस, तर त्यासाठी मी एक्सप्लोर करत असतो. जिथे जिथे भारतात कुठे पण याचे सेमिनार असतात, हे असतात, तिथे मी जात असतो. आणि हे दोन गोष्टी मला करायला खूप आवडतात आणि मी खूप ट्रॅव्हलिंग करतो, मला ट्रॅव्हल करणं खूप आवडतं.
0: शैक्षणिक संस्थांमध्ये तुमचं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन असतं, त्याबद्दल सांगा.
1: सध्या मी जी जळगावमध्ये शाळा आहे विवेकानंद प्रतिष्ठान काशीनाथपूर पब्लिक स्कूल CBSE शाळा, तिकडे मी शाळा समितीवरती सदस्य आहे आणि IMR कॉलेजच्या IQAC इंटरनल क्वालिटी असेसमेंट सेलमध्ये पण मी सदस्य आहे.
0: अरे वा.
1: तर या दोघा प्रतिष्ठित संस्थांमध्ये मी थोडीशी
0: खारीचा वाटाका होईना तो घेत असता आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असता. खूप छान, अगदी अतिशय प्रेरणादायी तुमचं व्यक्तिमत्व आहे जे तरुणांना खरंच इन्स्पायरिंग असं तुमचं व्यक्तिमत्व वाटेल नक्कीच. आता तुमचे फ्युचर प्लॅन्स बद्दल सांगा, म्हणजे तुमचा स्पार इन्व्हेस्टमेंट थ्रू तुमचं मानस काय आहे की पुढे कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला राबवायचेत.
1: आमचं स्वप्न आहे की प्रत्येक घरात एक आर्थिक साक्षर सदस्य असावा, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट 1% इन द फॅमिली शुड बी व्हेरी मच फायनान्शियल लिटरेट. आपण दररोज बघतो पेपरमध्ये हे स्कॅम झालं, ते स्कॅम झालं, हा फोन आला, 10 लाख रुपये गेले, 50 लाख रुपये गेले. तर त्या हिशोबाने एक आर्थिक साक्षर सदस्य जेव्हा घरात असतो तेव्हा हे कुठेतरी आपण कंट्रोल्ड करू शकतो. आणि स्पार इन्व्हेस्टमेंट्स केवळ गुंतवणूक सल्लागार राहणार नाही, तर तो आर्थिक शिक्षणाचा एक हक्काचा व्यासपीठ बनेल. आम्ही लवकरच एक डिजिटल ऍप आणत आहोत जिथे व्यक्ती स्वतःच फायनान्शियल हेल्थ चेक करू शकेल, सल्ला घेऊ शकेल आणि प्लॅनिंग करू शकेल. जसं आता आम्ही सध्या 30 मिनिट्स फ्री इन्शुरन्स कन्सल्टेशन ऑफर करत आहोत. आमचे इंस्टाग्रामवरती जवळजवळ 8,500 फॉलोअर्स आहे आणि आम्ही भारताच्या प्रत्येक जवळजवळ कोपऱ्यामध्ये आमचे कस्टमर्स आहेत. तर आणि मग ग्रामीण भागात आणि शाळा कॉलेजमध्ये फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम्स घेणे हे पण आमचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि एक विश्वासार्ह सुलभ आणि प्रामाणिक ब्रँड म्हणून देशभर पोहोचणं हेच आमचं पुढचं पाऊल आहे.
0: अरे वा, खूप छान, खूप छान मानस आहे तुमचा आणि तुमच्या या भावी प्रोजेक्टसाठी रेडिओ मनभावनच्या टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हा. तर असे हे यशस्वी उद्योजक आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपलब्ध झाले आणि आपले विचार, आपले अनुभव आणि काही टिप्स आपल्यासोबत शेअर केल्या, त्याबद्दल खरंच श्री सरल चोप्रा यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
1: थँक्यू.

रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण आपणा सर्वांच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाचा म्हणजे इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील मान्यवरांसोबतच्या काही आठवणी सांगतायत. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या लहान वयातही काही जणांचे स्वभाव गुण अधिकच तापट स्वरूपाचे, तर काही जणांचे स्वभाव आईसारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे लेखिकेला जाणवले. त्यापैकीच मामांचा स्वभाव. एकदा काय झालं, सकाळी सकाळी मामा मस्त पैकी स्नान करून आलेले, स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर नेसलेले, हातात धुतलेले कपडे आणि तोंडाला देवाचं नामस्मरण चाललेलं. तेवढ्यात लेखिकेची स्वारी आली आणि ती काय म्हणून, तर हातात दात घासायला काळं दंतमंजन घेऊनच. आणि अशा अवस्थेत ही स्वारी धडकली थेट मामांनाच आणि मंजन असलेली हाताची मूठ सुटली. मामांचे पांढरे शुभ्र धोतर आणि पाय काळे कुट्ट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही

0: आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 12वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: कोल्हापूर जिल्ह्यात आमची शाळा फार प्रसिद्ध चांगली म्हणून गणली जायची. शाळा ताराराणी विद्यापीठ, त्यात उषाराजी हायस्कूल, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, डीएड आणि पुन्हा महाविद्यालयीन विभाग अशी ही संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुत व्ही टी पाटील म्हणजे संस्थेचे काका. सर्वजण त्यांना नेहरू चाचा म्हणत, कारण त्यांचा पेहरावे चाचा नेहरू सारखाच असे. गुलाबाचं फुलही न चुकता ते कोटावर लावतच, त्यामुळे सर्वांचे ते नेहरू चाचा. त्यांच्या महाराष्ट्रभर अनेकांशी ओळखी. शाळेत सगळे शिक्षकही खूप चांगले होते. मन लावून अभ्यास करायचे, शिकवायचे आणि आम्हीही तितकंच मन लावून अभ्यास करायचो. दरवर्षी नवरात्रात नवरात्रोत्सव साजरा करत त्या 9 दिवसात सगळ्या क्षेत्रातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार ग दी माडगुळकर उर्फ अण्णा आले होते. दुपारी 12-12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहे तशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरु शिष्यांचं अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. ते कथा सांगत असतानाचा त्यांचा चेहरा आजही मला आठवतोय. अपरंपार माया त्यांच्या पोटातून ओठी ओसंडत होती. नकळत ती कथा सांगता सांगता अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही सुरू झाले होते. गदिमांच्या पलीकडे म्हणजे एका बाजूला व्हीटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वी स खांडेकर बसलेले होते. ते मात्र अगदी शांत तटस्थ वाटत होते. गोष्ट संपल्यानंतर त्यांनी आम्हाला काय वाटतं हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमांकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं. गोष्ट संपली, होमवर्कही देऊन झालं. ते स्टेजवरून खाली उतरले. भाऊंनाही एक दोघांनी हळूहळू खाली उतरवलं. आमच्या छात्रालयाचे गायकवाड काका मला तिथं अण्णांच्या समोर आलेले दिसले. मी दचकलेच. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, एकमेकांना कडकडून मिठी मारली. काका अण्णांशी काहीतरी बोलले. ते दोघंही तिथून गेले. आपल्या काकांचे जे इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला. आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो. भूकही लागलेली होती. पाय डोकं उन्हानं तापलं होतं. पोटही भुक्यानं व्याकुळलं होतं. छात्रालयाचे गेट उघडून आत चाललो तोच काकांनी खिडकीतून आवाज दिला, इंदो इंदो इकडे ये आत. अरे बापरे, काय झालं, आपलं काही चुकलं की काय? भीत काकांच्या खोलीत आले तर काय? गदी मा काकांच्या जागेवर मांडी घालून बसलेले होते. ते म्हणाले, ये बाळ ये, अशी जवळ ये. आणि अण्णांनी मला लगेचच पोटाशी घेतलं. मला कसं तरी गुदमरल्यासारखं वाटून मी वर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ते रडत होते. मला काहीच समजेना, यांना काय झालं. मग मी त्यांच्या डेकवरचं पत्र पाहिलं आणि

0: या सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं श्रीरामचं होतं. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती, 1969 साल, आणि आमचे वडील तुरुंगातून सुटणार होते. आम्ही तिन्ही भावंड तीन ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. वडील तिकडे, त्यांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली, पण चांगल्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होत. ताई, अण्णा सुटल्यावर जाणार कुठं, राहणार कुठं, करणार काय? त्या थकलेले शरीरानं मनानं कसं काय व्हावं त्यांचं? आतापर्यंत तुरुंगात छान काम करून तरी खायला मिळत होत, ओलं सुख कसं का असेल? पण आता ताई, आपल्या अण्णांना आता कोण वर आभाळ खाली धरती बसून कोण काम देणार, वगैरे वगैरे. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही ते पत्र वाचून गहिवरून येतो. असं ते पत्र गधी अण्णांनी वाचलं आणि मला पोटाशी घेऊन ते रडू लागले. ते रडताना पाहून मीही रडू लागले. खूप खूप रडले. मग प्रेमाचा, सांत्वनाचा, मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी एक पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी, म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कुणी केलं माहित नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
1: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग आपण ऐकलात. वाचन स्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचर.

0: Radio Manbhavan 90.8 FM Always Heart Touching.
1: श्रोत्यो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या या विशेष मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत एक खास कला शिक्षक. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांच्या रंगरेषांमधून फुलतात कल्पनांचे विश्व, ज्यांच्या कुंचल्यातून उमटतात भावनांचे सुरेख चित्र. होय, आपण भेटणार आहोत कला शिक्षक अर्थात आर्ट टीचर यांना. ते म्हणजे श्रीयुत सुनील दाभाडे सर, जे कला शिक्षक आहेत मानव सेवा विद्यालय जळगाव इथं. ते केवळ रंगच शिकवत नाहीत तर स्वप्न रंगवायला सुद्धा शिकवतात, बरं का. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परिघापर्यंत त्यांनी कला शिक्षणात नवनवीन प्रयोग केलेले आहेत. नव्या पिढीला प्रेरणा आणि सौंदर्य दृष्टीसुद्धा दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आणि त्यांच्या रंगीबेरंगी जगाबद्दल. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, तुमचं रेडिओ मनभावांच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: आणि आपण या ठिकाणी आलात, तुमचे अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच आम्हाला सगळ्यांना आहे. तर मला सांगा ना सर, तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला?
2: मला सांगायला आनंद होईल मॅडम. मला लहानपणापासूनच ड्रॉइंगची आवड आहे.
1: बर.
2: निसर्गामध्ये इतके कलर असतात आणि मी लहानपणी खेडेगावात राहिलेलो आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहिलेलो आहे आणि मला त्या ठिकाणी वेगवेगळे आकार शोधायला आवडायचे.
1: अरे वा.
2: मी ज्यावेळेस शेतात जायचो आई वडिलांसोबत, त्यावेळेस मला त्या झाडांचे वेगवेगळे आकार, त्या फांद्या, त्याच्यातून वेगळे आकार मला शोधायला आवडत असायचे. आणि कधी कधी मी वडिलांसोबत आईसोबत नदी किनारी पण जायचो, तर त्या ठिकाणी नदीमध्ये वेगवेगळे प्रकारचे दगड असायचे.
1: बर.
2: आणि वेगवेगळे रंग सुद्धा मला त्या ठिकाणी सापडायचे. तर मी लहानपणापासूनच मला त्याची आवड निर्माण झाली की मी याच्यात काहीतरी केलं पाहिजे. कॅनव्हसच असलं पाहिजे किंवा आता आपण सगळीकडे बघतो सगळे चित्रकार कॅनव्हसवर चित्र
1: काढतात,
2: पण ज्याच्याकडे काहीच नाही पण त्याने सुद्धा त्याची आवड जोपासली पाहिजे.
1: खरं.
2: कारण निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे.
1: भरपूर. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे.
2: हो बिलकुल बिलकुल. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी दगड एखाद्या नदी किनारे वाळूवर ठेवायचो, वेगवेगळे आकार तयार करायचो, मला त्याच्यात वेगळे डिझाईन आणि ते करायला खूप आनंद व्हायचा.
1: मुळातच तुमच्या मधला जो कलाकार होता तो मुळापासूनच म्हणजे तुम्हाला गॉड गिफ्ट असते.
2: हो हो.
1: बरं. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्हाला कधी असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जाऊया, प्रेरणा कशी मिळाली?
2: प्रेरणा अशी मिळाली मॅडम की मला माझ्या जो मित्र मंडळी होते लहानपणापासून, ते वेगवेगळ्या क्षेत्रात होते.
1: बर.
2: आणि काही जे आयटीआयला मुलं असायचे, डीएडला मुलं असायचे, ते माझ्याकडनं ड्रॉईंग काढून घ्यायचे. मग मला आवड निर्माण झाली की अरे हे एवढे डीएड झालेले बीएड झालेले लोक विद्यार्थी माझ्याकडनं चित्र काढून घेतात मी लहान असताना सुद्धा, आणि त्यांना चांगले मार्क मिळायचे. आणि त्यांनीच सांगितलं की अरे तू करू शकतो, तुला आवड आहे, तू आमच्या एवढं ड्रॉईंग करून दे. मग तिथून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली.
1: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
2: माझं शालेय शिक्षण सांगायला आनंद होईल की मी जळगावला शिकलेलो आहे.
1: अच्छा अच्छा.
2: एक प्रसंग सांगतो, माझे आजोबा होते आणि लहानपणी त्यांच्यासोबत चौथीला असताना गडावर गेलो होतो. माझ्या वडिलांनी 120 रुपये दिले होते.
1: अच्छा.
2: खर्च करायला.
1: अच्छा अच्छा.
2: तर आजोबांसोबत गेलो गडावर आणि ते देवीचं मनमोहक सुंदर चेहरा रूप मला इतकं भावलं की तिथं मी 1 रुपया न खर्च करता चौथीला असताना घरी आलो आणि त्या पैशाचे मी रंग घेतले आणि पहिल्यांदा भिंतीवर देवीचे चित्र काढले.
1: अरे वा.
2: आणि ते लोकांना इतकं आवडायचं की हा एवढासा मुलगा चौथीला असताना हा इतकं सुंदर चित्र काढतोय आणि ते पण ऑइल कलर ने. आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं चित्र आहे.
1: वा वा वा, छान. म्हणजे अतिशय आध्यात्मिक प्रवास तुमचा सुरू झाला. जसं काही पहिलं चित्र तुम्ही ते गॉडेसच बनवलं, देवीचं बनवलं. खूप छान. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर कला म्हणजे तुमच्यासाठी नेमकी काय आहे आणि तुम्ही ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता?
2: हे बघा, मी आताच सांगितलं की निसर्गाने आपल्याला सगळं काही दिलं आहे. विद्यार्थी माझ्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कला असतात आणि त्या कलेचा वापर मी त्यांच्याकडनं करून घेतो, त्यांच्याकडे निर्मिती करून घेतो.
1: बरोबर.
2: आता आपल्याकडे पाहिलं की मी प्रात्यक्षिक मुलांना शिकवतो. आता समजा मला जर निसर्ग समजून द्यायचा असेल तर मी मुलांना वर्गात नाही शिकवत, तर मी शाळेच्या पटांगणात घेऊन जातो. तिथं झाडं असतील, ते पानं पडलेले असतील, त्यांना सांगतो की तुम्ही, तुम्हाला जे सापडेल, दगडं सापडतील, पानं सापडतील, काड्या सापडतील, ते गोळा करा आणि त्याच्यापासून तुम्हाला नवीन चित्र तयार करा. ते इतकं सुंदर चित्र तयार करतात मॅडम मुलं की हो.
1: म्हणजे कृतीतून शिक्षण जे आपण म्हणतो ते तुम्ही देत असता मुलांना, खूपच छान. तर पारंपरिक कला ज्या आहेत आपल्या, आजच्या डिजिटल युगामध्ये पारंपरिक कला कितपत जपल्या जातात असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, जोपल्या जातात मॅडम. पण सांगायला हे पण वाटेल की काही लोक फक्त, त्यांना असं वाटतं की ड्रॉइंग काय, पेन्सिल आणि कलर
1: हो,
2: आणि काय सर तुम्हाला किती वेळ लागणार, 5 मिनिटं लागेल, 10 मिनिटं लागतील, तुम्ही सहज काढून देतात. मग त्याचं महत्व त्यांना नाही पटत.
1: बरोबर.
2: आणि विशेष म्हणजे इतके दिवस त्यांनी काय काम केलेलं आहे हे त्यांना समजत नाही.
1: बरोबर.
2: आणि मग ज्या वेळेस आपण काढून दिलो की ते वा सर वा बढिया. मग आता काय झालंय की आपण चित्र काढायचे, प्रदर्शन लावायचं आणि त्याच्यात लोक येतात, सुंदर, व्हेरी गुड असं लिहून जातात. पण हजारातून एखादी व्यक्ती येतो की त्याला त्याचं महत्व
1: असतं आणि
2: जाण असते.
1: बरोबर.
2: आणि तोच व्यक्ती त्याला मूल्य पण लावतो.
1: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. तुमच्या मते कलेचं शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासात कशा प्रकारे मदत करतं? बरं,
2: आता मी कृतीयुक्त शाळेत शिकवतो मॅडम. आमचे जे मानवसेवा विद्यालय आहे खोटेनगरला, त्या शाळेत माझे विद्यार्थी कृतीतून शिकतात.
1: हो.
2: ते कसे ते सांगतो मी तुम्हाला. जर आता मला एखाद्याला मुलाला फूल शिकवायचं असेल तर मी कधीच फळ्यावर चित्र काढून देत नाही. मी त्यांना बसल्या बसल्या गार्डनमध्ये घेऊन जातो. मग त्यांना विचारतो, मुलांना तुम्हाला या ठिकाणी गार्डनमध्ये काय काय दिसतंय, तर मुलं म्हणतात वेगवेगळ्या फुलांचे नावं घेतात. मग ते म्हणतात की गुलाबाचं फुल आहे, जास्वंदाचं फुल आहे, असे अनेक फुलांचं ते नावं घेतात. मग चला मग मी मित्रांनो आज आपण प्रत्यक्ष गुलाबाचं फुल शिकूया. तर त्यांना त्या शाळेच्या गार्डनमध्ये घेऊन तिथं फुल दाखवून ते कसं दिसतं त्याचं निरीक्षण करायला सांगतो आधी.
1: बरोबर.
2: त्याच्या पाकळ्या कशा दिसतात, त्याच्यात कलर कोणकोणते आहेत, कोणकोणते रंग त्याच्यात दिसत आहेत, त्याचा आकार कसा आहे, हे ज्यावेळेस आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्याकडनं जे निर्मिती होते ना मॅडम, अप्रतिम असते.
1: निरीक्षणातून एखादं चांगलं चित्र आपण साकार करू शकतो, हे खरं अगदी. म्हणजे तुमचं निरीक्षण जर बारीक असेल तर त्यातले बारकावे तुम्ही हेरता येतात आणि ते प्रत्यक्षात आपल्याला आकृतीत उमटवता येतात.
2: बरोबर मॅडम.
1: बरोबर, खूप छान. एखादी काही खास कलाकृती तुमच्या कुठल्या कुठल्या आहेत अशा, त्याबद्दल सांगा ना.
2: मला सांगायला खूप आनंद होईल. एक योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आतापर्यंत मी हजारोच्या संख्येने पेंटिंग केलेलं आहे.
1: क्या बात है.
2: त्याच्यातले अनेक असे प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आता ज्वारीच्या भाकरीवरचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं पहिलं पेंटिंग ठरलं आणि त्याची नोंद OMG ने घेतली.
1: अच्छा.
2: आणि OMG ने घेतल्यानंतर त्याचं सन्मानपत्र आणि गोल्ड मेडल सुद्धा त्यांनी मला पाठवलं.
1: वा.
2: आणि परत कालांतराने काही दिवसानंतर तेच पेंटिंग वर्ल्ड रेकॉर्ड लंडनला पण गेलं आणि आता ते पेंटिंग बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते तिथं लागलेले मॅडम.
1: वा वा, खूपच छान. सुंदर कल्पना आहे ती. जसं काही आपलं त्यांनी भाकरी दिलेली आहे, भाकरीची त्यांनी सगळी आपली जोडणी करून ठेवली आणि त्यामुळे आज आपण बाबासाहेबांना स्मरण करून भाकरीची आठवण करून देत. सुंदर कल्पना आहे. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?
2: हे मी सांगायला आनंद होईल आणि मी ते सांगणारच होतो. शाळेत जयंती होती, आम्ही सगळेजण, सगळे टीचर, स्टाफ, आमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे जमलो, पूजा वगैरे झाली आणि सगळे घरी निघालो. मी घरी जात असताना खरात मॅडमांचं एक गाणं मला त्या कानावर पडलं, आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हैर. ते गाणं मी ऐकलो आणि मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या क्षणी मिसेजला फोन केला आणि तिला सांगितलं की तू भाकर बनवून ठेव फक्त. तिने विचारलं अहो अचानक कसं काय भाकर खाणार कशासाठी, मी तिला काही सांगितलं नाही तू भाकर बनव. मग मी घरी गेलो, माझ्या डोक्यात तर होतच की आपल्याला काय करायचं. मॅडम मी ती भाकरवर जेव्हा पेंटिंग काढली तितकी प्रसिद्ध झाली आणि मी फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपलाच टाकलं, मी कोणत्याही मीडियाला दिली नाही, पण सगळ्या मीडियावाल्यांनी
3: त्याची दखल घेतली गेली. वा वा वा.
2: आणि अजून एक प्रसंग सांगतो, आता तो फोटो तर काढला गेला, ती भाकर तर जपली गेली पाहिजे, त्याचा अपमान नको व्हायला. मग मी ते वरचा जो भाकरीचा स्थळ असतो तो बाजूला काढला आणि बाजूला एक आपला बौद्धिस्त वाडा होता तिथं मी गेलो. त्यांना माहिती पडलं की सरांनी भाकरीवर पेंटिंग काढला, ती जी भाकर होती मॅडम त्याचे मी जेव्हा तुकडे केले आणि त्यांनी आवडून खाल्ले, नाचून गाऊन खाल्ले की ही भाकर आम्हाला, आम्ही पावन झालो.
3: पावन झाल्यासारखं. सुंदर सुंदर, छान कल्पना आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला आता काटे येत आहे अंगावर हे ऐकून तुमचा सगळा प्रवास खूपच छान. अजून तुम्ही आता नुकतंच विठ्ठलाचं प्रतिकृती मोरपंखावर बनवली, मोरपिसावर, त्याबद्दल सांगा ना.
2: हा सांगायला मी दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो. आता मी सांगितल्याप्रमाणे मी टाकापासून टिकाऊ पण चित्र तयार करतो आणि मला प्रत्येक ठिकाणी काही ना काही दिसत असतं. तर प्रसंगानुसार मागच्या वेळेस मी तुळशीच्या पानावर विठ्ठलाचं चित्र काढलं होतं.
3: अरे वा.
2: हा, त्याच्यानंतर विटेवर चित्र काढलेलं होतं आणि ते विटेवरचं चित्र आपल्या पंढरपूरला गेलेलं आहे.
3: अरे वा.
2: मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा प्रतिकृती हाताने तयार केलेली ते पंढरपूरला गेली.
3: खरंच सुंदर.
2: आणि चालूच मागच्या वर्षी श्रीफळावर चित्र काढलेलं होतं आणि हे चौथं चित्र आहे की ते मोराच्या पिसावर.
3: सृजनशीलतेने तुम्ही तुमच्या कलेचा वापर करता आणि नवनवीन काय करता येईल याचा सतत तुम्हाला ध्यास असतो. सुंदर. मग ते चित्र बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
2: आता मला हे बनवण्यासाठी 15 मिनिटं लागले.
3: 15 मिनिटात तुम्ही मोरपिसावर विठ्ठलाचं चित्र स्वरूप रेखाटलं. वा वा सुंदर. आणि याची सगळ्यांनी दखल घेतली गेली नक्कीच. असे अजून कुठले तुमचे प्रयत्न आहेत, म्हणजे तुम्ही काय काय केलेले आहे त्याबद्दल सांगा ना.
2: आताच मागे मी आपल्या बहिणाबाई आहेत, कवित्री बहिणाबाई, त्यांच्या तव्यावरचं जे भाकर आहे ते जे कविता आहे संसार संसार, ते कविता मला खूप भावली होती आणि तीच कविताला आधार घेऊन मी आपली जे ओरिजिनल तवा असते ना त्याच्यावरच ती पेंटिंग काढली होती.
3: बापरे.
2: आणि विशेष म्हणजे त्याची दखल आपले कुलगुरूंनी घेतली होती आणि ते विद्यापीठला दिलेले आहे.
3: अरे वा. म्हणजे कला आणि संस्कृती याचा सुरेख संगम तुम्ही साधत असता आणि आपली कला प्रदर्शित करत असतात, खूप छान.
2: त्यानंतर मॅडम मी नवरात्र होती, सगळीकडे नवरात्रीचं नऊ देव्यांचं नऊ दिवसाच्या सुपारीवर सुद्धा मी चित्र काढलेलं होतं.
3: अरे बापरे.
2: छोटीशी सुपारी जे पूजेला लावतो ना आपण ते पण खूप व्हायरल झाली होती. आणि आपले गिरणा नदी आहे, नदीवर गेलो होतो. मी आधीच सांगितलं की मला काही ना काही वेगळं शोधायला आवडतं, तर मी नदीवर असे गोटे शोधले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरही चित्र काढले होते, ते पण खूप व्हायरल झाले होते मॅडम.
3: वा, उल्लेखनीय कार्य आहे तुमचं खरंच हे सगळं. सर पण तुम्ही म्हणता की मी छोट्या छोट्या वस्तूंवर, पण मग ते तुम्ही कसं साकारता, ते म्हणजे त्याचा काय काय वापर करून करता, कसं करता ते?
2: ते वस्तू जसा आकार असतो त्याच्यावर ते आपोआप बनवून जातं मॅडम.
3: अरे वा.
2: आता आपलं भारताला अमृत महोत्सव झाला मागच्या वेळेस,
3: हो हो,
2: तर मी विचार केला की आपण कलाकार आहे काय करता येईल. तर त्यावर मी काय केलं, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतावरच सगळं अवलंबून आहे. आपण चंद्रावर काय कुठेही पोहोचलो तर आपल्याला शेतकऱ्यांशीच पर्याय नाही. म्हणून मी घरातल्या साखरच्या दाण्यापासून तर तिळीच्या प्रत्येक दाण्यावर अशा 75 वस्तूंवर 75 मिनिटात 75 तिरंगा रेखाटण्याचं काम मी केलं होतं आणि त्याचं लिमकामध्ये नोंद झालेली आहे मॅडम.
3: ग्रेट ग्रेट, खरंच अतुलनीय असं कार्य तुमचं आहे. तर तुम्ही असे विविध चित्र रेखाटत असता आणि याची दखल सुद्धा घेतली जात असते, पण असे कुठले कुठले अवॉर्ड पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याबद्दल सांगा.
2: मला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे.
3: अरे वा.
2: त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक संस्थांकडनं मिळालेले आहेत. मला आतापर्यंत 95 पुरस्कार मिळालेत मॅडम.
3: अच्छा. हा,
2: आणि नोन माझ्या जे रेकॉर्ड झालेले आहेत ते 7 ते 8 रेकॉर्ड झालेले आहेत.
3: अरे वा.
2: हा, आता मला सांगायला आनंद होईल की आता जस्ट काही 7-8 महिन्यापूर्वी पुण्याला इंटरनॅशनलला निवड झाली होती मॅडम, बाल वैज्ञानिकला.
3: बर.
2: आणि त्या ठिकाणी भारतातून आणि भारताच्या बाहेरून तज्ज्ञ लोक निवडले गेले होते.
3: बर.
2: आणि मी भाग्यवान समजतो की त्या ठिकाणी माझी डायरेक्ट निवड झाली होती.
3: त्यांच्यामधले तुम्ही एक होतात.
2: हो. आणि सांगायला आनंद होईल की आता जे सीबीएसई पॅटर्न नवीन येत आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा विषय घेण्यात आलेला आहे, ड्रॉइंगचा विषय. मी त्या ठिकाणी वारले पेंटिंग घेऊन गेलो होतो मॅडम, आणि वारले पेंटिंग हे त्यांना खूप भावली. आणि वारले पेंटिंगच्या माध्यमातून शिक्षण कसं देता येईल, आपला उत्सव कसा दाखवता येईल हे मी कमी शब्दात आणि कमी रेषांमध्ये त्यांना शिकवलो तर त्यांना खूप आवडलं.
3: वा.
2: आणि याची नोंद सुद्धा त्यांनी घेतलेली आहे मॅडम.
3: पण मग आता मला सांगा ना, विद्यार्थ्यांना ही कला शिकत असताना कोणते बेसिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजेत?
2: त्यांनी कॉपीकडे न जाता याने हे बनवलं म्हणून मला पण तेच बनवायचं आहे, मला पण तसं झालं पाहिजे. पालकांची खूप अपेक्षा असते, सर माझा मुलगा ना सेम टू सेम तुमचा सारखाच काढतो, फक्त त्याला बेसिक शिकवा. पण तसं न करता त्याला जे येतंय ना त्याच्यावर काम करा. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार आहे. कोणाला बोलता चांगलं येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं,
3: कुठला ना
2: कुठला गुण असतो,
3: फक्त तो शोधून काढणं आणि त्याला डेव्हलप करणं
2: तेच महत्वाचं,
3: ते महत्वाचं असतं.
2: मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला काय आवडतं आणि त्याच्यावर ते काम केलं तर खऱ्या अर्थाने तो कलाकार चांगला प्रगती करू शकतो.
3: तुम्ही म्हणता मुळातच मला आवड होती, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतो, कोणाची आई असते, वडील असतात, किंवा आपले शिक्षक किंवा मित्र पण आपला कधी कधी गुरु ठरतो. तर तुमचा असा गुरु कोण?
2: माझा गुरु माझी आई.
3: क्या बात आहे, सुंदर.
2: माझी आई शेतात काम करायची तर ते ओव्या म्हणायची.
3: बर.
2: गावाकडच्या. आणि त्या ओव्या म्हणत असताना त्याच्यातून मला असं वेगळंच जाणवायचं की माझे काहीतरी हे म्हणते. आता मग मी काडी घेऊन माटीवर असं रेखाटन काम करायचो.
3: म्हणजे त्या ओव्या ऐकताना त्याचा अर्थ समजून घेत असताना तुम्ही कल्पना करत मनात आणि ते चित्र रंगवत असता.
2: नक्की नक्की.
3: वा वा वा, सुंदर सुंदर कल्पना आहे.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: आणि सपोज एखादं पोर्ट्रेट बनवायचं असलं तर त्यावेळी तुमची अभिव्यक्ती कशी असते, कुठला विचार तुम्ही करता? एखाद्या बाबासाहेबांचं चित्र रेखाटताना त्यावेळी तुमच्या मनात आलेले विचार कसे असतात, त्याबद्दल सांगा ना.
2: खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, कारण आज पोर्ट्रेटचा हा विषय खूप महत्वाचा आहे. मुलांना असं वाटतं की बा डोळे नाक होठ चेहरा आला म्हणजे चित्र आलं असं नाही, त्याचे काही बेसिक असतात, त्याचे भाव असतात, त्याचे जे कॅरेक्टर आहे, जे चेहऱ्याचं आहे, ठेवण असते, ते आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शॅडो खूप महत्वाचं आहे, 3D खूप महत्वाचं आहे. नुसतं काढलं आणि पेन्सिलने काढलं, त्याला कलर केलं, झालं असं नसतं. कारण कोरा कागद असतो तर कोरा कागद हा बोलका झाला पाहिजे, जिवंत कलाकार करत असतो मला असं वाटतं.
3: जसं आपण म्हणतो गाणं म्हणत असताना एखाद्या गायकाने त्यातले भाव जाणले पाहिजे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर जाणवले पाहिजे, त्याच्या गाण्यातनं ते उमटले पाहिजे. तसंच चित्रकाराचं सुद्धा,
2: बरोबर,
3: त्याच्या ब्रशमधनं ते भाव उमटले पाहिजेत.
2: बरोबर.
1: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: खूप छान हा सगळा तुमचा प्रवास आहे. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय काय आहेत सर, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात.
2: भावी प्रोजेक्ट मला खूप काम करायचं आहे अजून. आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मला माझ्या पेंटिंग ज्या केलेल्या आहेत त्याचं पॅटर्न साठी मी नोंद केलेली आहे.
3: अरे वा,
2: लवकरच त्याचे नोंद होणार आहे आणि मिळणार आहे. आता मोराचं जे आहे तर इंडिया बुकवाल्यांनी 2 दिवसापूर्वीच कॉन्टॅक्ट केला माझ्याशी.
3: अच्छा.
2: त्यांनाही खूप आवडलं आणि त्यांना माहिती पाठवली. लवकरच त्याची पण नोंद होणार आहे.
3: विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल?
2: विद्यार्थ्यांनी फक्त एवढं काम करावं, जे येतं ना ते करा, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. आता सगळेच 10वी 12वी झाल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्ही स्वतः काय करताय हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना विचारतात. कि मी याला काय काय विचारलं पाहिजे, तोच दुसरा सांगतो, तो इंजिनियर सांगतो, कोणी डॉक्टर म्हणतो, तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये परीक्षण करून पालकांनी सुद्धा मुलांवर दबाव न करावं.
3: अगदी खरं आहे.
2: कारण तो जर इंजिनियर बनत असेल तर त्याला बनू द्या, तो जो फोटोग्राफ चांगला काढत असेल तर त्याला काढू द्या.
3: ज्यातून आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण केली तर सहजरित्या आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.
2: नक्की होणार.
3: अगदी बरोबर. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज ऍट टचिंग. सर, चित्रकलेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, स्मरणचित्र, पोर्ट्रेट, त्यातला तुम्हाला कुठला तुमच्या आवडीचा असा प्रकार कुठला सांगता येईल का?
2: मग अरे मला तर सगळेच विषय आवडतात.
3: अगदीच. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे आईला तिचा कुठला मुलगा आवडतो असं विचारण्यासारखं आहे. नक्कीच.
2: मला सगळेच विषय आवडतात आणि विशेष करून सगळेच रंग आवडतात. स्पेशली असं कोणता
3: प्रश्न तोच विचारणार होते की तुमचा आवडीचा रंग कुठला.
2: कारण मी सगळ्या रंगांशी खेळतो मॅडम.
3: अगदीच बरोबर.
2: सगळे रंग माझ्यासाठी मूल्यवान आहे. मी असं एका रंगावर हे नाही करू शकत.
0: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: बरं, तुमचं हे रंगीबिरंगी जे जीवन आहे ते रंगवत असताना तुम्हाला यासाठी कुटुंबाची साथ कशी लाभते?
2: खूप साथ देते.
3: सपोर्टिव्ह आहेत सगळे.
2: हो, माझे मिसेस जे आहे दीक्षा, माझा मुलगा शौर्य, माझे वडील, माझी बहीण आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतले जे आमचे संस्थाचालक आहे डॉक्टर आर एस डागलेजी, तसेच सर्व संस्थाचालक, तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सो मायांबेडकर मॅडम, मुक्ता पाटील मॅडम आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी मॅडम, तसेच माझे सगळे सहकारी मित्र जे सहकारी शिक्षक आहे ते पण मला खूप मदत करत असतात, सहकार्य करत असतात.
3: सगळ्यांना अभिमानच असेल तुमच्याबद्दल की इतकं सुंदर चित्र रेखाटण्याचं कार्य तुमच्या हातून घडत असतं, नेहमी नवनवीन कला निर्मिती तुम्ही करत असता. तर तुमच्या या सगळ्या कार्याला रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमचे भावी प्रोजेक्ट जे पण आहेत त्याला यश मिळो आणि नक्कीच ते सक्सेस हो अशी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते. तर धन्यवाद सर, तुम्ही या ठिकाणी आलात. श्रोते हो, किती सुरेख संवाद झाला ना. संवाद हा रंगांचा, रंगीबेरंगी दुनियेचा, हो ना. या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून आपण यांच्या चित्रांची सखोलता आणि त्यांचा कलाकृतीबद्दलचा प्रेम, त्यांची आवड आणि उत्कट प्रेमभाव हे सगळं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच. कला म्हणजे केवळ रंग आणि रेषा नाही, तर ती असते आत्म्याची भाषा, हो ना. हे त्यांनी खूपच सुंदरपणे आपल्याला समजून सुद्धा सांगितलं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये असा एखादा कुठलाही कलागुण असेल तो नक्कीच हेरून घ्या आणि नक्कीच त्याला जोपासा आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शनाने त्याला फुलवा. एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आर्य शुभांगी तुमची रजा घेते. धन्यवाद.

0: आणि तरी सुद्धा आपली ही लोक परंपरा जपत आहे. एका जोरदार कृष्णवंशाने टाळ्या मारल्या पाहिजे.
1: नमस्कार सर्वांना. आता तुम्हाला एक थोडीशी मी आपल्या विभागातर्फे आपल्या सर्वांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आपण राबवतो आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो. सर्वात पहिले आता आपल्या विभागाचं नाव झालंय इतर मागास बहुजन कल्याण विभाग. यापूर्वी आपण समाज कल्याण विभाग असं जे ओळखले जायचो त्याच्यातून डिसेंबर 2023 मध्ये इतर मागास बहुजन कल्याण हा विभाग OBC, VJNT आणि SBC या 3 प्रवर्गाकरता वेगळा करण्यात आलेला आहे आणि त्याचं कार्यालय सध्या आपलं महाबळला कासवाडेटी समोर आहे. सध्या आपलं बॅक साईड पहिली साईड आपल्या विभागाचं ध्येय पहा शिक्षणातून सक्षमीकरणाकडे. म्हणजे सर्वात पहिले काय करायचं आपल्याला शिकायचंय. शिकल्यानंतर काय व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय सक्षम व्हायचंय आणि सक्षम झाल्यानंतरच अंतिमतः आपण समानतेकडे जाणार. जे आपण सगळे म्हणतोय की आपला समाज मागे पडलाय मागे पडलाय त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी सर्वात पहिले मार्ग काय आहे शिक्षण सक्षमीकरण आणि मग समानता. तर आपल्या विभागाच्या योजना ह्या 4 भागात विशेषता आहे. शैक्षणिक योजना आहे, सामाजिक विकास योजना आहे, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कामे करतोय, त्याच्यानंतर आर्थिक व कौशल्य विकास योजना. तर आपण पाहूया शैक्षणिक योजना. शैक्षणिक योजनामध्ये आपण 5 फ्लॅगस्कीम जे म्हणतो त्या 5 फ्लॅगस्कीम आहेत. त्याच्यात आश्रमशाळा म्हणजे ज्या आता आपण सर्वजण म्हणतोय की आपला समाज भटकतोय मग भटकत असताना आपलं शिक्षण कुठेतरी थांबतं त्याच्यासाठी विभागाने काय केलंय निवासी आश्रमशाळा. विजयंती प्रवर्गासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात निवासी आश्रमशाळा रन करतोय. आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना आहे. त्याच्यानंतर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप योजना आहे. आधार आणि स्वयं योजना त्या मी सांगतो तुम्हाला डिटेल्समध्ये. आणि राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम शिक्षण योजना ह्या आपल्या 5 फ्लॅगस्कीम आहेत. त्याच्यातली पहिली योजना आश्रमशाळा योजना. आता हे पहा हा आपल्या चाळीसगाव तालुक्यातील ज्या मुलींनी आपल्या समोर डान्स केला जोगवा केला त्या शाळेचाच हा फोटो आहे. ह्या आपल्या आश्रमशाळा अशा डिजिटल्स केलेल्या आहेत. आपण जळगाव जिल्ह्यामध्ये 49 आश्रमशाळा आहेत त्याच्यातल्या 30 प्राथमिक 13 माध्यमिक आणि 6 उच्च माध्यमिक आहे. आपण निवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवतो आणि मागच्या वर्षीपासून आपले मुलं मागे राहू नये त्यांचेही स्वप्न मोठे व्हावे म्हणून आपण दरवर्षी 100 मुलांना इस्रो आणि नासा संस्थांना भेटीसाठी पाठवतोय. जळगाव जिल्ह्यातील मागच्या वर्षी 2 मुलं गेले होते यावर्षी 12 मुलांना आपण इस्रो आणि नासासाठी पाठवतोय. तर असं आहे आपल्या शाळा पण आता आपली मुलं सुद्धा मोठी स्वप्न बघणार आहे. नेक्स्ट वसतिगृह योजना हे पहा मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव हे आपलं जळगावचं मुलींचं वसतिगृह आहे. हे गिरणा टाकीच्या मागे आहे. असंच मुलांचं शिव कॉलनीमध्ये आपण वसतिगृह सुरू केलेलं आहे. 60 कॅपॅसिटीचे वसतिगृह आहेत. वसतिगृहामध्ये मुलांना मोफत निवास व्यवस्था मिळते. दर महिन्याला 4,500 रुपये असे वर्षाला 45,000 रुपये निर्वाह भत्ता 600 रुपये आणि मुलींकरता सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 200 रुपये प्रतिमा असे आपण विद्यार्थ्यांसाठी देतोय. ह्याच्यासाठी एकच अट आहे 12वीमध्ये 60%पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे. नेक्स्ट घ्या आता ह्याच्या पुढची स्लाईड घ्या. 6 आधार योजना ज्या मुलांनी वसतिगृहाला अप्लाय केलं पण त्यांना टक्केवारी कमी असल्यामुळे आणि आपली कॅपॅसिटी कमी असल्यामुळे हॉस्टेल मिळालं नाही मग अशा मुलांना सुद्धा आपण शिक्षणाचा आधार म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलं स्वतः रूम करून राहतात आणि त्यांना आपण जिथे ते आता मुंबईसारख्या ठिकाणी खर्च जास्त असल्यामुळे 60,000 रुपये वार्षिक त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपण 43,000 म्हणजे जळगाव जिल्ह्यात जर तो मुलगा शिकत असेल तर त्याला आपण 43,000 रुपये वर्षाला आणि तालुक्याच्या ठिकाणी समजा जामनेर अमळनेर अशा ठिकाणी शिकत असेल तर 38,000 रुपये वार्षिक असे आपण त्यांना वसतिगृह की नसेल मिळालं तर राहण्यासाठी भत्ते देतो. बॅचलर शिष्यवृत्ती आता स्कॉलरशिप सगळ्यांसाठी. आता आपल्याला माहिती आहे एज्युकेशन हे किती महाग होत चाललेलं आहे त्याच्यामुळे शासनाने आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू केलेली. याच्यामध्ये तीन प्रकारच्या आपण शिष्यवृत्ती देतो. मॅट्रिक पूर्व म्हणजे दहावीच्या आधी, दहावीच्या आधी मुलींना आपण 300 रुपये महिन्याप्रमाणे 3000 रुपये वर्षाला, आणि 5वी ते 7वीच्या मुलींना 250 रुपये प्रमाणे 2500 रुपये वर्षाला. असंच गुणवंत विद्यार्थी, जे विद्यार्थी आपल्या प्रवर्गातून टॉप करतात, जिल्ह्यात पहिले येतात किंवा राज्यात पहिले येतात, त्या विद्यार्थ्यांना आपण वसंतराव नाईक गुणवत्ता शिष्यवृत्ती, अशा विविध योजना आपण राबवत आहोत. मॅट्रिकोत्तर योजना म्हणजे 12वी नंतर किंवा 11वी नंतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला मेडिकलला ॲडमिशन घेता तेव्हा तुमच्या कॉलेजचा सगळा खर्च हा शासन करतो. त्याच्यासाठी तुमच्या इन्कम लिमिटनुसार, उत्पन्नानुसार आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत. त्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता, म्हणजे आपण सोप्या भाषेत स्कॉलरशिप आणि फ्रीशिप असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही महाराष्ट्रात जर शिकत नसेल, बाहेरच्या राज्यात शिकायला गेले, बरोबर, तिथं आपल्या महाराष्ट्राच्या योजना लागू होत नाही किंवा त्या राज्यातल्या लोकांना योजना, त्यांच्या योजना आपल्याला लागू होत नाही, त्याच्यासाठी आपण परराज्य शिष्यवृत्ती योजना. आणि जर तुम्ही भारताबाहेर शिकायला गेले तरी तुमचा खर्च शासन करणार आहे, परदेश शिष्यवृत्ती योजना. म्हणजे आपण सगळं एज्युकेशन कव्हर केलेलं आहे, मुलांना फक्त काय करायचंय, चांगले टक्के घ्यायचे, फक्त शिक्षण करायचं, शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन घेत आहे. आता ही आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, सेम आधार सारखी ही योजना आहे, फक्त केवळ NTC प्रवर्ग, NTC प्रवर्गासाठी विशेषतः ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. लाभ आणि निकष हे सर्व आधारच्या योजनेसारखे सारखेच आहे, फक्त NTC प्रवर्गाची संख्या जास्त असल्यामुळे स्वतंत्र फ्लॅगशिप स्कीम आहे. नेक्स्ट, राजा यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी योजना. ही योजना आपण सध्या 2 समाजासाठी सुरू केलेली आहे. NTC प्रवर्गातील धनगर समाज, म्हणजे NTC मधले सर्व धनगर आणि तत्सम समाज, आणि दुसरी गोवारी समाज जो SBC प्रवर्गात येतो, या 2 समाजासाठी आपण काय करतो, ज्या फ्लॅट नामांकित योजना आहे, जसं बियाणी इंटरनॅशनल सर्वांना माहिती आहे, बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळची, अशा नामांकित शाळा आपण बघतो इंग्लिश मिडियमच्या, आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजातले मुलं, निवासी मुलं, त्यांचं राहण्याचा शिक्षणाचा सर्व खर्च हे शासन करत असतं. तशा आपल्या जळगाव जिल्ह्यात 3 शाळा आहेत, भुसावळमध्ये बियाणी पब्लिक स्कूल, चाळीसगावला हॅरिसन पब्लिक स्कूल, आणि एरंडोलला उतराणे ते सुरेशचंद्र संघवी पब्लिक स्कूल. आता हे पहा, हे आपल्या शाळेचे फोटो आहेत, मुलांना राहण्याची सुविधा आहे, अशा टॉप एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आपण त्यांना शिकवतोय. नेक्स्ट, आता ह्या झाल्या शिक्षणासाठी. शिक्षणाच्या पलीकडे समाज म्हणून आपल्याला समाजात सुद्धा स्थान मिळालं पाहिजे, बरोबर, आणि त्याच्यासाठी सामाजिक विकास योजना. आपण 2 फ्लॅग स्कीम आहेत, कन्यादान योजना आणि सामाजिक पुरस्कार योजना. नेक्स्ट, कन्यादान योजना, ज्या मुलींना आपल्या समाजातल्या जे एकदम पिछडे आहेत, ज्यांचं त्यांना वडिलांचं आई वडिलांचं छत्र हरपलं असेल किंवा परिस्थिती नाजूक असेल, अशा मुलींच्या लग्नाची जबाबदारी, जर त्यांनी सामूहिक विवाहामध्ये लग्न केलं, त्या सामूहिक विवाहात किमान 10 जोडपी असतील, ती संस्था धर्मादा यांच्याकडे अधिकृतरित्या नोंदणी असेल, तर आपण अशा योजना अशा संस्थेला आणि जोडप्यांना अर्थसहाय्य देत असतो. त्याच्यासाठी आपला 2 फेब्रुवारी 2019 GR आहे, आणि त्या अंतर्गत कन्यादान योजना ही आपण देत असतो. नेक्स्ट, सामाजिक पुरस्कार योजना. आता डगेजींनी सांगितलं, आपल्या सर्व लोककलावंतांनी किती छान सादरीकरण केलं. ह्या लोककलावंत हे फक्त त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम करत नाही, तर तुम्ही बघितलं त्या जे टिंगरीवाले बाबा होते, त्यांनी सर्व सांगितलं आपल्या इतिहासात काय काय घडलं, म्हणजे गांधीजींचा उठाव कधी झाला, काय झाला, म्हणजे एक प्रकारे समाज प्रबोधनाचं काम करतात, तसेच अंधश्रद्धा विरुद्ध काम करतात, व्यसन मुक्ती विरुद्ध काम करतात, मग हे एक प्रकारे समाजाचा विकास घडवण्याचं काम करतात. म्हणून आपण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या 3 योजना आखलेल्या आहेत. समता शिवा पुरस्कार हा लिंगायत समाजामध्ये जे लोक प्रबोधनाचं काम करतात वेगवेगळ्या पातळीवर, मग ते असो आध्यात्मिक असो, सामाजिक असो किंवा कोणत्याही असो, शैक्षणिक असो, त्या सर्व पातळीवर जे काम करतात त्यांच्यासाठी सामाजिक समता शिवा पुरस्कार. उमाजी नाईक पुरस्कार, जे समाज कार्यकर्ते आहेत विजा भजक, म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती, याच्या पुढे मी विजा भजक किंवा VJNP बोलेल, तर त्यांच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते काम करतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, कारण ते खूप लोकांच्या बोलणी ऐकून काम करत असतात, तर त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून आपण क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू केलेला आहे. तसेच जे लोककलावंत आहे, लोककलावंतांसाठी आपण नटराज पुरस्कार आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा पुरस्कार. कारागीर म्हणजे कोण? जसं कुंभार, कुंभार लोक पण त्याच्या लोककला जप्त आहे. या सगळ्या कला जपल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी आपण विश्वकर्मा पुरस्कार सुरू केलेला आहे. नेक्स्ट. आता झालं सगळं झालं, आता आपल्या वस्त्यांचा पण विकास करावा लागेल. आपण शिक्षण घेतलं, समाजसेवा केली, पण आपण जिथं राहतो तिथं स्वच्छता पाहिजे, तिथं रस्ते पाहिजे, लाईट्स पाहिजे. याच्यासाठी आपण पायाभूत सुविधा योजना राबवतो, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम. तीन फ्लॅगशिप स्कीम आहेत, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि घरकुल योजना. नेक्स्ट. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने सुरू केलेली ही योजना आपल्या विजयंती प्रवर्गातील जेवढे काही तांडे वस्ती आहेत यांच्यासाठी आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार आपण दर 5 वर्षाला पंचवार्षिक आराखडा असतो, त्या आराखड्यामध्ये कामे मंजूर करतो. जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी महोदय त्या कामांना मंजुरी देतात, त्याच्यानंतर आपण ते कामं एक्झिक्यूट करतो. मग ह्याच्यामध्ये कोणकोणते कामं करतो आपण? विद्युतीकरण, सोलार लाईट्स लावणे, पिण्याचे पाणी पुरवणे, आपल्या घरातले अंतर्गत रस्ते म्हणजे गावातले अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालय, समाज मंदिर, वाचनालय, मुख्य रस्त्याला जोडणारे जे गावाला आपल्या रस्ते जोडतात किंवा जे वस्त्यांना जोडतात. बहुतांशी वेळा काय होतं की वस्त्यांपर्यंत 4-5 घरं असतात, रस्ते नसतात. आणि आता आपण बघतोय की आरोग्य इमर्जन्सी आली तर चिखलातून जावं लागतं, अशा गोष्टी होऊ नये म्हणून आपण त्या रस्त्यांना मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते, संत रामराव महाराज समाज मंदिर बांधतो आहे जेणेकरून छोटे मोठे प्रोग्राम त्या समाज मंदिरात व्हावे. त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी घरी वातावरण नसल्यामुळे यावर्षी आपण अभ्यासिका आणि त्याच्यात एक राहिलेलं आहे व्यायामशाळा, यांचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता तांडा वस्तीमध्ये अभ्यासिका आणि व्यायामशाळा हे सुद्धा कामं करता येणार आहे. त्याचे लोकसंख्या आणि तुमचे एका वर्षाला लोकसंख्यानुसार 5 वर्षासाठी तुमचा निधी ब्लॉक असतो, तेवढे कामं तुम्हाला करता येतात. नेक्स्ट. पुढची आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. आता हे पहा, हे आपलं गोरगावले चोपडा तालुक्यात आपण एक वस्ती बांधतोय. तिथं 2 प्रकारचे लाभ असतात, वैयक्तिक लाभ आणि सामूहिक लाभ. आता ज्या लोकांकडे स्वतःची जमीन आहे पण त्यांना घरकुल मंजूर झाला तर त्या लोकांना आपण घरकुलासाठी सरसकट पैसे देतो, 1.20 लाख रुपये सर्वसाधारण, आणि हिली एरिया म्हणजे डोंगराळ भाग असेल तर 1.30 लाख रुपये देतो. परंतु आता जर जमीनच नसेल तर मग घर कुठं बांधणार प्रश्न आहे ना. मग त्याच्यासाठी आपण सोल्युशन काय काढलेलं आहे, समजा 10 लोक ज्यांच्याकडे घर नाही अशा लोकांची आपण एक एकत्रित यादी करतो आणि त्यांची सामूहिक वस्ती जसं ही गोरगावलेला आपण करतोय बरोबर, वैदू समाजाची वस्ती आहे, त्यांचे प्रतिनिधी पण आलेले आहेत. तर ह्या स्वतः बा इथं त्यांच्यासाठी आपण ही ड्रेनेज सिस्टीम सिवेज सिस्टीम करतोय, टॉयलेट्स बांधलेले आहे, समाज मंदिर बांधलेलं आहे, अजून बरेच फोटो होते परंतु हे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. आपल्या चोपडा तालुक्यात हे आपण तयार करतोय, गोरगावले म्हणून वस्ती आहे. नेक्स्ट. घरकुल योजना, जी पीएम मोदी आवास योजना म्हणतो, ही घरकुल योजना ज्यांच्याकडे घर आहेत सॉरी जागा आहेत त्यांच्यासाठी आपण घर बांधण्यासाठी पीएम आवास घरकुल योजना लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट. आता सर्व झालं पण आपल्याला स्किल करायचंय, डेव्हलप करायचंय, मग आपल्याला सर्वात पहिले मनुष्यबळ विकास करावा लागेल. मग मनुष्यबळ संसाधन विकास करण्यासाठी सगळेजण मोठमोठ्या क्लासेसची किंवा मोठमोठ्या ट्रेनिंग घेऊ शकतात का? पुण्याला जाऊन सगळेजण मोठ्या इन्स्टिट्यूटची किंवा जसं वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा एखाद्याला जर फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर तो फॅशन इन्स्टिट्यूटला जाऊ शकतो का? नाही. मग अशा साठी पण आपण इन्स्टिट्यूट तयार केलेले आहेत. नेक्स्ट. 2 इन्स्टिट्यूट आहेत ऍक्च्युली, महाज्योती आणि वन आरटी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावातून एकत्रितकरण करून केलेली महाज्योती ही संस्था इतर मागास प्रवर्ग, विजयंती आणि SBC यांच्या कोणकोणत्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी. मग आपण शैक्षणिकमध्ये काय काय कामं घेतो की शैक्षणिकमध्ये त्यांना आपण UPSC क्लासेस, MPSC क्लासेस, बँकिंगचे, पोलीस भरतीचे क्लासेस घेतो. त्याच्यानंतर त्यांना जर ट्रेनिंग द्यायच्या असतील CNC किंवा इंडो जर्मन ज्या टिबेटियन इन्स्टिट्यूट आहे तिथे आपण त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, त्याच्यानंतर MSCIT कोर्सेस, असे वेगवेगळे कोर्सेस महाज्योती लॉन्च करत असते. आणि महाज्योतीचा लाभ जसा होतोच आहे त्याप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी याच्यासाठी वसंतराव नाईक यांच्या नावाने 1RT म्हणून आपण एक इन्स्टिट्यूट दोन वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. त्या इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत प्रशांत वावडे सर. सेम स्कीम आहेत, फक्त फोकस्ड ऑन विजयंती आणि अमृत. आता ज्या लोकांना विजयंती, SBC आणि OBC या तिघा प्रवर्गांमध्ये लाभ भेटला नाही, परंतु ते ओपन कॅटेगरीत येतात आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, अशा लोकांना सुद्धा आपण मागे सोडलेलं नाही. त्यांच्यासुद्धा आपल्या विभागाने एक योजना सुरू केलेली आहे, अमृत म्हणून संस्था आहे. अमृत संस्था ही अशांसाठी आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही, परंतु ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ज्यांना आपण सोप्या भाषेत EWS म्हणतो, इकॉनॉमिकल रिटर्न सेक्शन. त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आता सगळं झालं आणि तुम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, मग सर्वात पहिले प्रश्न येतो भांडवलाचा, बरोबर. मग असं भांडवल उभं करण्यासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळायला पाहिजे किंवा तुम्हाला एक रोख रक्कम मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडे दोन वित्त व विकास महामंडळ, वित्त म्हणजे काय, पैसा, आणि विकास, या वित्त देऊन विकास घडवायचा आहे. अशासाठी दोन इतर मागास प्रवर्गांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ आहे, आणि विजयंती प्रवर्गासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ. यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यांचे पॅम्पलेट्स आणलेले आहेत त्यांच्या. धन्यवाद.
2: आता या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे. आपला भटका समाज असा आहे, पूर्वपारपासून आपण कुठेतरी भटकत असतो, त्या भटक्यांमध्येच मुलं जन्माला येतात, त्यांचे जन्माचे दाखले नसतात, त्यांच्याकडे रहिवासी दाखले नसतात, त्यांच्याकडे आधार कार्ड नसतात, मूळ डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे त्यांना या योजनेचा फायदाच मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याकडे कागदपत्र असावेत यासाठी भटके विमुक्त विकास परिषद या संघटनेने, हे जेव्हा या परिषदेने जेव्हा संघटनेने शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या आधारावर या योजना चालू झालेल्या आहेत. पण या योजनांचा लाभ कोणाला मिळू शकतो, ज्यांच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंटेशन आहे त्यांना. इथे बसलेल्या लोकांकडे तर डॉक्युमेंट आहेत, पण मागे वळून बघा, आपल्या समाजातील पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंटेशन नसतं. आम्ही वेळोवेळी वस्त्यावरती जाऊन सर्वेक्षण करतो व त्या सर्वेक्षणाच्या आधारावर आम्ही म्हणजे कोणाकडे कोणते डॉक्युमेंट नाहीये असे त्या लोकांना ते म्हणजे शासन आपल्या दरबारी या योजनेअंतर्गत शासन तिथं जाऊन कॅम्प लावेल व त्या कॅम्पच्या माध्यमातून सर्वांना आधार कार्ड, जन्माचा दाखला, जे लोक मृत गेलेले असतील त्यांचा मृत्यूचा दाखला, असे वेगवेगळे डॉक्युमेंटेशन आपण प्रोव्हाइड करतो. या महिन्याच्या 28, 29 व 30 तारखेला प्रत्येक वस्तीवर कॅम्प लागणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला, आपण समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आहोत, तर पूर्ण समाजाला जागृत करून व समाजाचा सर्वेक्षण करून, शासनाला कळलं पाहिजे ना आपल्याकडे काय डॉक्युमेंट नाहीये, म्हणून सर्वेक्षण होणं जरुरी आहे. तर प्रत्येक समाजाने आपल्या समाजाचे सर्वेक्षण होईल आणि करून घेणे हे गरजेचं आहे, त्यामुळे मग तेव्हाच शासनाला आपल्याला त्याचा फायदा देण्यात येईल. हे आता आपला, आपण आतापर्यंत इतिहास बघितला भटके विमुक्तांचा, जे आपला इतिहास खूप गौरवशाली आहे. प्रत्येक समाज हा शूरवीर आहे, प्रत्येक आपल्या जातीमध्ये आपापल्या याच्यामध्ये प्रांगत आहे. आजपर्यंत आपण फक्त आपली जात म्हणून आपण आपल्या विकासाकडे बघितलं, पण यापुढे आपण आपली जात म्हणून नाही तर भटके विमुक्त म्हणून सर्वांकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मी पाथरवड समाजाचा आहे म्हणून जोशी समाजाकडे मी दुर्लक्ष केलं पाहिजे का, नाही. तर माझं कर्तव्य आहे जोशी समाजातील किंवा वासुदेव जोशी समाजातील किंवा आपल्या भोई समाजातील, लोहार समाजातील, सर्व भटक्या समाजातील व्यक्तींकडे आपण एका नजरेने बघितलं पाहिजे व त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजना कशी पोहोचेल याकडे दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. भटके विमुक्त विकास परिषदेने वेळोवेळी ही, आता आपल्या लोहार सरांनी पूर्ण माहिती दिली की आपला इतिहास काय आहे. जेव्हापासून 1857 चा राष्ट्रीय उठाव घडला, त्या राष्ट्रीय उठावाच्या वेळी सुद्धा आपल्या भटके समाजाचं मोठं योगदान होतं व त्या योगदानातूनच जेव्हा इंग्रजांनी त्याचा अभ्यास केला व त्या अभ्यासातून आपल्याला 1857 चा राष्ट्रीय उठावानंतर 1871 मध्ये 3 तारेच्या त्या आपल्याला याच्यात जाचक कायद्यामध्ये फसून गावाच्या बाहेर सेंटर जेल उभार करण्यात आला, सेटर, व त्या सेटर मध्ये ठेवण्यात आलं. आपल्याला वेळोवेळी काय होत आहे, आपला समाज प्रतिनिधी पुढे जातो,

माझे असे प्रश्न आहे आपल्यापर्यंत घेऊन येते. आपल्याला त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. हे एक मोठं काम आपल्याला करायचं आहे. आपल्या सर्वांचे प्रश्न पुढे सरकारपर्यंत मांडण्यासाठी भटकी मुक्त विकास परिषद हे अग्रगण्य आहे. एक संघटन आहे. महाराष्ट्रभर त्याचं पूर्ण काम चालू आहे. महाराष्ट्रभर काय, भारतभर भूमंतू जनजाती परिषद म्हणून ते कार्यरत आहे. म्हणजे भारतामध्ये केंद्रापर्यंत सुद्धा आपले प्रश्न मांडायला तयारी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बरं एक प्रश्न पडतो आपल्याला, आत्ताच का भटकी मुक्त दिवस साजरा करण्यात या आला असेल? आपल्याला तर स्वातंत्र्य म्हणून 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य झालं, 1952 मध्ये आपण ते याच्यातून मुक्त झाले. मग आपण आत्ताच ते 31 ऑगस्ट दिवस साजरा करण्यात आला असेल तर आपल्या परिषदेने सरकारला जागृती आणून दिली की असा एक समाज आहे महाराष्ट्रामध्ये, 30 ते 35% हा समाज आहे. या समाजाकडे दुर्लक्ष न होता म्हणून 31 ऑगस्ट हा दिवस भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. 1925 म्हणजे आता 2025 पासून हा दिवस भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठी शासनाने परमिशन दिली. केव्हा? जेव्हा भटकी मुक्त विकास परिषदेने त्यांना सांगितलं की अशा समाजाचा पण एक दिवस आहे जो गौरवशाली इतिहासामध्ये त्याचं लक्षित आहे, तर त्याला तो भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असं त्या भटकी मुक्त दिनाचं आजचं महत्व आहे. तर आपल्याला तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे. आणि बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी सर्वात महत्वाचा विचार आहे, भटकी मुक्त कार्य हे केवळ एक जातीचे, एका समाजाचे किंवा संघटनेचे काम नाहीये. जोपर्यंत हा देश आणि संपूर्ण समाज भटक्या मुक्तांच्या विकासाच्या स्वतःहून सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत हा समाज समृद्ध होणार नाही आहे. आणि जोपर्यंत माझ्या देशात हा अंतिम घटकाचा समाज समृद्ध आणि सक्षम होत नाही तोपर्यंत भारत देश खऱ्या अर्थाने विकसित होणार नाही आहे. म्हणूनच बिगर भटक्या समाजाने, प्रशासनाने व सुशिक्षित नागरिकांनी आपल्या मनातील पूर्वग्रहांची भीती पाडून बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पुढे जबाबदारी आहे. आपण आजच्या दिवशी शपथ घेऊया, 31 ऑगस्ट एक भटक्या समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणूया. त्यांच्या कपाळावरचा उपेक्षेचा आणि संशयाचा डाग पुसून त्यांना सामाजिक कार्य संपन्न मिळवून देऊया. भटकी मुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या परिवर्तनाच्या कार्यात आपला सक्रिय सहभाग उचलूया. भटकी मुक्त समाजाच्या गौरवशाली इतिहासात पुन्हा एकदा जागून त्यांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे हीच भटकी मुक्त दिनाची खरी पूर्तता असेल.

रामकृष्ण हरी, अहंकाराने माणूस कुरूप दिसतो तर नम्रतेने सुंदर, श्रीमंतीने उठून दिसतो तर उदारतेने सुशोभित, अर्थहीन बोलण्याने वाचाळ होतो तर मधुरवाणीने रसाळ, नास्तिकतेने फक्त जीवन जगणे होते तर आस्तिकतेने जीवन परिपूर्ण होते, नाती प्रेमातून अंकुरित होतात, संवादातून जिवंत राहतात, संवेदनांनी जाणवतात आणि मनापासून जपली जातात, जे शब्द तुमच्या आत्म्याला प्रकाशमान करतात ते किमती हिऱ्यासारखे असतात। संस्कृती आणि नाती यामधलं महत्वाचं साम्य म्हणजे दोन्ही गोष्टी जपल्या तरच भारतात, अन्यथा नष्ट होतात। आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं स्वागत करते. आज 18 सप्टेंबर हा दिवस पर्यावरण संवर्धन आणि मानवी सहसंवेदनाच्या दृष्टीने जगभर महत्वाचा मानला जातो. जागतिक बांबू दिन. निसर्गातील हिरवं सोनं मानल्या जाणाऱ्या बांबूचं पर्यावरण, शेती, गृहउद्योग आणि शाश्वत विकासातील महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी आजचा दिवस जगभर साजरा केला जातो. बांबू हा केवळ वेगाने वाढणारा वृक्ष नसून तो हवेतील सर्वाधिक कार्बन शोषण घेणारा निसर्गाचा खरा रक्षक आहे. जागतिक जल देखरेख दिन. नद्या, तलाव, भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेचं रक्षण करण्यासाठी तसंच पाण्याचा थेंब वाचवण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी आजचा दिवस. तसंच आज आहे आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन. स्त्री पुरुष भेद न करता समान कामासाठी समान वेतन आणि सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज भारतीय समांतर सिनेसृष्टीतील कसदार अभिनयाची सम्राज्ञी मानल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील वास्तववादी, सशक्त आणि संवेदनशील अभिनयाचं प्रतीक असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. थोर शायर कैफी आझमी यांच्या कन्या असणाऱ्या शबानाजींनी तब्बल 5 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकून इतिहास घडवला. अंकुर, अर्थ, मंडी, पार आणि गॉड मदर यासारख्या चित्रपटातून त्यांनी भारतीय स्त्रीच्या अस्तित्वाची आणि संघर्षाची नवी व्याख्या मांडली. आजचा मनभावांचं विचार. मोठी झाडं वादळात सहज कोलमडून पडतात, पण बांबू वादळात नम्रतेने झुकतो आणि संकट टळल्यावर पुन्हा दिमाखात ताठ उभा राहतो. संकटात तुटून जाण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता आणि स्वतःच्या मूल्यांवर अढळ निष्ठा असणं हीच खरी ताकद आहे. आणि याची बोधकथा, निसर्गामध्ये एक हा विशिष्ट बांबूचं झाड असतं ज्याला चिनी बांबू म्हणतात. जेव्हा शेतकरी या बांबूचं बी जमिनीत लावतो तेव्हा तो त्याला रोज पाणी घालतो, खत देतो आणि काळजी घेत असतो. पहिल्या संपूर्ण वर्षात जमिनीवर गवताची साधी काळी सुद्धा उगवत नाही. शेतकरी दुसऱ्या वर्षीही तेवढ्याच निष्ठेने पाणी घालत राहतो, तरी सुद्धा काहीच दिसत नाही. तिसरं वर्ष सरत, चौथं वर्ष सरत, तरी सुद्धा जमिनीवर कसलीही हालचाल दिसत नाही. अनेक लोक त्या शेतकऱ्याला वेड्यात काढतात आणि म्हणतात, तू मेलेल्या बियाण्याला पाणी घालतोयस. पण 5व्या वर्षी अचानक चमत्कार घडतो. अवघ्या 6 आठवड्यांच्या म्हणजेच 45 दिवसांच्या कालावधीत तो बांबू जमिनीतून वर येतो आणि तब्बल 90 फूट उंच वाढतो. तो बांबू 6 आठवड्यात वाढला का? तर नाही. त्याआधीच्या 4 वर्षात तो स्वतःची मुळं जमिनीखाली 100 फूट खोल पसरवून भक्कम पाया तयार करत होता, जेणेकरून जेव्हा तो 90 फूट उंच उभा राहील तेव्हा जगातलं कोणतंही वादळ त्याला हलवू शकणार नाही. आयुष्यात केलेल्या कष्टांचं फळ जर लगेच दिसत नसेल तर धीर सोडू नये. जोपर्यंत तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत तोपर्यंत जमिनीखाली तुमची मुळं घट्ट होत राहतात. यशाची झेप नक्कीच उत्तुंग आणि अचंबित करणारी असते. तेव्हा श्रोते हो, आज 18 सप्टेंबरचा हा शुक्रवार आपल्याला संयम आणि लवचिकतेची खूप मोठी शिकवण देतोय. बांबूचं जीवन आपल्याला झुकण्याची कला शिकवतं, तर शबानाजींचं काम आपल्याला भूमिकेशी प्रामाणिक राहायला शिकवतं. कामातला किंवा ध्येयातला निकाल लगेच मिळेल असं नाही, आणि नाही मिळाला तर निराश होऊ नका, सातत्य ठेवा. आणि हो, आठवड्याभराचा ताणतणाव आता बाजूला ठेवा. वीकेंडला घराबाहेर पडा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, पाण्याचा अपव्यय टाळा आणि आपल्या माणसांसोबत मनमोकळा संवाद साधा. कारण खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या अथांग संयमात आणि निर्मळ कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन खंबीर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य. प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याच्या पुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्वाचे आहे, कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळ्या होण्याच्या प्रयत्नाला लागेल. तसे दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडविलच आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवतो तो. तसाच माझा राम आहे. म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते. मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जरी जमले पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा. भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दुःख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडलाय, त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकवण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहतो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र 100 नंबरी पाहिजे, त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. आजचे बोधवचन. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. जानकी जीवन स्मरण.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा पाया समजला जातो आणि उन्हाळ्यात जेव्हा पिकं नसतात, विशेषतः मार्च एप्रिल मे हे जी तीन महिने आहेत, या महिन्यामध्ये पिकात कोण शेतामध्ये पिकं नसताना जर योग्य पद्धतीने आपण जर मातीचा नमुना काढून आणला आणि तो प्रयोगशाळेत जर तपासून घेतला तर आपल्याला त्या माती परीक्षणाच्या अहवालाच्यानुसार खताचं व्यवस्थापन करता येतं आणि त्याच्यामुळे आपल्या खताच्या मात्रेतसुद्धा बचत होऊ शकते आणि एकीकृत अन्न व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा भाग म्हणून आपण खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर म्हणून आपण आज जाणून घेऊया की माती परीक्षणासाठी नमुना कसा घेतात. माती परीक्षणासाठी नमुना घेताना पाण्याच्या पाट्याजवळील जागा, विहिरीजवळील जागा, गुरेढोरे बसण्याची जी जागा आहे ती जागा, जुने बांध, कुंपणाजवळील जागा, नुकतीच खत टाकलेली जागा, खताच्या ढिगाऱ्याच्या जवळची जागा, ह्या सर्व जागा आपण टाळल्या पाहिजे. नमुना घेण्याची जी खोली असते तीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. भात असेल, भुईमूग असेल, ज्वारी किंवा गहू इत्यादी पिकांसाठी आपण जर नमुना घेत असाल तर तो साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर खोलीचा नमुना, कपाशी, ऊस आणि केळी या पिकाकरता 30 ते 40 सेंटीमीटर आणि फळझाडांकरता 60 सेंटीमीटर खोलीचा नमुना जर आणला तर मग आपल्याला त्याच्यामधून योग्य निकाल आपल्याला हाती येतो आणि त्याच्यामुळे आधारावर आपल्याला खताचं व्यवस्थापन करता येतं. नमुना घेण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये उन्हाळ्यात साधारणतः 15 एप्रिल ते 15 मेपर्यंत जर नमुना घेतला तर तो आदर्श काल समजला जातो आणि त्याच्या आधारावर आपण माती परीक्षणाच्या अहवालावर खताचं व्यवस्थापन करू शकतो. मातीचा नमुना घेताना संपूर्ण शेतीच्या मातीचा रंग, खोली, उतार या प्रकारनं आपण शेताचे प्रकार पाडले पाहिजे आणि हे भाग प्रत्येकी 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्राचे असावेत. प्रत्येक भागातील 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रासाठी 8 ते 10 ठिकाणी वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या दिशेने, म्हणजे थोडे सरळ, थोडे आडवे, थोडे तिरकस, अशा प्रकारे स्थान निश्चित करून तिथून आपण खड्डे करून नमुना घेतला पाहिजे. तेथे लाकडी खुंट्या आपण सर्वप्रथम ठोकायच्या आणि खुंटी गाडलेल्या ठिकाणचा नमुना घेताना त्या जागेवरील पालापाचोळा, काळी कचरा सगळं वेगळं करून घ्यायचं. नमुना घेताना त्या जागेवर 15 ते 20 सेंटीमीटर खोलीचा जो आहे नमुना खड्डा करायचा आहे आणि हा खड्डा व्ही आकाराचा, इंग्रजी व्ही आकार जो म्हणतो त्या आकाराचा करणं गरजेचं आहे. या इंग्रजी अक्षराचा खड्डा खोदावा आणि खड्ड्यातील सर्व माती जी आहे हातानं अगर खुरप्यानं काढून टाकायची. खड्ड्याच्या दोन्ही बाजूनं 4 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर पृष्ठभागापासून तळापर्यंत तिरकस दिशेने काढून घमेल्यात गोळा करायचा. अशा पद्धतीने जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक विभागातील 8 ते 10 नमुने घ्यावेत आणि नमुने गोणपाटावर उत्तम प्रकारे एकत्रित करावे. त्यातील लहान मोठे दगड, पिकांची मुळे व त्याचे अवशेष वेगळे करायचे. त्याच्यानंतर त्या एकत्रित 8 ते 10 नमुन्याच्या मातीचे 4 समान भाग करायचे आणि गोणपाट्याचे 4 ठिकाणी 4ही नमुने समान भागात ठेवावेत. विरुद्ध बाजूचे समोरासमोरील कोणतेही 2 भाग एकत्रित करावेत. या एकत्रित भागामधून 500 ग्रॅम आदर्श नमुना कापडी पिशवीत ठेवावा आणि पिशवीमध्ये कोरड्या मातीच्या नमुन्यासोबत एक लेबल आणि पिशवीबाहेर एक लेबल घट्ट प्रकारे बांधून नमुना प्रयोगशाळेत आणायचा. आणि प्रयोगशाळा आपल्याकडे उपलब्ध आहे. कृषी विज्ञान केंद्र करडा येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा उपलब्ध आहे. आता हा नमुना प्रयोगशाळेमध्ये आपण जर नेला तर त्याच्याबरोबर माहितीसुद्धा आपल्याला काही पाठवावं लागते. त्याच्यामध्ये नमुना क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नंबर, जमिनीचा उतार किंवा प्रकार, पाण्याचा निचरा, पूर्वी घेतलेलं पीक, पुढे कोणते पिकं घ्यायचे आहेत ते पिकांची नावं, जमिनीची खोली म्हणजे कितपर्यंत ती जमीन खोल आहे त्या खोलीचं माप सेंटीमीटरमध्ये आणि जमीन ओलिताखाली आहे की कोरडवाहू आहे त्याचा उल्लेख आणि नमुना घेतलेल्या जमिनीचे प्रातिनिधिक क्षेत्र किती आहे याचा उल्लेख. या सर्व माहितीसह आपण जर का एक चिठ्ठी त्या नमुन्याबरोबर टाकली आणि कृषी विज्ञान केंद्र करडा प्रयोगशाळेमध्ये जर हा नमुना आणला, योग्य कालावधीत योग्य प्रातिनिधिक नमुना जर आणला तर आपल्याला त्याच्यापासून खताचं व्यवस्थापन कसं करायचं हा अहवाल मिळेल. आणि या अहवालामध्ये जमिनीचा सामू आहे, जमून उपलब्ध नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश ज्याला म्हणतो ते आहे आणि सोप्या भाषेत जी पिकं आपण घेणार आहोत त्याच्यासाठी खताचं व्यवस्थापन किती करायला पाहिजे हे सगळं त्या अहवालावर लिहिलं जाईल. आणि म्हणून आपण योग्य नमुना आणा, योग्य वेळी तपासून घ्या आणि आपला अनावश्यक खर्च जो विशेषतः रासायनिक खतावर होणार आहे तो टाळा आणि जमिनीची सुपीकताही टिकून राहील. तेवढा संदेश देतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: धर्म आणि नीतिमत्ता।
1: धर्म ही अशी एक वस्तू आहे की जिच्यामुळे पशुचं मनुष्यात आणि मनुष्याचं ईश्वरात रूपांतर होतं। मनुष्य म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू एका विशिष्ट स्थानी आहे। आणि ईश्वर म्हणजे एक अमर्याद वर्तुळ असून त्याचा परिघ कुठेच नाही, पण त्याचा मध्यबिंदू मात्र सर्व ठिकाणी आहे। ईश्वर आणि सैतान यांच्यामध्ये फक्त निस्वार्थपणाचा आणि स्वार्थीपणाचाच काय तो फरक आहे। ईश्वरा इतकंच सैतानालाही ज्ञान असतं आणि तो ईश्वरा इतकाच सर्व शक्तिमान आहे, फक्त त्याच्या ठिकाणी पावित्र्य नाही, त्यामुळे तो सैतान बनतो। हीच कल्पना आधुनिक जगाला लावून पहा। ज्ञान आणि शक्ती यांच्या अतिरेकाबरोबरच पावित्र्याचा अभाव असला की मानवाचा सैतान बनतो। जे आपल्या उन्नतीस कारणीभूत होतात ते सद्गुण, आणि ज्याच्यामुळे आपली अधोगती होते ते दुर्गुण। दैवी, मानवी आणि पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनलेला आहे। तुमच्यातल्या देवत्वाचा ज्याच्यामुळे विकास होतो ते सद्गुण, आणि ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण। पाशवी वृत्ती नाहीशी करून तुम्ही मानव बनलं पाहिजे, म्हणजेच तुम्ही प्रेमळ आणि परोपकारी झाला पाहिजे। याच्याही पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे आणि सच्चिदानंद स्वरूप बनलं पाहिजे। तसं झालं म्हणजे तुम्ही अग्निप्रमाणे तेजस्वी व्हाल, पण दाहक राहणार नाही। तुम्ही सर्वांवर उत्कट प्रेम कराल, पण मानवी प्रेमातले दोष तुमच्या ठाई उरणार नाहीत आणि तुम्ही सर्व दुःखातून मुक्त व्हाल। निस्वार्थताच ईश्वर होय। कुणी एखादा सोन्याच्या राजवाड्यात रत्नाच्या पलंगावर लोळूनही निस्वार्थी राहू शकेल, आणि असे निस्वार्थी झाल्यामुळे तो ब्रह्मपदी स्थिर झाला असंच म्हणावं लागेल। तर उलट दुसरा एखादा कदाचित खोपटात जीण जगत असेल, चिंध्या गुंडाळत असेल, अजिबात कफल्लक असेल, पण तो जर स्वार्थपरायण असेल तर तो घोर संसारमग्न होय असंच म्हणणं भाग पडेल। तुम्ही धर्माकडे वळत आहात याचं पहिलं चिन्ह म्हणजे तुमची वाढती प्रसन्नता आहे। उदास असणं हे अग्निमांद्याचं लक्षण आहे, धर्माचं नव्हे। दुःख दैन्य म्हणजे केवळ पापाचाच परिणाम आहे। तुमचा चेहरा उदास का असावा? त्यावेळी तो किती भयानक असतो। जर कधी तुमचा चेहरा उदास असेल तर त्या दिवशी तुम्ही स्वतःला आधी आपल्या खोलीत कोंडून घ्या। त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका। तुमचा हा रोग जगात पसरवण्याचा तुम्हाला काय अधिकार? काय सांगतो जगाचा इतिहास? जगातील द्रष्ट्या महापुरुषांची शक्ती कुठे असते? कुठे होतो तिचा उगम? बुद्धीत? त्यांच्यापैकी कुणीतरी सूक्ष्म तर्काच्या कोलांट्या मारण्याच्या भरीस पडला का? त्यांच्यातील एकानं देखील असलं काही केलेलं नाही। काय सांगायचं ते त्यांनी अगदी थोड्या शब्दात सांगून टाकलं। ख्रिस्तासारखं हृदय होऊ द्या म्हणजे तुम्ही ख्रिस्त व्हाल। बुद्धासारखं हृदय कमवा म्हणजे तुम्ही बुद्ध व्हाल। प्रेम आणि भावना जीवन आहेत, त्याच शक्ती आहेत, त्याच ओज आहेत। त्यांच्याशिवाय बुद्धीनं केवढाही आटापिटा केला तरी तो ईश्वराप्रत पोचणं शक्य नाही। वेदांताचं ध्येय एका शब्दात सांगायचं झालं म्हणजे असं सांगता येईल की मनुष्य खरोखर काय आहे हे जाणणं। आणि वेदांताचा संदेश असा आहे, वेदांताचं म्हणणं असं आहे की ईश्वराचं व्यक्त रूप अशा आपल्या मानव बांधवांची तुम्ही जर उपासना करू शकत नसाल तर मग अव्यक्त अशा ईश्वराची तुम्ही काय उपासना करू शकाल? तुम्ही जर खरोखर पवित्र असाल तर मग तुम्हाला अपवित्रता दिसेलच कशी? कारण जे आत असतं तेच बाहेर दिसतं। आपल्या आत जर अपवित्रता नसेल तर ती आपल्याला बाहेर कधीही दिसणार नाही। वेदांताच्या साधनेचा हा एक पैलू आहे आणि आपण सर्वजण तो जीवनात उतरवण्याचा प्रयत्न कराल अशी मला आशा आहे। आमचं ईश्वरत्व खुद्द ईश्वराच्याही अस्तित्वाचं प्रमाण आहे। जर तुम्ही खरोखरच सत्यद्रष्टे नसाल तर ईश्वराच्या बाबतीत प्रमाण काय? मग ईश्वराच्या संबंधी काहीही खरं नाही असंच म्हणणं भाग पडेल। मग ईश्वर नाही असणंही शक्य नाही। मानव स्वरूपतःच आत्मा आहे आणि हे आपलं मूळ स्वरूप आपल्याला फिरून प्राप्त करून घ्यायचं आहे। हाच आपला आदर्श आहे, तोच आपल्याला अनुसरायचा आहे असा वेदांताचा आपल्याला आदेश आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच द्रष्टा महापुरुष व्हायचा आहे, झालंच पाहिजे. तुम्ही असे आधीचेच आहात हे फक्त जाणा म्हणजे झालं. आत्म्याच्या पक्षी काहीही अशक्य आहे असं कदापि समजू नका. तसं समजणं ही घोर नास्तिकता आहे, तो घोर पाखंडीपणा आहे. पाप म्हणून जर काही असेल तर ते फक्त हेच की स्वतःला आणि इतरांना दुर्बल मानणं, हेच एकमात्र पाप.

0: अच्छा, पण आता मला सांगा ना, तुम्ही मराठी माध्यमात काम करत असताना अचानक पीटीआय सारख्या एका हिंदी वृत्तसंस्थेत तुम्ही आता काम करत आहात, मग आता हे तर खूप चॅलेंजिंग.
1: नक्कीच नक्कीच.
0: मग हे कसं तुम्ही शक्य करून घेतलं?
1: माझा जो विषय होता मराठी होता, परंतु मग माझी जी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं, आणि आपणही आपल्या नायक चित्रपटाचे जसं त्यांनी नाव, आज नायक पिक्चर चित्रपटामध्ये जसं त्यांचं नावाची चर्चा झाली, म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर जी चर्चा झाली, त्या पद्धतीने मलाही कुठेतरी वाटायचं की आत्माराम गायकवाड हे एक नाव निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळे मग मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अभ्यास करून बातमीची इलेक्ट्रॉनिक मीडियामध्येही काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्या माध्यमातून माझी मग पीटीआय या वृत्तसंस्थेला निवड झाली, आणि त्या पीटीआयमध्ये देखील मी अनेक चांगल्या स्टोऱ्या या केलेल्या आहेत,
0: करत आहात आणि
1: करत आहेत.
0: पण मला एक सांगा ना, हे सगळं करत असताना घरून मिळणारा जो सपोर्ट असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तुम्ही जेव्हा घरी सांगितलं असेल की मी पत्रकारितेत काम करणार आहे, तेव्हा घरून नेमकी काय भूमिका होती?
1: घरच्यांची भूमिका तर हीच होती की आम्ही सात भाऊ आहेत, चार बहिणी, आमचा परिवार मोठा.
0: अच्छा.
1: आणि आम्ही एकत्र कुटुंब, एकत्र कुटुंब असल्यामुळे मला घराची जबाबदारी नव्हती.
0: अच्छा.
1: इतर भाऊ सांभाळायचे, तर त्यामुळे मग भावांना वाटलं की हा छंद यायचा. हा भावांचाही सपोर्ट होता आणि माझ्या आई वडिलांचाही सपोर्ट होता, आणि मी कुठे चांगलं काम करतोय वाईट काम करत नाही, त्यामुळे माझा विरोध देखील माझ्या कुटुंबाकडून झाला नाही.
0: म्हणजे तुम्हाला आर्थिक प्रश्न उद्भवतील अशी शक्यता खूप कमी होती.
1: कमी होती, कमी होती.
0: त्यामुळे मग तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला, आणि घरून सपोर्ट जर मिळाला तर माणूस साहजिकच चांगले काम करू शकतोय. पण आता मला सांगा ना, आता जी नवीन तरुण पिढी आहे जी आता इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करण्यासाठी पुढे सरसावते, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये जी नवीन पिढी आहे त्यांना एकच सांगायचं आहे की जी शोध पत्रकारिता आहे, या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून जर आपण चांगलं काम केलं तर नक्कीच यश मिळणार आहे. जनरल गोष्टी तर हे प्रत्येक चॅनलला दिसतात,
0: बरोबर,
1: पण काही वेगळं देण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच नाव रूपाला,
0: म्हणजे तुम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन जर विचार करत असाल,
1: बरोबर,
0: विषय शोधत असाल,
1: बरोबर,
0: तुम्हाला नक्कीच
1: नक्कीच यश मिळेल.
0: पण मग मला सांगा, तुम्ही अशी जेव्हा बातमी करत आहात, तेव्हा अशी एखादी बातमी कव्हर केल्यानंतर ज्याच्या गोष्टीला तुम्ही वाचा फोडलेली आहे, दुःखाला वाचा फोडली, अशांकडनं देखील शाबासकीची थाप मिळाली असेल, असा एखादा अनुभव तुमच्या आयुष्यात?
1: मग आता माझ्या गावातला आदिवासी समाजाची महिला होती, त्या महिलेला तब्बल 30 वर्षांपासून त्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हतं. ती महिला झोपड्यात राहते, कुडाच्या झोपड्यात राहते. त्या महिलेला शासनाचं आतापर्यंत कुठलंही अनुदान किंवा कुठलाही लाभ मिळालेला नव्हता.

0: तर शासन पोहोचलंच नाही त्या महिलेपर्यंत. तर त्या पद्धतीने जेव्हा त्या महिलेची बातमी मी पब्लिश केली त्या महिलेला रातोरात रेशन कार्ड मिळालं.
1: अच्छा, म्हणजे तुमच्या बातमीचा जो काही प्रभाव होता तो लगेच तात्काळ मिळाला.
0: हो, प्रशासनानं खळबळून जागे झाला आणि त्या महिलेला रातोरात रेशन कार्ड मिळालं. ती महिला खूप आनंदितली आणि मला खूप माझं आभार मानायला लागली की पत्रकार दादा, आता ग्रामीण भागामध्ये बोलण्यात मग पत्रकार दादा म्हणे, तुमच्यामुळे मला इतक्या वर्षानंतर न्याय मिळाला.
1: म्हणजे सरकारी माझी नोंद झाली, सरकार दरबारी माझी नोंद झाली आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो देखील तुम्ही टिपला असेल. आणि मला माझ्या माहितीनुसार तो आनंद टिपल्यानंतर तुम्ही त्याचं पण एक स्पेशल फीचर तयार केलं.
0: हो हो हो.
1: आणि ती बातमी देखील,
0: हो ती पण मी बातमी केली की महिलेला आनंद,
1: तिचा जो आनंद आहे तो अशा प्रकारे पूर्ण झाला आहे. आता मला म्हणजे खरंच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि शोध पत्रकारितेच्या माध्यमातून वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमात तुम्ही आपण कार्यरत आहात आणि विशेषतः मराठी माध्यमात काम

नमस्कार मित्रांनो, कसे आहात? रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी आहे तुमची लाडकी आरजे शुभांगी आणि आपण ऐकत आहात युवा शक्ती. हो, तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा आपला खास शो युवा शक्ती. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जळगावातल्या आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या त्या प्रत्येक तरुणासाठी ज्यांचा मुक्काम सध्या घर कमी वाचनालय म्हणजेच लायब्ररी जास्त असतो. बरोबर ओळखलं. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल. MPSC, UPSC, बँकिंग, तलाठी, परीक्षा कोणतीही असो, पण डोळ्यात एकच स्वप्न असतं, सरकारी नोकरी. पण मित्रांनो, या लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा सोपा नसतो. तिथे फक्त पुस्तकांचा अभ्यास नाही, तर स्वतःच्या संयमाचा, वेळेचा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानसिक आरोग्याचा पेपर जो आहे तो रोज द्यावाच लागतो. सकाळी 7 लायब्ररीत जाऊन 10 बाहेर पडताना अनेकदा वाटत असताना, हे सगळं झेपेल का मला, होईल का माझ्याच्याने, याच प्रश्नांची उत्तरं आणि या ताणतणावातून बाहेर पडण्याच्या काही भन्नाट टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, म्हणजे देण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं ना की आपल्याकडे एक गैरसमज आहे, जो 18 अभ्यास करतो तोच पास होऊ शकतो. पण खरं सांगू का, इथे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. खरं आहे दोस्तांनो, तुम्ही किती तास पुस्तकात डोकं खुपसून बसताय, त्या तासांमध्ये तुमच्या डोक्यात किती गेलंय हे जास्त महत्वाचं असतं, हो की नाही? यासाठी एक भारी टेक्निक असू शकते, म्हणजे माझ्या मते मी सांगतेय जिला पोमोडोरो टेक्निक असं सुद्धा म्हणता येईल. काय करायचं तर सलग 3-4 तास बसण्यापेक्षा अभ्यासाचे स्लॉट्स पाडायचे. 25 फुल फोकसने अभ्यास केला पाहिजे आणि 5 त्यानंतर ब्रेक तो बनता है यार, ब्रेक लेना चाहिए. असे 4 स्लॉट्स झाले की अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घेऊ शकता. या दरम्यान तुम्ही खाऊ पिऊ शकता, एन्जॉय करू शकता, मोबाईल स्क्रोल करू शकता आणि बरंच काही. या ब्रेकमध्ये मोबाईल बघायचा नाही. आताच तर तुम्ही म्हटलं मोबाईल बघायचा, स्क्रोल करायचं. नाही, अजिबात नाही. या पिरियडमध्ये मोबाईल बघू नका. थोडं चाला फिरा, एक्झरसाइज करा, मुवमेंट करा, किंवा एखादं छानपैकी मस्त गाणं गाऊ शकता. आणखी एक गोष्ट, दिवसाचं स्केड्यूल आधीच रात्री झोपताना तयार करा. म्हणजे काय होईल, सकाळी उठल्यावर काय वाचायचं हे ठरवण्यात वेळ अजिबात जाणार नाही. आणि रिव्हिजनसाठी दिवसातला किमान 1 राखून ठेवायलाच पाहिजे. हो, रिव्हिजन मस्ट, कारण पुढे पाठ आणि मागे सपाट होऊन जाण्यापेक्षा रिव्हिजन केलेली केव्हाही चांगली असते. चला, या स्मार्ट वर्कच्या फॉर्म्युल्यावर काम सुरू करा आणि तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. रेडिओ मनभावन 90.8 FM वर मी तुमची आरजे शुभांगी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. स्पर्धा परीक्षेच्या काळात सगळ्यात जास्त परीक्षा कुणाची होत असेल तर ती आपल्या मनाची. जेव्हा एखादा निकाल लागतो आणि आपण 1 किंवा 2 मार्कांनी यार हुकतो, तेव्हा होणारी चिडचिड, तो डिप्रेशनचा फेज मी समजू शकते. त्यात भर म्हणून नातेवाईकांचे प्रश्न, अरे किती वर्ष अभ्यास करणार, अरे त्या शर्माजीच्या मुलाचं बघ, त्याचं सिलेक्शन झालं सुद्धा, ही सगळी वाक्य जी असतात ना आपल्यांकडनं मिळालेली, ती खरंच बाणासारखी टोचत असतात. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची किंमत जी आहे ती एखाद्या परीक्षेच्या निकालावर ठरत नाही. तेव्हा स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला खूप ताण आला असेल, रडावंसं वाटत असेल, तर मित्रमैत्रिणी आहेत की, फ्रेंड्स किसली है, फ्रेंड्स तो बनते है, किंवा तुम्ही आपल्या घरच्यांसोबत मन मोकळं करू शकता, मन मोकळं बोलू शकता. फक्त एक आहे, मनात साठवून ठेवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करिअर प्लॅन बी. येस, प्लॅन बी असणं म्हणजे तुमची हार अजिबात नाही.
ती प्रॅक्टिकॅलिटी आहे दोस्तांनो. स्पर्धा परीक्षा हे एक माध्यम आहे आयुष्यात सेटल होण्याचं, पण तो आयुष्याचा शेवट नाही. जगात करण्यासारख्या खूप गोष्टी आहे, खूप एन्जॉय करण्यासारख्या गोष्टी आहे. लाईफ जरी छोटं असलं तरी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवण्यात खरंच खूप मज्जा आहे, भन्नाट मज्जा असते त्यात. त्यामुळे लायब्ररीत बसताना चेहऱ्यावर नक्कीच स्माईल ठेवा. आणि तुम्ही खूप भारी मेहनत करत आहात आणि मला स्वतःचा अभिमान आहे असं स्वतःला सांगा, म्हणजे नक्कीच तुम्ही रिफ्रेश व्हाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड युवा शक्तीचा तुमच्यासाठीच होता. त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा, टाइम मॅनेजमेंट करा, स्मार्ट वर्क करा, पण सगळ्यात आधी स्वतःच्या मनाची काळजी घ्या. शरीर आणि मन खंबीर असेल तरच तुम्ही कुठलीही लढाई सहज जिंकू शकता. तुमचा अभ्यास कसा सुरू आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर ताण येतोय हे सुद्धा मला नक्की सांगा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नोट करून घ्या, 9284994433, म्हणजेच 92844 99433 या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. आणि तुम्हाला युवा शक्तीचे एपिसोड कसे वाटतात ते जरूर कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखादा विषय असा असेल की ज्यावर तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे किंवा माहिती हवी आहे, तर ते सुद्धा आम्हाला जरूर कळवा. आम्ही नक्कीच त्या विषयाचा आमच्या युवा शक्तीच्या कार्यक्रमात समावेश करू. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागात युवा शक्तीच्या एका नवीन जबरदस्त एपिसोड सोबत. तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, हो स्वतःवर विश्वास ठेवा आणि ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. RJ शुभांगी सोबत, बाय.

0: रेडिओ मनभावन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आर जे शुभांकी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुलणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या या खास विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आरजे शुभांगी. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत स्पार इन्व्हेस्टमेंटचे फाउंडर आणि एक यशस्वी उद्योजक, कुशल आर्थिक सल्लागार आणि त्याचबरोबर अनेक शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी कार्यरत असलेले एक समाजभान असलेलं व्यक्तिमत्व. आज आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या यशस्वीतेबद्दल आणि तसंच आर्थिक गुंतवणूक कशी करावी याबद्दल सुद्धा आपण काही टिप्स घेणार आहोत. तेव्हा लगेचच आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत सरल चोप्रा. सर नमस्कार, आणि तुमचं रेडिओ मनभावन टीमतर्फे खूप खूप मनपूर्वक स्वागत. सर, सुरुवातीला मला तुमच्या बालपणाबद्दल सांगा ना, म्हणजे तुम्ही मूळचे कुठले आणि तुमचं बालपण आणि शैक्षणिक प्रवास कसा होता ते सांगा ना.
1: नमस्कार सर्व मनभावन रेडिओचे सर्व श्रोत्यांना. माझं बालपण म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप इन जलगाव ओनली. तर आय हॅव मी माझं ग्रॅज्युएशन पुणे MIT मधनं केलंय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन माझं MBA इन फायनान्स अँड इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट IMR कॉलेज जळगावमध्ये झालंय. फॅमिली बॅकग्राऊंड अगोदरपासूनच जनरेशनली इन टू बिझनेस, तर बिझनेस माइंडसेट अगोदरपासूनच होतं. आणि एक जसं जसं मी कॉर्पोरेट लाईफ पण एक्सपिरियन्स केली आहे, मी जॉब पण केला आहे, आणि देन आय डिसाइडेड टू परसिव्ह समथिंग इन एंटरप्रेन्योरशिप अँड दिस साइड ऑफ थिंग्स.
0: गुड, म्हणजे तुम्हाला घरातच बाळकडू मिळालंय बिझनेस माइंडचं आणि ते तुम्ही डेव्हलप केलं तुमच्या एफर्ट्सने, खूपच छान. पण सर्वात आधी आम्हाला तुमच्या स्पार इन्व्हेस्टमेंट बद्दल थोडक्यात सांगा ना, म्हणजे नेमकं काय स्पार म्हणजे काय.
1: हे प्रश्न सगळ्यांना असतो. तर बेसिकली एक हे फॅमिली इनिशियल्स आहे माझे घरातले. तर आमचं एक व्हॉट्सअप ग्रुप होतं स्पार म्हणून. तर स्पार मध्ये S म्हणजे सरल, P म्हणजे पंकज, A म्हणजे आरती, R म्हणजे रक्ष. तर असं आमचं फॅमिली ग्रुप होतं. मग जेव्हा मी बिझनेस सुरू केलं तेव्हा हे स्पार डोक्यात होतं, आणि की जे आपल्यासोबत आयुष्यभर आहेत, यांनी आपल्याला सगळं सपोर्ट केलंय, तर पहिली म्हणजे फॅमिली, तर त्यांचे इनिशियल्स असतात स्पार. स्पार ते घेतले आणि इन्व्हेस्टमेंट. आणि कंपनी बद्दल आम्ही काय करतो या विषयात सांगायचं म्हणजे ही एक वित्तीय नियोजन संस्था आहे जी लोकांना त्यांच्या गरजांनुसार योग्य गुंतवणूक मार्गदर्शन पुरवते. आमचे मुख्य उद्दिष्ट आहे की सुरक्षितता, समृद्धी आणि दीर्घकालीन विश्वास. आजपर्यंत आम्ही 350 अधिक कुटुंबांना योग्य आर्थिक नियोजन करून दिलंय. 90 कोटीपेक्षा अधिक आमचं AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट. तर आम्ही जे गुंतवणूक वगैरे मॅनेज करतो ती मोर दॅन 90+ crores आहे. आणि त्याच्यामध्ये विविध प्रोडक्ट्स आहे, म्हणजे इक्विटी झालं, म्युच्युअल फंड झालं, तुमच्या म्युच्युअलमध्ये SIPs, AIF असतात, आणि बॉन्ड्स, डेबेंचर्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, हे असे प्रोडक्ट्स आम्ही आमच्या कस्टमर्सांसोबत डिस्कस आणि ऑफर करतो.
0: अच्छा, याच्या मागची प्रेरणा काय होती, म्हणजे तुम्ही जे हे इन्स्टिट्यूट स्थापन केलं त्याच्याबद्दल विशेष अशी प्रेरणा काय होती तुमची.
1: हो, खरं सांगायचं तर स्पार इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे लोकांपर्यंत योग्य आर्थिक सल्ला पोहोचवणं. मी अनेक कुटुंबांना पाहिलंय जे चुकीचा गुंतवणूक निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडले.
0: बरोबर.
1: कोणी फक्त टॅक्स सेव्हिंगसाठी पॉलिसी घेतली, तर कोणी मार्केटच्या अफवांवर निर्णय घेतला. मग मला जाणवलं की याला उत्तर म्हणजे योग्य माहिती आणि मार्गदर्शन. ही गरज लक्षात घेऊन स्पार इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली. आणि जसं मी सांगितलं तर आज आम्ही सॅटिस्फाईड खूप आहे की जवळजवळ मी 350+ फॅमिलीजला सोबत एक विश्वासाचं नातं तयार करू शकलो.
0: सध्याच्या परिस्थितीत हा मोठा प्रश्न की गुंतवणूक नेमकी कुठे करायची, SIP आहे, म्युच्युअल फंड्स आहेत किंवा गोल्ड, तर नक्की यात खूप लोक कन्फ्युज असतात, तर त्यावेळी त्या लोकांनी काय केलं पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
1: सर्वात अगोदर त्या लोकांनी एक जवळचा चांगला प्रोफेशनल फायनान्शियल ॲडवायझर शोधायला पाहिजे. सहजा लोक काय करतात की आपल्या काकाला मामाला भाच्याला पुतण्याला विचारतात की मी काय करू कुठे करू, आणि मग कोणीतरी काहीतरी कुठून वाचून, मग पेपरमध्ये वाचून, न्यूजवरती बघून, छोटीशी अफवावरती विश्वास ठेवून लगेच इन्व्हेस्ट करून टाकतात. तर त्याच्यामध्ये आपली सायकोलॉजिकल पहिले तर रिस्क फॅक्टर ओळखावा लागतो माणसाला, आणि आपण हाय रिस्क क्विक मनी मध्ये इन्व्हेस्ट करतो कारण की सगळ्यांना पैसे की पाहिजे की हेराफेरी सारखं आज पैसे टाकले उद्या पैसे दुप्पट व्हायला पाहिजे. तर लोकांनी एक प्रॉपर फायनान्शियल गायडन्स घेऊनच इन्व्हेस्ट करायला पाहिजे.
0: राईट. आणि तुमचा हा जो प्रवास आहे उद्योजकीय प्रवास आपण त्याला म्हणू शकतो, तो नेमका कुठून आणि कसा सुरू झाला?
1: माझा प्रवास एका मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला आहे जसं मी अगोदर सांगितलं, आणि सुरुवातीला मी स्वतः आर्थिक बाबतीत अनेक चुका केल्या आणि मग तिथून शिकत गेलो. माझी सुरुवात एका इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून झाली. मी भारताची सर्वात लिडिंग प्रायव्हेट सेक्टर बँक जिथे इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून होतो, पण लवकरच कळलं की लोकांना फक्त उत्पादन नको, त्यांना मार्गदर्शन आणि विश्वास हवाय. त्यामुळे मी अधिक शिकलो, प्रामाणिक राहिलो आणि स्पार इन्व्हेस्टमेंटचं बीज रुजवलंय.
0: छान. म्हणतात ना, फेल्युअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, त्याप्रमाणे तुमचं खरंच प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात अनेक तुम्हाला अडचणी आल्या असतील ज्या तुम्ही फेस केल्या असतील, त्याबद्दल सांगा ना. या क्षेत्रात येण्यासाठी किंवा हे टार्गेट चॅलेंज करण्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी आल्या त्याबद्दल?
1: प्रत्येक उद्योजकाच्या सुरुवातीला संघर्ष
0: स्ट्रगल असतो. येस.
1: तर सुरुवातीला लोकांचा विश्वास मिळवणं हेच सर्वात मोठं आव्हान होतं, कारण की कोणाकडे पण जाणं आणि मग त्याला आपल्या बडे बघून ट्रस्ट येणं, कारण तो त्याचे पैसे देतोय, तर याच्यात ट्रस्ट हा सर्वात मोठा स्टार्टिंग स्ट्रगल होता. आणि मग बऱ्याच लोकांना वाटायचं गुंतवणुकीबद्दल तर आम्हाला आधीच सगळं समजतं जाणतो, पण जेव्हा मी त्यांना त्यांच्या गरजेनुसार समजून आणि वैयक्तिक सल्ला द्यायला लागलो तेव्हा ते म्हणायचे अहो ही माहिती तर आम्हाला कोणी दिलीच नव्हती. शिकवणं, समजावणं आणि सेल्सपेक्षा सल्ला या तत्वावर काम केलं आणि तिथून प्रवास सुखकर होत गेला.
0: तो विश्वास मिळवण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं?
1: तर जसं मी म्हटलो की अंडरस्टँडिंग द नीड ऑफ द कस्टमर.
0: येस.
1: तर फक्त सेल्स, आपल्याला फक्त जायचंय आणि काहीतरी विकायचंय या माइंडसेट मध्ये निघून फर्स्ट कस्टमर.
0: बरोबर.
1: याच्यामध्ये ग्रोथ थोडी स्लो होते पण निश्चित होते आणि ती सस्टेनेबल ग्रोथ असते.
0: राईट.
1: तर या तत्वावर आम्ही राहून पुढे गेलो.
0: आता गुंतवणुकीबद्दल लोकांमध्ये बरेच गैरसमज सुद्धा असतात, तर त्याबद्दल तुमचं मत काय?
1: खूपच गैरसमज असतात. म्हणजे सर्वात सामान्य गैरसमज म्हणजे SIP म्हणजे फक्त काहीशा पैशाची योजना आहे. SIP म्हणजे म्युच्युअल फंडचा एक भाग असतो. SIP मध्ये पैसे बुडून जातील, किंवा LIC पॉलिसी किंवा इन्शुरन्स म्हणजे फक्त टॅक्स सेव्हिंग प्लॅन आहे. बऱ्याच जणांना वाटतं फक्त मार्केटमध्ये पैसे टाकले की लगेच पैसे डबल होतील. म्हणून आम्ही स्पार इन्व्हेस्टमेंट मध्ये लोकांशी प्रामाणिक संवाद ठेवतो. गुंतवणूक म्हणजे झटपट श्रीमंती नाही, तर संयम, शिस्त आणि योग्य नियोजनाचा खेळ आहे. हा दृष्टिकोन बदलणं हीच खरी आमची जबाबदारी आहे.
0: युथच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर युथला या फील्डकडे येण्यासाठी तुम्ही काय सांगाल?
1: युथला या फील्डमध्ये आणि व्यवसायामध्ये सुरू करण्यासाठी जे मी केलं आहे आणि जे मी खूप वाचलं आहे आणि बघितलंय लोकांना, तर सर्वात आधी घाई करू नका.
0: करेक्ट.
1: युथ थोडं इम्पेशंट होत चाललं आहे. तर घाई केली तर कुठे ना कुठे आपण आपले जे एथिक्स असतात त्याच्याशी तडजोड करून घेतात. तर सर्वात आधी घाई करू नका. यश हे थोडं उशिरा मिळतं.
0: बरोबर.
1: पण ते खूप ठसठसीत असतं. जर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर तो दॅट सक्सेस गेट स्टेबल अँड सस्टेन्स.
0: राईट. त्यासाठी कुठल्या मुद्द्यांवर आपण किंवा कुठल्या मूल्यांवर आपण ठाम राहणं आवश्यक आहे?
1: मी जे 2-3 माझे जे मूल्य आहे त्याच्यावरती जे ठाम राहिलो विथ अ कस्टमर माइंडसेट, तर त्याच्यामध्ये ग्राहकांचा फायदाच माझा ब्रँड आहे.
0: राईट.
1: हे माझं ब्रीथ आहे आणि मी ते प्रत्येक व्यवहारात जपतो.
0: आणि सॅटिस्फॅक्शन सुद्धा.
1: सॅटिस्फॅक्शन. कारण कस्टमरचा फायदा झाला तर ऑटोमॅटिक तो सॅटिस्फाय होणारच आहे. आणि तरुणांनी सतत शिकत राहावं, चुका घडू द्यावात, पण त्यातून शिकून पुढे जावं. थोडं वेगळं करायला घाबरू नका. जेव्हा जे लोक करतायत थोडं त्याच्यावरून वेगळं करायला कधीच घाबरायचं नाही.
0: खरंच हे फील्ड थोडं रेअर आहे, इकडे यायला बरेच जण असं म्हणजे डेअर नाही करत,
1: कारण व्हॅल्यू निर्माण केल्याशिवाय व्हिजिबिलिटी भेटणार
0: नाही.
1: जोपर्यंत आपण काही वेगळं नाहीये तोपर्यंत आपण विजिबिलिटी भेटणार. आपण जसं सगळे चाललोय त्याच्या मागेच आपण मिक्स होऊन जाऊ.
0: तुमच्या या स्पार इन्व्हेस्टमेंट मध्ये इतर कुठले प्रोजेक्ट किंवा अशा काही उपक्रम तुम्ही राबवत असता का, त्याबद्दल सांगा.
1: स्पार इन्व्हेस्टमेंट मध्ये आम्ही क्लायंटच्या आर्थिक प्रवासाचा प्रत्येक टप्पा समजून घेतो आणि त्यानुसार व्यक्तिगत पर्सनलाइज फायनान्शियल प्लॅनिंग देतो. जसं मी सांगितलं, आम्ही SIP, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बॉन्ड्स आणि PMS यासारख्या गुंतवणूक पर्यायासोबतच रिटायरमेंट प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि गोल्ड बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग देखील करतो. त्याशिवाय आम्ही वुमेन फायनान्शियल लिटरसी, रुरल इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस आणि विद्यार्थी व युवा वर्गांसाठी वित्तीय शिक्षण सत्र देखील घेतो. आणि आम्ही प्रत्येक वर्षी 4 कॉलेज इंटर्न्सला हायर करत असतो आमच्या ऑफिसमध्ये, जेणेकरून समाजाच्या प्रत्येक घटकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल.
0: वा, खूप छान उपक्रम तुमच्याकडनं राबवले जातात. आता मला एक सांगा, सध्या कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त मागणी आहे?
1: सर्वात जास्त मागणी SIP ला, ज्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. ते तुम्ही 100 रुपयापासून सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त एनी अमाऊंट इज यू कॅन मेक एव्हरी मंथ. ती खूप लोकप्रिय झालंय, लोकांना कमी पैशातून सुरुवात करता येत असं मी सांगितलं. शिवाय हेल्थ आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढत आहे कोविड नंतर. लोक आता सेफ्टी प्लस ग्रोथ असा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करत आहात.
0: SIP बद्दल सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, त्याबद्दल थोडं क्लिअर सांगा ना. SIP म्हणजे नेमकं काय?
1: SIP चं पूर्ण फुल फॉर्म जसं सांगितलं मी, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे सर्वात सिम्पल सांगायचं तर एक हुशार माणूस जो टिप वरती काम करत नाही, जो मित्रांवरती काम करत नाही, ज्याला खरंच मार्केटचा अनुभव आहे, अशा एक कंपनीज असतात, त्यांना असेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतात. त्यांच्यामध्ये एक फंड मॅनेजर असतो जे पर्टिक्युलर स्कीमला मॅनेज करतो. म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असतात. तर इक्विटीमध्ये रिस्क जास्त असते डायरेक्ट शेअर परचेसमध्ये. SIP मध्ये तुमचा फंड मॅनेजर ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये तो पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणून रिस्क कमी होऊन जाते आणि रिटर्न चांगला येतो. आणि दॅट इज व्हेरी इझी फॉर अ इन्व्हेस्टर, सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टर म्हणे. तर प्रत्येक महिने जे ती अमाऊंट तुम्ही फिक्स करता त्या तारखेला ते अमाऊंट तुमच्या बँकेतनं निघून ऑटोमॅटिकली त्या फंडमध्ये जाऊन इन्व्हेस्ट होऊन जाते.
0: यानंतर आर्थिक शिस्त असणं आणि आर्थिक नियोजन करणं याचा आपल्या पर्सनल लाईफवर कसा असर होतो?
1: खूप खोलवर परिणाम होतो. आणि हे आम्ही प्रत्येक दिवशी स्पार इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा आमचे क्लायंट्सपेक्षा जे फॅमिली मेंबर आता स्पार इन्व्हेस्टमेंटचे आहे सगळे, त्यांना त्यांच्याशी जेव्हा बोलतो, डिस्कस करतो, तेव्हा समजतं आर्थिक शिस्त ही केवळ पैशाच्या व्यवहारापुरती मर्यादित नाही, ती माणसाच्या विचारसरणीचा भाग बनते. नियोजन केल्यावर माणूस मानसिकदृष्ट्या खंबीर होतो, कारण त्याला माहित असतं की काय झालं तरी माझं भविष्य सुरक्षित आहे. जसं नवीन व्यवसाय सुरू करताना, आपत्कालीन परिस्थितीत येताना किंवा मुलांचं शिक्षण, निवृत्तीचे नियोजन करताना तुमचं आर्थिक शिस्तबद्ध नियोजन तुम्हाला खंबीर ठेवतं.
0: बरोबर.
1: आणि मग किती पण म्हणा तर शेवटी पैसाच एक स्टॅबिलिटी आणि एक माइंडसेट प्रोव्हाइड करतं. तर त्या हिशोबाने आर्थिक शिस्त खूप महत्वाची आहे आयुष्यात.
0: बरोबर. मला आणखी तुम्हाला पर्सनली विचारायला आवडेल की हे झालं करिअरच्या बाबतीत, करिअर सोडून तुम्हाला अजून इतर कुठल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट व्हायला आवडतं, किंवा तुमचा रोल आणखी कुठल्या एका क्षेत्रात आहे, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीचं कार्य करत आहात असं तुमच्या याच्यातनं मला कळलं, तर त्याबद्दल सांगा ना थोडं.
1: बेसिकली मला जसं माझा व्यवसायच असा आहे की मला प्रत्येक दिवशी नवीन लोकांना भेटावं लागतं, तर हे जे मी करतो हे कुठे ना कुठे फक्त माझं करिअर नाही, कुठे ना कुठे पॅशन पण आहे. की मला जे बाहेर जे आवडतं तेच मी व्यवसायात करू शकतोय. तर बेसिकली मला जेव्हा मी बिझनेस करत नाही, जेव्हा मी निवांत आहे, तेव्हा मी सोशली काय करू शकतो की ज्याच्याने मी काहीतरी समाजाला परत देऊ शकतो. आणि मग मी एक जे रिसर्च करत असतो की एव्हरीडे व्हॉट इज न्यू हॅपनिंग टेक्नॉलॉजिकली इन द बिझनेस, तर त्यासाठी मी एक्सप्लोर करत असतो. जिथे जिथे भारतात कुठे पण याचे सेमिनार असतात, हे असतात, तिथे मी जात असतो. आणि हे दोन गोष्टी मला करायला खूप आवडतात आणि मी खूप ट्रॅव्हलिंग करतो, मला ट्रॅव्हल करणं खूप आवडतं.
0: शैक्षणिक संस्थांमध्ये तुमचं ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन असतं, त्याबद्दल सांगा.
1: सध्या मी जी जळगावमध्ये शाळा विवेकानंद प्रतिष्ठान काशीनाथ रोड पब्लिक स्कूल CBSE शाळा, तिकडे मी शाळा समितीवरती सदस्य आहे आणि IMR कॉलेजच्या IQAC इंटरनल क्वालिटी असेसमेंट सेलमध्ये पण मी सदस्य आहे.
0: अरे वा.
1: तर या दोघा प्रतिष्ठित संस्थांमध्ये मी थोडीशी
0: कारीचा वाटाका होईल ना तो घेत असता आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असता. खूप छान, अगदी अतिशय प्रेरणादायी तुमचं व्यक्तिमत्व आहे जे तरुणांना खरंच इन्स्पायरिंग असं तुमचं व्यक्तिमत्व वाटेल नक्कीच. आता तुमचे फ्युचर प्लॅन्स बद्दल सांगा, म्हणजे तुमचा स्पार इन्व्हेस्टमेंट थ्रू तुमचं मानस काय आहे की पुढे कुठले कुठले प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटीज तुम्हाला राबवायचे आहेत.
1: आमचं स्वप्न आहे की प्रत्येक घरात एक आर्थिक साक्षर सदस्य असावा, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. ऍटलीस्ट 1% इन द फॅमिली शुड बी व्हेरी मच फायनान्शियली लिटरेट. आपण दररोज बघतो पेपरमध्ये हे स्कॅम झालं ते स्कॅम झालं, हा फोन आला 10 लाख रुपये गेले 50 लाख रुपये गेले. तर त्या हिशोबाने एक आर्थिक साक्षर सदस्य जेव्हा घरात असतो तेव्हा हे कुठेतरी आपण कंट्रोल करू शकतो. आणि स्पार इन्व्हेस्टमेंट केवळ गुंतवणूक सल्लागार राहणार नाही, तर तो आर्थिक शिक्षणाचा एक हक्काचा व्यासपीठ बनेल. आम्ही लवकरच एक डिजिटल ॲप आणत आहोत जिथे व्यक्ती स्वतःच फायनान्शियल हेल्थ चेक करू शकेल, सल्ला घेऊ शकेल आणि प्लॅनिंग करू शकेल. जसं आता आम्ही सध्या 30 मिनिट्स फ्री इन्शुरन्स कन्सल्टेशन ऑफर करत आहोत. आमचे इंस्टाग्रामवरती जवळजवळ 8,500 फॉलोअर्स आहे आणि आम्ही भारताच्या प्रत्येक जवळजवळ कोपऱ्यामध्ये आमचे कस्टमर्स आहेत. तर आणि मग ग्रामीण भागात आणि शाळा कॉलेजमध्ये फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम्स घेणे हे पण आमचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. आणि एक विश्वासार्ह सुलभ आणि प्रामाणिक ब्रँड म्हणून देशभर पोहोचणं हेच आमचं पुढचं पाऊल आहे.
0: अरे वा, खूप छान, खूप छान मानस आहे तुमचा आणि तुमच्या या भावी प्रोजेक्टसाठी रेडिओ मनभावनच्या टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हा. तर असे हे यशस्वी उद्योजक आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपलब्ध झाले आणि आपले विचार, आपले अनुभव आणि काही टिप्स आपल्यासोबत शेअर केल्या, त्याबद्दल खरंच श्री सरल चोप्रा यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
1: थँक्यू.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणीनो, आज आपण आपणा सर्वांच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाचा म्हणजे इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील मान्यवरांसोबतच्या काही आठवणी सांगतायत. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या लहान वयातही काही जणांचे स्वभाव गुण अधिकच तापट स्वरूपाचे, तर काही जणांचे स्वभाव आईसारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे लेखिकेला जाणवले. त्यापैकीच मामांचा स्वभाव. एकदा काय झालं, सकाळी सकाळी मामा मस्तपैकी स्नान करून आलेले, स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर नेसलेले, हातात धुतलेले कपडे आणि तोंडानं देवाचं नामस्मरण चाललेलं. तेवढ्यात लेखिकेची स्वारी आली आणि ती काय म्हणून तर हातात दात घासायला काळं दंतमंजन घेऊनच. आणि अशा अवस्थेत ही स्वारी धडकली थेट मामांनाच आणि मंजन असलेली हाताची मूठ सुटली. मामांचे पांढरे शुभ्र धोतर आणि पाय काळे कुट्ट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही मामा लेखिकेला तीळ मात्रही चिडले नाही किंवा रागावले सुद्धा नाही, तर आणखी छानपैकी लेखिकेला ग्लासभर दूध दिलं आणि पोट भरून जेवू घालून लेखिकेच्या मनावरचं एक प्रकारचं दडपणच कमी झालं. आणि हे दडपण कमी होऊन ती जागा घेतली एका निरागस मायेच्या ओलाव्यानं, प्रेमानं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 12वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: कोल्हापूर जिल्ह्यात आमची शाळा फार प्रसिद्ध, चांगली म्हणून गणली जायची. शाळा ताराराणी विद्यापीठ, त्यात उषाराजी हायस्कूल, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, डीएड आणि पुन्हा महाविद्यालयीन विभाग अशी ही संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुत व्ही टी पाटील म्हणजे संस्थेचे काका. सर्वजण त्यांना नेहरू चाचा म्हणत, कारण त्यांचा पेहरावही चाचा नेहरू सारखाच असे. गुलाबाचं फुलही न चुकता ते कोटावर लावतच, त्यामुळे सर्वांचे ते नेहरू चाचा. त्यांच्या महाराष्ट्रभर अनेकांशी ओळखी. शाळेत सगळे शिक्षकही खूप चांगले होते. मन लावून अभ्यास करायचे, शिकवायचे आणि आम्हीही तितकंच मन लावून अभ्यास करायचो. दरवर्षी नवरात्रात नवरात्रोत्सव साजरा करत त्या 9 दिवसात सगळ्या क्षेत्रातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार गदी माडगुळकर उर्फ अण्णा आले होते. दुपारी 12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहेत अशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरु शिष्यांचं अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. ते कथा सांगत असतानाचा त्यांचा चेहरा आजही मला आठवतोय. अपरंपार माया त्यांच्या पोटातून ओठी ओसंडत होती. नकळत ती कथा सांगता सांगता अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही आवाज सुरू झाले होते. गदिमांच्या पलीकडे म्हणजे एका बाजूला व्हीटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वि स खांडेकर बसलेले होते। ते मात्र अगदी शांत तटस्थ वाटत होते। गोष्ट संपल्यानंतर त्यांनी आम्हाला काय वाटतं हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमानकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं। गोष्ट संपली, होमवर्कही देऊन झालं, ते स्टेजवरून खाली उतरले। भाऊंनाही एक दोघांनी हळूहळू खाली उतरवलं। आमच्या छात्रालयाचे गायकवाड काका मला तिथं अण्णांच्या समोर आलेले दिसले। मी दचकलेच। दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, एकमेकांना कडकडून मिठी मारली। काका अण्णांशी काहीतरी बोलले, ते दोघंही तिथून गेले। आपल्या काकांचे जे इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला। आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो। भूकही लागलेली होती, पाय डोकं उन्हानं तापलं होतं, पोटही भुक्यानं व्याकुळलं होतं। छात्रालयाचे गेट उघडून आत चाललो तोच काकांनी खिडकीतून आवाज दिला, इंदो इंदो इकडे ये आत। अरे बापरे, काय झालं, आपलं काही चुकलं की काय? भीत भीतच काकांच्या खोलीत आले तर काय? गदिमा काकांच्या जागेवर मांडी घालून बसलेले होते। ते म्हणाले, ये बाळ ये।

0: यांना काय झालं? मग मी त्यांच्या डेकवरचं पत्र पाहिलं आणि मला सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं, श्रीरामचं होतं. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती, 1969 साल, आणि आमचे वडील तुरुंगातून सुटणार होते. आम्ही तिन्ही भावंड तीन ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. वडील तिकडे, त्यांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली, पण चांगल्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होतं. ताई, अन्न सुटल्यावर जाणार कुठं, राहणार कुठं, करणार काय? त्यात थकलेले शरीरानं मनानं कसं काय व्हावं त्यांचं? आतापर्यंत तुरुंगात छान काम करून तरी खायला मिळत होत, ओलं सुख कसं का असेल? पण आता ताई, आपल्या अण्णांना आता कोण वर आभाळ खाली धरती, बसून कोण काम देणार, वगैरे वगैरे. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही ते पत्र वाचून गहिवरून येतो. असं ते पत्र कधी अण्णांनी वाचलं आणि मला पोटाशी घेऊन ते रडू लागले. ते रडताना पाहून मीही रडू लागले. खूप खूप रडले. मग प्रेमाचा, सांत्वनाचा, मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी एक पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी, म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कुणी केला माहित नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
1: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12 भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केज.

0: റേഡിയോ മന്ദഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: ശ്രോതാവ് നമസ്കാര്, അപ്പൺ ട്യൂൺ കല റേഡിയോ മന്ദഭാവൻ 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. मी आहे आरजे शुभांगी आणि आजच्या या विशेष मुलाखतीत आपण सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत एक खास कला शिक्षक. आज आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांच्या रंगरेषांमधून फुलतात कल्पनांचे विश्व, ज्यांच्या कुंचल्यातून उमटतात भावनांचे सुरेख चित्र. होय, आपण भेटणार आहोत कला शिक्षक अर्थात आर्ट टीचर यांना. ते म्हणजे श्रीयुत सुनील दाभाडे सर, जे कला शिक्षक आहेत मानव सेवा विद्यालय जळगाव इथं. ते केवळ रंगच शिकवत नाहीत तर स्वप्न रंगवायला सुद्धा शिकवतात, बरं का. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परिघापर्यंत त्यांनी कला शिक्षणात नवनवीन प्रयोग केलेले आहेत. नव्या पिढीला प्रेरणा आणि सौंदर्य दृष्टीसुद्धा दिलेली आहे. चला तर

0: जाणून घेऊया त्यांचा प्रवास, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल आणि त्यांच्या रंगीबेरंगी जगाबद्दल. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर तुमचं रेडिओ मनभावांच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: आणि आपण या ठिकाणी आलात, तुमचे अनुभव जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच आम्हाला सगळ्यांना आहे. तर मला सांगा ना सर, तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला?
1: मला सांगायला आनंद होईल मॅडम. मला लहानपणापासूनच ड्रॉइंगची आवड आहे.
0: बर.
1: निसर्गामध्ये इतके कलर असतात आणि मी लहानपणी खेड्यागावात राहिलेलो आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहिलेलो आहे आणि मला त्या ठिकाणी वेगवेगळे आकार शोधायला आवडायचे.
0: अरे वा.
1: मी ज्यावेळेस शेतातच जायचो आई वडिलांसोबत, त्यावेळेस मला त्या झाडांचे वेगवेगळे आकार, त्या फांद्या, त्याच्यातून वेगळे आकार मला शोधायला आवडत असायचे. आणि कधी कधी मी वडिलांसोबत आईसोबत नदी किनारी पण जायचो, तर त्या ठिकाणी नदीमध्ये वेगवेगळे प्रकारचे दगड असायचे.
0: बर.
1: आणि वेगवेगळे रंग सुद्धा मला त्या ठिकाणी सापडायचे. तर मी लहानपणापासूनच मला त्याची आवड निर्माण झाली की मी याच्यात काहीतरी केलं पाहिजे. कॅनव्हसच असलं पाहिजे किंवा आता आपण सगळीकडे बघतो सगळे चित्रकार कॅनव्हसवर चित्र
0: काढतात,
1: पण ज्याच्याकडे काहीच नाही पण त्याने सुद्धा त्याची आवड जोपासली पाहिजे.
0: खरं.
1: कारण निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे.
0: भरपूर. निसर्ग स्वतः एक कलाकार आहे.
1: हो बिलकुल बिलकुल. आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. मी दगड एखाद्या नदी किनारे वाळूवर ठेवायचो, वेगवेगळे आकार तयार करायचो, मला त्याच्यात वेगळे डिझाईन आणि ते करायला खूप आनंद व्हायचा.
0: मुळातच तुमच्या मधला जो कलाकार होता तो मुळापासूनच म्हणजे तुम्हाला गॉड गिफ्ट असते.
1: हो हो.
0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मग तुम्हाला कधी असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे जाऊया, प्रेरणा कशी मिळाली?
1: प्रेरणा अशी मिळाली मॅडम की मला माझ्या जो मित्र मंडळी होते लहानपणापासून, ते वेगवेगळ्या क्षेत्रात होते.
0: बर.
1: आणि काही जे आयटीआयला मुलं असायचे, डीएडला मुलं असायचे, ते माझ्याकडनं ड्रॉइंग काढून घ्यायचे. मग मला आवड निर्माण झाली की अरे हे एवढे डीएड झालेले, बीएड झालेले लोक विद्यार्थी माझ्याकडनं चित्र काढून घेतात, मी लहान असताना सुद्धा, आणि त्यांना चांगले मार्क मिळायचे. आणि त्यांनीच सांगितलं की अरे तू करू शकतो, तुला आवड आहे, तू आमच्या एवढं ड्रॉइंग करून दे. मग तिथून मला चित्रकलेची आवड निर्माण झाली.
0: तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
1: माझं शालेय शिक्षण सांगायला आनंद होईल की मी जळगावला शिकलेलो आहे.
0: अच्छा अच्छा.
1: एक प्रसंग सांगतो. माझे आजोबा होते आणि लहानपणी त्यांच्या सोबत चौथीला असताना गडावर गेलो होतो. माझ्या वडिलांनी 120 रुपये दिले होते.
0: अच्छा.
1: खर्च करायला.
0: अच्छा अच्छा.
1: तर आजोबांसोबत गेलो गडावर आणि ते देवीचं मनमोहक सुंदर चेहरा रूप मला इतकं भावलं की तिथं मी 1 रुपया न खर्च करता चौथीला असताना घरी आलो आणि त्या पैशाचे मी रंग घेतले आणि पहिल्यांदा भिंतीवर देवीचे चित्र काढले.
0: अरे वा.
1: आणि ते लोकांना इतकं आवडायचं की हा एवढासा मुलगा चौथीला असताना हा इतकं सुंदर चित्र काढतोय आणि ते पण ऑइल कलर ने. आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं चित्र आहे.
0: वा वा वा, छान. म्हणजे अतिशय आध्यात्मिक प्रवास तुमचा सुरू झाला. जसं काही पहिलं चित्र तुम्ही ते गॉडेसचंच बनवलं, देवीचं बनवलं, खूप छान. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. तर कला म्हणजे तुमच्यासाठी नेमकी काय आहे आणि तुम्ही ती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचवता?
1: हे बघा, मी आताच सांगितलं की निसर्गाने आपल्याला सगळं काय दिलं आहे. विद्यार्थी माझ्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये वेगवेगळे कला असतात आणि त्या कलेचा वापर मी त्यांच्याकडनं करून घेतो, त्यांच्याकडे निर्मिती करून घेतो.
0: बरोबर.
1: आता आपल्याकडे पाहिलं की मी प्रात्यक्षिक मुलांना शिकवतो. आता समजा मला जर निसर्ग समजून द्यायचा असेल तर मी मुलांना वर्गात नाही शिकवत, तर मी शाळेच्या पटांगणात घेऊन जातो. तिथं झाडं असतील, ते पानं पडलेले असतील, त्यांना सांगतो की तुम्ही, तुम्हाला जे सापडेल, दगडं सापडतील, पानं सापडतील, काड्या सापडतील, ते गोळा करा आणि त्याच्यापासून तुम्हाला नवीन चित्र तयार करा. ते इतकं सुंदर चित्र तयार करतात मॅडम मुलं की हो.
0: म्हणजे कृतीतून शिक्षण जे आपण म्हणतो ते तुम्ही देत असता मुलांना, खूपच छान. तर पारंपरिक कला ज्या आहेत आपल्या आजच्या डिजिटल युगामध्ये पारंपरिक कला कितपत जपल्या जातात असं तुम्हाला वाटतं?
1: नाही, जोपल्या जातात मॅडम, पण सांगायला हे पण वाटेल की काही लोक फक्त त्यांना असं वाटतं की ड्रॉइंग काय, पेन्सिल आणि कलर
0: हो,
1: आणि काय सर तुम्हाला किती वेळ लागणार, 5 मिनिटं लागेल, 10 मिनिटं लागतील, तुम्ही सहज काढून देतात. मग त्याचं महत्व त्यांना नाही पटत.
0: बरोबर.
1: आणि विशेष म्हणजे इतके दिवस त्यांनी काय काम केलेलं आहे हे त्यांना समजत नाही.
0: बरोबर.
1: आणि मग ज्या वेळेस आपण काढून दिलो की ते वा सर वा बढिया. मग आता काय झालंय की आपण चित्र काढायचे, प्रदर्शन लावायचं आणि त्याच्यात लोक येतात, सुंदर, व्हेरी गुड असं लिहून जातात. पण हजारातून एखादी व्यक्ती येतो की त्याला त्याचं महत्व असतं
0: आणि
1: जाण असते.
0: बरोबर.
1: आणि तोच व्यक्ती त्याला मूल्य पण लावतो.
0: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. तुमच्या मते कलेचं शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासात कशा प्रकारे मदत करतं? बरं,
1: आता मी कृतीयुक्त शाळेत शिकवतो मॅडम. आमचे जे मानवशहा विद्यालय आहे खोटेनगरला, त्या शाळेत माझे विद्यार्थी कृतीतून शिकतात.
0: हो,
1: ते कसे ते सांगतो मी तुम्हाला. जर आता मला एखाद्याला मुलाला फूल शिकवायचं असेल तर मी कधीच फळ्यावर चित्र काढून देत नाही.
0: बर.
1: मी त्यांना बसल्या बसल्या गार्डनमध्ये घेऊन जातो. मग त्यांना विचारतो, मुलांना तुम्हाला या ठिकाणी गार्डन मध्ये काय काय दिसतंय? तर मुलं म्हणतात वेगवेगळ्या फुलांची नावं घेतात. मग ते म्हणतात की गुलाबाचं फुल आहे, जास्वंदाचं फुल आहे, असे अनेक फुलांचं ते नावं घेतात. मग चला मग मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष गुलाबाचं फुल शिकूया. तर त्यांना त्या शाळेच्या गार्डनमध्ये घेऊन तिथं फुल दाखवून ते कसं दिसतं त्याचं निरीक्षण करायला सांगतो आधी.
0: बरोबर.
1: त्याच्या पाकळ्या कशा दिसतात, त्याच्यात कलर कोणकोणते आहेत, कोणकोणते रंग त्याच्यात दिसत आहेत, त्याचा आकार कसा आहे, हे ज्यावेळेस आपण त्यांना प्रात्यक्षिक दाखवतो त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्याकडनं जे निर्मिती होते ना मॅडम, अप्रतिम असते.
0: निरीक्षणातून एखादं चांगलं चित्र आपण साकार करू शकतो, हे खरं आहे अगदी. म्हणजे तुमचं निरीक्षण जर बारीक असेल तर त्यातले बारकावे तुम्ही हेरता येतात आणि ते प्रत्यक्षात आपल्याला आकृतीत उमटवता येतात.
1: बरोबर मॅडम.
0: बरोबर, खूप छान. एखादी काही खास कलाकृती तुमच्या कुठल्या कुठल्या आहेत अशा, त्याबद्दल सांगा ना.
1: मला सांगायला खूप आनंद होईल. एक योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आतापर्यंत मी हजारोच्या संख्येने पेंटिंग केलेले आहे.
0: क्या बात है.
1: त्याच्यातले अनेक असे प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आता ज्वारीच्या भाकरीवरचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जगातलं पहिलं पेंटिंग ठरलं आणि त्याची नोंद OMG ने घेतली.
0: अच्छा.
1: आणि OMG ने घेतल्यानंतर त्याचं सन्मानपत्र आणि गोल्ड मेडल सुद्धा त्यांनी मला पाठवलं.
0: वा.
1: आणि परत कालांतराने काही दिवसानंतर तेच पेंटिंग वर्ल्ड रेकॉर्ड लंडनला पण गेलं आणि आता ते पेंटिंग बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते तिथं लागलेले मॅडम.
0: वा वा, खूपच छान. सुंदर कल्पना आहे ती. जसं काही आपल्या त्यांनी भाकरी दिलेली आहे, भाकरीची त्यांनी सगळी आपली जोडणी करून ठेवली आणि त्यामुळे आज आपण बाबासाहेबांना स्मरण करून भाकरीची आठवण करून देत. सुंदर कल्पना आहे ही. कल्पना तुम्हाला कशी सुचली?
1: हे मी सांगायला आनंद होईल आणि मी ते सांगणारच होतो. शाळेत जयंती होती, आम्ही सगळेजण, सगळे टीचर, स्टाफ, आमचे मुख्याध्यापक वगैरे सगळे जमलो, पूजा वगैरे झाली आणि सगळे घरी निघालो. मी घरी जात असताना खरात मॅडमांचं एक गाणं मला त्या कानावर पडलं. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. ते गाणं मी ऐकलो आणि मी त्या ठिकाणी थांबलो आणि त्या क्षणी मिसेजला फोन केला आणि तिला सांगितलं की तू भाकर बनवून ठेव फक्त. तिने विचारलं अहो अचानक कसं काय भाकर खाणार कशासाठी? मी तिला काही सांगितलं नाही, तू भाकर बन. मग मी घरी गेलो. माझ्या डोक्यात तर होतच की आपल्याला काय करायचं. मॅडम, मी ती भाकर वर जेव्हा पेंटिंग काढली तितकी प्रसिद्ध झाली आणि मी फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअपलाच टाकलं. मी कोणत्याही मीडियाला दिली नाही पण सगळ्या मीडियावाल्यांनी
0: त्याची दखल घेतली गेली. वा वा वा.
1: आणि अजून एक प्रसंग सांगतो. आता तो फोटो तर काढला गेला, ती भाकर तर जपली गेली पाहिजे, त्याचा अपमान नको व्हायला. मग मी ते वरचा जो भाकरीचा स्थळ असतो तो बाजूला काढला आणि बाजूला एक आपला बौद्धिस्त वाडा होता तिथं मी गेलो त्यांना माहिती पडलं की सरांनी भाकरीवर पेंटिंग काढलं. ती जी भाकर होती मॅडम त्याचे मी जेव्हा तुकडे केले आणि त्यांनी आवडून खाल्ले, नाचून गाऊन खाल्ले की ही भाकर आम्हाला, आम्ही पावन झालो.
0: पावन झाल्यासारखं सुंदर सुंदर छान कल्पना आहे. म्हणजे अक्षरशः आम्हाला आता काटे येत आहे अंगावर हे ऐकून तुमचा सगळा प्रवास खूपच छान. अजून तुम्ही आता नुकताच विठ्ठलाचं प्रतिकृती मोरपंखावर बनवली, मोरपिसावर, त्याबद्दल सांगा ना.
1: हा, सांगायला मी दरवर्षी काही ना काही उपक्रम राबवतो. आता मी सांगितल्याप्रमाणे मी टाकापासून टिकाऊ पण चित्र तयार करतो आणि मला प्रत्येक ठिकाणी काही ना काही दिसत असतं. तर प्रसंगानुसार मागच्या वेळेस मी तुळशीच्या पानावर विठ्ठलाचं चित्र काढलं होतं.
0: अरे वा.
1: हा, त्याच्यानंतर विटेवर चित्र काढलेलं होतं आणि ते विटेवरचं चित्र आपल्या पंढरपूरला गेलेलं आहे.
0: अरे वा.
1: मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा प्रतिकृती हाताने तयार केलेली ते पंढरपूरला गेली.
0: खरंच सुंदर.
1: आणि चालूच मागच्या वर्षी श्रीफळावर चित्र काढलेलं होतं आणि हे चौथं चित्र आहे की ते मोराच्या पिसावर.
0: सृजनशीलतेने तुम्ही तुमच्या कलेचा वापर करता आणि नवनवीन काय करता येईल याचा सतत तुम्हाला ध्यास असतो. सुंदर. मग ते चित्र बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला?
1: आता मला हे बनवण्यासाठी 15 मिनिटं लागले.
0: 15 मिनिटात तुम्ही मोरपिसावर विठ्ठलाचं चित्र स्वरूप रेखाटलं. वा वा, सुंदर. आणि याची सगळ्यांनी दखल घेतली गेली नक्कीच. असे अजून कुठले तुमचे प्रयत्न आहेत, म्हणजे तुम्ही काय काय केलेले आहे त्याबद्दल सांगा ना.
1: आताच मागे मी आपल्या बहिणाबाई आहेत, कवित्री बहिणाबाई, त्यांच्या तव्यावरचं जे भाकर आहे ते जे कविता यारे संसार संसार, ते कविता मला खूप भावली होती आणि तीच कविताला आधार घेऊन मी आपली जे ओरिजिनल तवा असते ना त्याच्यावरच ती पेंटिंग काढली होती.
0: बापरे.
1: आणि विशेष म्हणजे त्याची दखल आपल्या कुलगुरूंनी घेतली होती आणि ते विद्यापीठला दिलेले आहे.
0: अरे वा, म्हणजे कला आणि संस्कृती याचा सुरेख संगम तुम्ही साधत असता आणि आपली कला प्रदर्शित करत असतात, खूप छान.
1: त्यानंतर मॅडम मी नवरात्र होती, सगळीकडे नवरात्रीचं नऊ देव्यांचं नऊ दिवसाच्या सुपारीवर सुद्धा मी चित्र काढलेलं होतं.
0: अरे बापरे.
1: छोटीशी सुपारी जे पूजेला लावतो ना आपण, ते पण खूप व्हायरल झाले होते. आणि आपले गिरणा नदी आहे, नदीवर गेलो होतो. मी आधीच सांगितलं की मला काही ना काही वेगळं शोधायला आवडतं, तर मी नदीवर असे गोटे शोधले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरही चित्र काढले होते, ते पण खूप व्हायरल झाले होते मॅडम.
0: वा, उल्लेखनीय कार्य आहे तुमचं खरंच हे सगळं. सर, पण तुम्ही म्हणता की मी छोट्या छोट्या वस्तूंवर, पण मग ते तुम्ही कसं साकारता, ते म्हणजे त्याचा काय काय वापर करून करता, कसं करता ते?
1: ते वस्तू जसा आकार असतो त्याच्यावर ते आपोआप बनवून जातं मॅडम.
0: अरे वा.
1: आता भारताला अमृत महोत्सव झाला मागच्या वेळेस,
0: हो हो,
1: तर मी विचार केला की आपण कलाकार आहे काय करता येईल. तर त्यावर मी काय केलं, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान देशामध्ये शेतावरच सगळं अवलंबून आहे. आपण चंद्रावर काय कुठेही पोहोचलो तर आपल्याला शेतकऱ्यांशीच पर्याय नाही. म्हणून मी घरातल्या साखरच्या दाण्यापासून तर तिळीच्या प्रत्येक दाण्यावर अशा 75 वस्तूंवर 75 मिनिटात 75 तिरंगा रेखाटण्याचं काम मी केलं होतं आणि त्याचं लिमकामध्ये नोंद झालेली आहे मॅडम.
0: ग्रेट ग्रेट, खरंच अतुलनीय असं कार्य तुमचं आहे. तर तुम्ही असे विविध चित्र रेखाटत असता आणि याची दखल सुद्धा घेतली जात असते, पण असे कुठले कुठले अवॉर्ड पुरस्कार तुम्हाला मिळाले त्याबद्दल सांगा.
1: मला राष्ट्रपती पुरस्कार पण मिळालेला आहे.
0: अरे वा.
1: त्याच्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्कार अनेक संस्थांकडनं मिळालेले आहेत. मला आतापर्यंत 95 पुरस्कार मिळाले आहेत मॅडम.
0: अच्छा.
1: आणि नोंद माझ्या जे रेकॉर्ड झालेले आहेत ते 7 ते 8 रेकॉर्ड झालेले आहेत.
0: अरे वा.
1: हा, आता मला सांगायला आनंद होईल की आता जस्ट काही 7-8 महिन्यापूर्वी पुण्याला इंटरनॅशनलला निवड झाली होती मॅडम, बाल वैज्ञानिकला.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी भारतातून आणि भारताच्या बाहेरून तज्ज्ञ लोक निवडले गेले होते.
0: बर.
1: आणि मी भाग्यवान समजतो की त्या ठिकाणी माझी डायरेक्ट निवड झाली होती.
0: त्यांच्यामधले तुम्ही एक होतात.
1: हा हा. आणि सांगायला आनंद होईल की आता जे सीबीएसई पॅटर्न नवीन येत आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा याचा विषय घेण्यात आलेला आहे, ड्रॉइंगचा विषय. मी त्या ठिकाणी वारले पेंटिंग घेऊन गेलो होतो मॅडम आणि वारले पेंटिंग हे त्यांना खूप भावली आणि वारले पेंटिंगच्या माध्यमातून शिक्षण कसं देता येईल, आपला उत्सव कसा दाखवता येईल हे मी कमी शब्दात आणि कमी रेषांमध्ये त्यांना शिकवलं तर त्यांना खूप आवडलं. आणि याची नोंद सुद्धा त्यांनी घेतलेली आहे.
0: पण मग आता मला सांगा ना, विद्यार्थ्यांना ही कला शिकत असताना कोणते बेसिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले पाहिजेत?
1: त्यांनी कॉपीकडे न जाता याने हे बनवलं म्हणून मला पण तेच बनवायचंय, मला पण तसं झालं पाहिजे. पालकांची खूप अपेक्षा असते, सर माझा मुलगा ना सेम टू सेम तुमच्या सारखाच काढतो, फक्त त्याला बेसिक शिकवा. पण तसं न करता त्याला जे येतंय ना त्याच्यावर काम करा. प्रत्येक विद्यार्थी हा कलाकार आहे. कोणाला बोलता चांगलं येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं
0: कुठला ना
1: कुठला गुण असतो,
0: फक्त तो शोधून काढणं आणि त्याला डेव्हलप करणं
1: तेच महत्वाचं,
0: ते महत्वाचं असतं.
1: मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला स्वतःला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतःला काय आवडतं आणि त्याच्यावर ते काम केलं तर खऱ्या अर्थाने तो कलाकार चांगला प्रगती करू शकतो.
0: तुम्ही म्हणता मुळातच मला आवड होती, पण प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु असतो, कोणाची आई असते, वडील असतात, किंवा आपले शिक्षक किंवा मित्र पण आपला कधी कधी गुरु ठरतो. तर तुमचा असा गुरु कोण?
1: माझा गुरु माझी आई.
0: क्या बात आहे, सुंदर.
1: माझी आई शेतात काम करायची तर ते ओव्या म्हणायची.
0: बर,
1: गावाकडच्या. आणि त्या ओव्या म्हणत असताना त्याच्यातून मला असं वेगळंच जाणवायचं की माझे काहीतरी हे म्हणते. आता मग मी काडी घेऊन माटीवर असं रेखाटन काम करायचो.
0: म्हणजे त्या ओव्या ऐकताना त्याचा अर्थ समजून घेत असताना तुम्ही कल्पना करत म्हणत आणि ते चित्र रंगवत असतात.
1: नक्की नक्की.
0: वा वा वा, सुंदर सुंदर कल्पना आहे. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि सपोज एखादं पोर्ट्रेट बनवायचं असलं तर त्यावेळी तुमची अभिव्यक्ती कशी असते, कुठला विचार तुम्ही करता? एखाद्या बाबासाहेबांचं चित्र रेखाटताना त्यावेळी तुमच्या मनात आलेले विचार कसे असतात, त्याबद्दल सांगा ना.
1: खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही, कारण आज पोर्ट्रेटचा हा विषय खूप महत्वाचा आहे. मुलांना असं वाटतं की बा डोळे नाक होट चेहरा आला म्हणजे चित्र आलं असं नाही, त्याचे काही बेसिक असतात, त्याचे भाव असतात, त्याचे जे कॅरेक्टर आहे, चेहऱ्याचं आहे, ठेवण असते, ते आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये शॅडो खूप महत्वाचे आहे, थ्री डायमेन्शन खूप महत्वाचं आहे. नुसतं काढलं आणि पेन्सिलने काढलं त्याला कलर केलं झालं असं नसतं, कारण कोरा कागद असतो तर कोरा कागद हा बोलका झाला पाहिजे, जिवंत कलाकार करत असतो मला असं वाटतं.
0: जसं आपण म्हणतो गाणं म्हणत असताना एखाद्या गायकाने त्यातले भाव जाणले पाहिजे आणि ते त्याच्या चेहऱ्यावर जाणवले पाहिजे, त्याच्या गाण्यातनं ते उमटले पाहिजे. तसंच चित्रकाराचं सुद्धा,
1: बरोबर,
0: त्याच्या ब्रशमधनं ते भाव उमटले पाहिजेत. बरोबर. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग. खूप छान हा सगळा तुमचा प्रवास आहे. आता तुमचे भावी प्रोजेक्ट काय काय आहेत सर, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात.
1: भावी प्रोजेक्ट मला खूप काम करायचं आहे अजून. आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की मला माझ्या पेंटिंग ज्या केलेल्या आहेत त्याचं पॅटर्न साठी मी नोंद केलेली आहे.
0: अरे वा,
1: लवकरच त्याचे नोंद होणार आहे आणि मिळणार आहे. आता मोराचं जे आहे तर इंडिया बुकवाल्यांनी 2 दिवसापूर्वीच कॉन्टॅक्ट केला माझ्याशी.
0: अच्छा.
1: त्यांनाही खूप आवडलं आणि त्यांना माहिती पाठवली आहे, लवकरच त्याची पण नोंद होणार आहे.
0: विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल तुम्ही, जे या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांना काय सांगाल?
1: विद्यार्थ्यांनी फक्त एवढं काम करावं, जे येतं ना ते करा, कारण तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. आता सगळेच 10वी 12वी झाल्यानंतर काय करायचं, तर मग तुम्ही स्वतः काय करता हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना विचारतात की मी याला काय काय विचारलं पाहिजे, तोच दुसरा सांगतो, तो इंजिनियर सांगतो, कोणी डॉक्टर म्हणतो. तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करून पालकांनी सुद्धा मुलांवर दबाव न काढावा.
0: अगदी खरं.
1: कारण तो जर इंजिनियर बनत असेल तर त्याला बनू द्या, तो जो फोटोग्राफ चांगला काढत असेल तर त्याला काढू द्या.
0: ज्यातून आपल्याला आनंद मिळतो ती गोष्ट आपण केली तर सहजरित्या आपण त्यात यशस्वी होऊ शकतो.
1: नक्की होणार.
0: अगदी बरोबर. ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. सर, चित्रकलेचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, स्मरण चित्र, पोर्ट्रेट्स, त्यातला तुम्हाला कुठला तुमच्या आवडीचा असा प्रकार कुठला सांगता येईल का?
1: मग अरे मला तर सगळेच विषय आवडतात.
0: अगदीच. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न म्हणजे आईला तिचा कुठला मुलगा आवडतो असं विचारण्यासारखं आहे. नक्कीच
1: मला सगळेच विषय आवडतात आणि विशेष करून सगळेच रंग आवडतात. स्पेशली असा कोणता
0: प्रश्न तोच विचारणार होते की तुमचा आवडीचा रंग कुठला.
1: कारण मी सगळ्या रंगांशी खेळतो मॅडम.
0: अगदीच बरोबर.
1: सगळे रंग माझ्यासाठी मूल्यवान आहे. मी असा एका रंगावर हे नाही करू शकत.
2: रेडिओ मंदाबन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
0: बरं, तुमचं हे रंगीबिरंगी जे जीवन आहे ते रंगवत असताना तुम्हाला यासाठी कुटुंबाची साथ कशी लाभते?
1: खूप साथ देते,
0: सपोर्टिव्ह आहेत सगळे.
1: हो हो, माझे मिसेस जे आहे दीक्षा, माझा मुलगा शौर्य, माझे वडील, माझी बहीण आणि त्याचबरोबर माझ्या शाळेतले जे आमचे संस्थाचालक आहे डॉक्टर आर एस डागलेजी, तसेच सर्व संस्थाचालक, तसेच आमच्या शाळेचा मुख्याध्यापिका सो मायांबेडकर मॅडम, मुक्ता पाटील मॅडम आणि माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी मॅडम, तसेच माझे सगळे सहकारी मित्र जे सहकारी शिक्षक आहे ते पण मला खूप मदत करत असतात, सहकार्य करत असतात.
0: सगळ्यांना अभिमानच असेल तुमच्याबद्दल की इतकं सुंदर चित्र रेखाटण्याचं कार्य तुमच्या हातून घडत असतं, नेहमी नवनवीन कला निर्मिती तुम्ही करत असता. तर तुमच्या या सगळ्या कार्याला रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मी हार्दिक शुभेच्छा देते आणि तुमचे भावी प्रोजेक्ट जे पण आहेत त्याला यश मिळो आणि नक्कीच ते सक्सेस हो अशी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देते. तर धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आलात. श्रोते हो, किती सुरेख संवाद झाला ना. संवाद हा रंगांचा, रंगीबिरंगी दुनियेचा हो ना. या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून आपण यांच्या चित्रांची सखोलता आणि त्यांचा कलाकृतीबद्दलचा प्रेम, त्यांची आवड आणि उत्कट प्रेमभाव हे सगळं आपल्याला त्यांच्या बोलण्यातून जाणवलंच. कला म्हणजे केवळ रंग आणि रेषा नाही, तर ती असते आत्म्याची भाषा, हो ना. हे त्यांनी खूपच सुंदरपणे आपल्याला समजून सुद्धा सांगितलं. तेव्हा श्रोते हो, प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये असा एखादा कुठलाही कलागुण असेल तो नक्कीच हेरून घ्या आणि नक्कीच त्याला जोपासा आणि चांगल्या गुरुचं मार्गदर्शनाने त्याला फुलवा. एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी आर्ज शुभांगी तुमची रजा घेते. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आणि तरी सुद्धा आपली ही लोक परंपरा जपत आहे. एका जोरदार कृष्णभाऊ गाण्या मागच्या पाहिजे.
1: नमस्कार सर्वांना. आता तुम्हाला एक थोडीशी मी आपल्या विभागातर्फे आपल्या सर्वांसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या योजना आपण राबवतो आहे याबद्दल एक थोडक्यात माहिती देतो. सर्वात पहिले आता आपल्या विभागाचं नाव झालंय इतर मागास बहुजन कल्याण विभाग. यापूर्वी आपण समाज कल्याण विभाग असं जे ओळखले जायचो त्याच्यातून डिसेंबर 2023 मध्ये इतर मागास बहुजन कल्याण हा विभाग OBC, VJNT आणि SBC या 3 प्रवर्गाकरता वेगळा करण्यात आलेला आहे आणि त्याचं कार्यालय सध्या आपलं महाबळला कासवाडी समोर आहे. सध्या आपलं बॅकसाईड पहिली आपल्या विभागाचं ध्येय पहा शिक्षणातून सक्षमीकरणाकडे. म्हणजे सर्वात पहिले काय करायचं आपल्याला शिकायचंय. शिकल्यानंतर काय व्हायचंय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय सक्षम व्हायचंय आणि सक्षम झाल्यानंतरच अंतिमतः आपण समानतेकडे जाणार आहे. जे आपण सगळे म्हणतोय की आपला समाज मागे पडलाय त्याच्यासाठी पुढे जाण्यासाठी सर्वात पहिले मार्ग काय आहे शिक्षण सक्षमीकरण आणि मग समानता. तर आपल्या विभागाच्या योजना या 4 भागात विशेषता आहे. शैक्षणिक योजना आहे, सामाजिक विकास योजना आहे, त्याच्यानंतर पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आपण कामे करतोय, त्याच्यानंतर आर्थिक व कौशल्य विकास योजना. तर आपण पाहूया शैक्षणिक योजना. शैक्षणिक योजनामध्ये आपण 5 फ्लॅगस्कीम जे म्हणतो त्या 5 फ्लॅगस्कीम आहेत. त्याच्यात आश्रमशाळा म्हणजे ज्या आता आपण सर्वजण म्हणतोय की आपला समाज भटकतोय मग भटकत असताना आपलं शिक्षण कुठेतरी थांबतं, त्याच्यासाठी विभागाने काय केलंय निवासी आश्रमशाळा. VJNT प्रवर्गासाठी आपण प्रत्येक जिल्ह्यात निवासी आश्रमशाळा रन करतोय. आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना आहे, त्याच्यानंतर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप योजना आहे, आधार आणि स्वयं योजना त्या मी सांगतो तुम्हाला डिटेल्समध्ये, आणि राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम शिक्षण योजना. ह्या आपल्या 5 फ्लॅगस्कीम आहेत. त्याच्यातली पहिली योजना आश्रमशाळा योजना. आता हे पहा हा आपल्या चाळीसगाव तालुक्यातील ज्या मुलींनी आपल्या समोर डान्स केला जोगवा केला त्या शाळेचाच हा फोटो आहे. ह्या आपल्या आश्रमशाळा अशा डिजिटल्स केलेल्या आहेत. आपण जळगाव जिल्ह्यामध्ये 49 आश्रमशाळा आहेत, त्याच्यातल्या 30 प्राथमिक 13 माध्यमिक आणि 6 उच्च माध्यमिक आहे. आपण निवासी विद्यार्थ्यांना सर्व सोयीसुविधा पुरवतो आणि मागच्या वर्षीपासून आपले मुलं मागे राहू नये त्यांचेही स्वप्न मोठे व्हावे म्हणून आपण दरवर्षी 100 मुलांना इस्रो आणि नासा संस्थांना भेटीसाठी पाठवतोय. जळगाव जिल्ह्यातील मागच्या वर्षी 2 मुलं गेले होते, यावर्षी 12 मुलांना आपण इस्रो आणि नासासाठी पाठवतोय. तर असं आहे आपल्या शाळा पण आता आपली मुलं सुद्धा मोठी स्वप्न बघणार आहे. नेक्स्ट वसतिगृह योजना. हे पहा मुलींचे शासकीय वसतिगृह जळगाव. हे आपलं जळगावचं मुलींचं वसतिगृह आहे. हे गिरणा टाकीच्या मागे आहे. असंच मुलांचं शिव कॉलनीमध्ये आपण वसतिगृह सुरू केलेलं आहे. 60 कॅपॅसिटीचे वसतिगृह आहेत. वसतिगृहामध्ये मुलांना मोफत निवास व्यवस्था मिळते. दर महिन्याला 4500 रुपये असे वर्षाला 45,000 रुपये निर्वाह भत्ता 600 रुपये आणि मुलींकरता सॅनिटरी नॅपकिन्ससाठी 200 रुपये प्रतिमा असे आपण विद्यार्थ्यांसाठी देतोय. ह्याच्यासाठी एकच अट आहे 12वीमध्ये 60%पेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळाले नाही त्यांचं काय, त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक योजना आहे. नेक्स्ट घ्या का आता ह्याच्या पुढची स्लाईड सावित्रीबाई फुले आधार योजना. ज्या मुलांनी वसतिगृहाला अप्लाय केलं पण त्यांना टक्केवारी कमी असल्यामुळे आणि आपली कॅपॅसिटी कमी असल्यामुळे हॉस्टेल मिळालं नाही मग अशा मुलांना सुद्धा आपण शिक्षणाचा आधार म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत मुलं स्वतः रूम करून राहतात आणि त्यांना आपण जिथे ते आता मुंबईसारख्या ठिकाणी खर्च जास्त असल्यामुळे 60,000 रुपये वार्षिक, त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपण 43,000 म्हणजे जळगाव जिल्ह्यात जर तो मुलगा शिकत असेल तर त्याला आपण 43,000 रुपये वर्षाला आणि तालुक्याच्या ठिकाणी समजा जामनेर अमळनेर अशा ठिकाणी शिकत असेल तर 38,000 रुपये वार्षिक असे आपण त्यांना वसतिगृह नसेल मिळालं तर राहण्यासाठी भत्ते देतो. बॅशिया शिष्यवृत्ती. आता स्कॉलरशिप सगळ्यांसाठी. आता आपल्याला माहिती आहे एज्युकेशन हे किती महाग होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे शासनाने आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू केलेली. याच्यामध्ये तीन प्रकारच्या आपण शिष्यवृत्ती देतो. मॅट्रिक पूर्व म्हणजे दहावीच्या आधी, दहावीच्या आधी मुलींना आपण 300 रुपये महिन्याप्रमाणे 3000 रुपये वर्षाला, आणि 5वी ते 7वीच्या मुलींना 250 रुपये प्रमाणे 2500 रुपये वर्षाला. असंच गुणवंत विद्यार्थी, जे विद्यार्थी आपल्या प्रवर्गातून टॉप करतात, जिल्ह्यात पहिले येतात किंवा राज्यात पहिले येतात, त्या विद्यार्थ्यांना आपण वसंतराव नाईक गुणवत्ता शिष्यवृत्ती, अशा विविध योजना आपण राबवत आहोत. मॅट्रिकोत्तर योजना म्हणजे 12वी नंतर किंवा 11वी नंतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला मेडिकलला ॲडमिशन घेता, तेव्हा तुमच्या कॉलेजचा सगळा खर्च हा शासन करतो. त्याच्यासाठी तुमच्या इन्कम लिमिटनुसार, उत्पन्नानुसार आपल्याकडे वेगवेगळ्या योजना आहेत. त्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता, म्हणजे आपण सोप्या भाषेत स्कॉलरशिप आणि फ्रीशिप असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही महाराष्ट्रात जर शिकत नसेल, बाहेरच्या राज्यात शिकायला गेले, बरोबर, तिथं आपल्या महाराष्ट्राच्या योजना लागू होत नाही किंवा त्या राज्यातल्या लोकांना योजना, त्यांच्या योजना आपल्याला लागू होत नाही, त्याच्यासाठी आपण परराज्य शिष्यवृत्ती योजना. आणि जर तुम्ही भारताबाहेर शिकायला गेले तरी तुमचा खर्च शासन करणार आहे परदेश शिष्यवृत्ती योजना. म्हणजे आपण सगळं एज्युकेशन कव्हर केलेलं आहे, मुलांना फक्त काय करायचंय, चांगले टक्के घ्यायचे, फक्त शिक्षण करायचं, शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन घेत आहे. आता ही आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, सेम आधार सारखी ही योजना आहे, फक्त केवळ NTC प्रवर्ग, NTC प्रवर्गासाठी विशेषतः ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. लाभ आणि निकष हे सर्व आधारच्या योजनेसारखेच आहेत, फक्त NTC प्रवर्गाची संख्या जास्त असल्यामुळे स्वतंत्र फ्लॅगशिप स्कीम आहे. नेक्स्ट, राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी योजना. ही योजना आपण सध्या 2 समाजासाठी सुरू केलेली आहे. NTC प्रवर्गातील धनगर समाज, म्हणजे NTC मधले सर्व धनगर आणि तत्सम समाज, आणि दुसरी गोवारी समाज जो SBC प्रवर्गात येतो, या 2 समाजासाठी आपण काय करतो, ज्या फ्लॅट नामांकित योजना आहे, जसं बियाणे इंटरनॅशनल सर्वांना माहिती आहे, बियाणे मिलिटरी स्कूल भुसावळची, अशा नामांकित शाळा आपण बघतो इंग्लिश मिडियमच्या, आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजातले मुलं, निवासी मुलं, त्यांचं राहण्याचा शिक्षणाचा सर्व खर्च हे शासन करत असतं. तशा आपल्या जळगाव जिल्ह्यात 3 शाळा आहेत, भुसावळमध्ये बियाणे पब्लिक स्कूल, चाळीसगावला हॅरिसन पब्लिक स्कूल, आणि एरंडोलला उतराणे ते सुरेशचंद्र संघवी पब्लिक स्कूल. आता हे पहा, हे आपल्या शाळेचे फोटो आहेत, मुलांना राहण्याची सुविधा आहे, अशा टॉप एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आपण त्यांना शिकवतोय. नेक्स्ट, आता ह्या झाल्या शिक्षणासाठी. शिक्षणाच्या पलीकडे समाज म्हणून आपल्याला समाजात सुद्धा स्थान मिळालं पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यासाठी सामाजिक विकास योजना, आपण 2 फ्लॅग स्कीम आहेत, कन्यादान योजना आणि सामाजिक पुरस्कार योजना. नेक्स्ट, कन्यादान योजना, ज्या मुलींना आपल्या समाजातल्या जे एकदम पिछडे आहेत, ज्यांचं त्यांना वडिलांचं आई वडिलांचं छत्र हरपलं असेल किंवा परिस्थिती नाजूक असेल, अशा मुलींच्या लग्नाची जबाबदारी जर त्यांनी सामूहिक विवाहामध्ये लग्न केलं, त्या सामूहिक विवाहात किमान 10 जोडपी असतील, ती संस्था धर्मादाय यांच्याकडे अधिकृतरित्या नोंदणी असेल, तर आपण अशा योजना, अशा संस्थेला आणि जोडप्यांना अर्थसहाय्य देत असतो. त्याच्यासाठी आपला 2 फेब्रुवारी 2019 GR आहे, आणि त्या अंतर्गत कन्यादान योजना ही आपण देत असतो. नेक्स्ट, सामाजिक पुरस्कार योजना. आता ढगेजींनी सांगितलं, आपल्या सर्व लोककलावंतांनी किती छान सादरीकरण केलं. ह्या लोककलावंत हे फक्त त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम करत नाही, तर तुम्ही बघितलं त्या जे टिंगरीवाले बाबा होते, त्यांनी सर्व सांगितलं आपल्या इतिहासात काय काय घडलं, म्हणजे गांधीजींचा उठाव कधी झाला, काय झाला, म्हणजे एक प्रकारे समाज प्रबोधनाचं काम करतात, तसेच अंधश्रद्धा विरुद्ध काम करतात, व्यसनमुक्ती विरुद्ध काम करतात, मग हे एक प्रकारे समाजाचा विकास घडवण्याचं काम करतात. म्हणून आपण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या 3 योजना आखलेल्या आहेत. समता शिवा पुरस्कार हा लिंगायत समाजामध्ये जे लोक प्रबोधनाचं काम करतात वेगवेगळ्या पातळीवर, मग ते असो आध्यात्मिक असो, सामाजिक असो किंवा कोणत्याही असो, शैक्षणिक असो, त्या सर्व पातळीवर जे काम करतात त्यांच्यासाठी सामाजिक समता शिवा पुरस्कार. उमाजी नाईक पुरस्कार, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत विजा भजक, म्हणजे विमुक्त जाती व भटक्या जमाती, त्याच्या पुढे मी विजा भजक किंवा VJNP बोलेल, तर त्यांच्यासाठी जे सामाजिक कार्यकर्ते काम करतात त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, कारण ते खूप लोकांचे बोलणी ऐकून काम करत असतात, तर त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून आपण क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू केलेला आहे. तसेच जे लोककलावंत आहे, लोककलावंतांसाठी आपण नटराज पुरस्कार आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा पुरस्कार. कारागीर म्हणजे कोण? जसं कुंभार, कुंभार लोक पण त्यांच्या लोककला जप्त आहे. या सगळ्या कला जपल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी आपण विश्वकर्मा पुरस्कार सुरू केलेला आहे. नेक्स्ट. आता झालं सगळं झालं, आता आपल्या वस्त्यांचा पण विकास करावा लागेल. आपण शिक्षण घेतलं, समाजसेवा केली, पण आपण जिथं राहतो तिथं स्वच्छता पाहिजे, तिथं रस्ते पाहिजे, लाईट्स पाहिजे. याच्यासाठी आपण पायाभूत सुविधा योजना राबवतो, इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम. तीन फ्लॅगशिप स्कीम आहेत, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि घरकुल योजना. नेक्स्ट. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने सुरू केलेली ही योजना आपल्या विजयंती प्रवर्गातील जेवढे काही तांडे वस्ती आहेत यांच्यासाठी आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार आपण दर 5 वर्षाला पंचवार्षिक आराखडा असतो, त्या आराखड्यामध्ये कामे मंजूर करतो. जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी महोदय त्या कामांना मंजुरी देतात, त्याच्यानंतर आपण ते कामं एक्झिक्यूट करतो. मग ह्याच्यामध्ये कोणकोणते कामं करतो आपण? विद्युतीकरण, सोलार लाईट्स लावणे, पिण्याचे पाणी पुरवणे, आपल्या घरातले अंतर्गत रस्ते म्हणजे गावातले अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालय, समाज मंदिर, वाचनालय, मुख्य रस्त्याला जोडणारे जे गावाला आपल्या रस्ते जोडतात किंवा जे वस्त्यांना जोडतात. बरे बहुतांशी वेळा काय होतं की वस्त्यांपर्यंत 4-5 घरं असतात, रस्ते नसतात. आणि आता आपण बघतोय की आरोग्य इमर्जन्सी आली तर चिखलातून जावं लागतं, अशा गोष्टी होऊ नये म्हणून आपण त्या रस्त्यांना, मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते, संत रामराव महाराज समाज मंदिर बांधतो आहे जेणेकरून छोटे मोठे प्रोग्राम त्या समाज मंदिरात व्हावे. त्याच्यानंतर मुलांना शिक्षणासाठी घरी वातावरण नसल्यामुळे यावर्षी आपण अभ्यासिका आणि त्याच्यात एक राहिलेले व्यायामशाळा यांचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता तांडावस्तीमध्ये अभ्यासिका आणि व्यायामशाळा हे सुद्धा कामं करता येणार आहेत. त्याचे लोकसंख्या आणि तुमचे एका वर्षाला लोकसंख्यानुसार 5 वर्षासाठी तुमचा निधी ब्लॉक असतो, तेवढे कामं तुम्हाला करता येतात. नेक्स्ट. पुढची आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना. आता हे पहा, हे आपलं गोरगावले चोपडा तालुक्यात आपण एक वस्ती बांधतोय. तिथं 2 प्रकारचे लाभ असतात, वैयक्तिक लाभ आणि सामूहिक लाभ. आता ज्या लोकांकडे स्वतःची जमीन आहे पण त्यांना घरकुल मंजूर झालं तर त्या लोकांना आपण घरकुलासाठी सरसकट पैसे देतो, 1.20 लाख रुपये सर्वसाधारण, आणि हिली एरिया म्हणजे डोंगराळ भाग असेल तर 1.30 लाख रुपये देतो. परंतु आता जर जमीनच नसेल तर मग घर कुठं बांधणार प्रश्न आहे ना. मग त्याच्यासाठी आपण सोल्युशन काय काढलेलं आहे, समजा 10 लोक ज्यांच्याकडे घर नाही अशा लोकांची आपण एक एकत्रित यादी करतो आणि त्यांची सामूहिक वस्ती, जसं ही गोरगावलेला आपण करतोय बरोबर, वैदू समाजाची वस्ती आहे, त्यांचे प्रतिनिधी पण आलेले आहेत. तर ह्या स्वतः बा इथं त्यांच्यासाठी आपण ही ड्रेनेज सिस्टीम, सिवेज सिस्टीम करतोय, टॉयलेट्स बांधलेले आहे, समाज मंदिर बांधलेलं आहे, अजून बरेच फोटो होते परंतु हे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. आपल्या चोपडा तालुक्यात हे आपण तयार करतोय, गोरगावले म्हणून वस्ती आहे. नेक्स्ट. घरकुल योजना, जी PM मोदी आवास योजना म्हणतो, ही घरकुल योजना ज्यांच्याकडे घर आहेत, सॉरी जागा आहेत, त्यांच्यासाठी आपण घर बांधण्यासाठी PM आवास घरकुल योजना लॉन्च केलेली आहे. नेक्स्ट. आता सर्व झालं पण आपल्याला स्किल करायचंय, डेव्हलप करायचंय, मग आपल्याला सर्वात पहिले मनुष्यबळ विकास करावा लागेल. मग मनुष्यबळ संसाधन विकास करण्यासाठी सगळेजण मोठमोठ्या क्लासेसची किंवा मोठमोठ्या ट्रेनिंग घेऊ शकतात का? पुण्याला जाऊन सगळेजण मोठ्या इन्स्टिट्यूटची किंवा जसं वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा एखाद्याला जर फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर तो फॅशन इन्स्टिट्यूटला जाऊ शकतो का? नाही. मग अशा साठी पण आपण इन्स्टिट्यूट तयार केलेले आहेत. नेक्स्ट. तीन इन्स्टिट्यूट आहेत ऍक्च्युली, महाज्योती आणि 1RT. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावातून एकत्रितकरण करून केलेली महाज्योती ही संस्था इतर मागास प्रवर्ग, VJNT आणि SBC यांच्या कोणकोणत्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी. मग आपण शैक्षणिकमध्ये काय काय कामं घेतो की शैक्षणिकमध्ये त्यांना आपण UPSC क्लासेस, MPSC क्लासेस, बँकिंगचे, पोलीस भरतीचे क्लासेस घेतो. त्याच्यानंतर त्यांना जर ट्रेनिंग द्यायच्या असतील CNC किंवा इंडो जर्मन ज्या टिबेटियन इन्स्टिट्यूट आहे तिथे आपण त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, त्याच्यानंतर MSCIT कोर्सेस, असे वेगवेगळे कोर्सेस महाज्योती लॉन्च करत असते. आणि महाज्योतीचा लाभ जसा होतोच आहे त्याप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी याच्यासाठी वसंतराव नाईक यांच्या नावाने 1RT म्हणून आपण एक इन्स्टिट्यूट दोन वर्षापूर्वी सुरू केलेली आहे. त्या इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत प्रशांत वावगे सर. सेम स्कीम आहेत फक्त फोकस्ड ऑन VJNT आणि अमृत. आता ज्या लोकांना VJNT SBC आणि OBC या तिघा प्रवर्गांमध्ये लाभ भेटला नाही परंतु ते ओपन कॅटेगरीत येतात आणि आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत अशा लोकांना सुद्धा आपण मागे सोडलेलं नाही. त्यांच्यासुद्धा आपल्या विभागाने एक योजना सुरू केलेली आहे. अमृत म्हणून संस्था आहे. अमृत संस्था ही अशांसाठी आहे ज्यांना कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही परंतु ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, ज्यांना आपण सोप्या भाषेत EWS म्हणतो, इकॉनॉमिकल रिटर्न सेक्शन, त्यांच्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आता सगळं झालं आणि तुम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, मग सर्वात पहिले प्रश्न येतो भांडवलाचा, बरोबर. मग असं भांडवल उभं करण्यासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज मिळायला पाहिजे किंवा तुम्हाला एक रोख रक्कम मिळाली पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडे दोन वित्त व विकास महामंडळ, वित्त म्हणजे काय, पैसा, आणि विकास, या वित्त देऊन विकास घडवायचा आहे. अशासाठी दोन इतर मागास प्रवर्गांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ आहे आणि VJNT प्रवर्गासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ. यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यांचे पॅम्पलेट्स आणलेले आहेत त्यांच्या. धन्यवाद.
2: आता या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे कागदपत्र असणं आवश्यक आहे. आपला भटका समाज असा आहे, पूर्वपारपासून आपण कुठेतरी भटकत असतो, त्या भटक्यामध्येच मुलं जन्माला येतात, त्यांचे जन्माचे दाखले नसतात, त्यांच्याकडे रहिवासी दाखले नसतात, त्यांच्याकडे आधार कार्ड नसतात, मूळ डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे त्यांना या योजनेचा फायदाच मिळत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याकडे कागदपत्र असावे यासाठी भटके विमुक्त विकास परिषद या संघटनेने, हे जेव्हा या परिषदेने जेव्हा संघटनेने शासनाला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या आधारावर या योजना चालू झालेल्या आहेत. पण या योजनांचा लाभ कोणाला मिळू शकतो, ज्यांच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंटेशन आहे त्यांना. इथे बसलेल्या लोकांकडे तर डॉक्युमेंट आहेत, पण मागे वळून बघा, आपल्या समाजातील पुष्कळ लोक असे आहेत की ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंटेशन नसतं. आम्ही वेळोवेळी वस्त्यावरती जाऊन सर्वेक्षण करतो व त्या सर्वेक्षणाच्या आधारावर आम्ही म्हणजे कोणाकडे कोणते डॉक्युमेंट नाहीये असे त्या लोकांना ते म्हणजे शासन आपल्या दरबारी या योजनेअंतर्गत शासन तिथं जाऊन कॅम्प लावेल व त्या कॅम्पच्या माध्यमातून सर्वांना आधार कार्ड, जन्माचा दाखला, जे लोक मृत गेलेले असतील त्यांचा मृत्यूचा दाखला, असे वेगवेगळे डॉक्युमेंटेशन आपण प्रोव्हाइड करतो. या महिन्याच्या 28, 29 व 30 तारखेला प्रत्येक वस्तीवर कॅम्प लागणार आहे. पण तत्पूर्वी आपल्याला, आपण समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आहोत, तर पूर्ण समाजाला जागृत करून व समाजाचा सर्वेक्षण करून, शासनाला कळलं पाहिजे ना आपल्याकडे काय डॉक्युमेंट नाहीये, म्हणून सर्वेक्षण होणं जरुरी आहे. तर प्रत्येक समाजाने आपल्या समाजाचे सर्वेक्षण होईल आणि करून घेणे हे गरजेचं आहे, त्यामुळे मग तेव्हाच शासनाला आपल्याला त्याचा फायदा देण्यात येईल. हे आता आपला, आपण आतापर्यंत इतिहास बघितला भटके विमुक्तांचा, जे आपला इतिहास खूप गौरवशाली आहे. प्रत्येक समाज हा शूरवीर आहे, प्रत्येक आपल्या जातीमध्ये आपापल्या याच्यामध्ये प्रांगत आहे. आजपर्यंत आपण फक्त आपली जात म्हणून आपण आपल्या विकासाकडे बघितलं, पण यापुढे आपण आपली जात म्हणून नाही तर भटके विमुक्त म्हणून सर्वांकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मी पाथरवड समाजाचा आहे म्हणून जोशी समाजाकडे मी दुर्लक्ष केलं पाहिजे का, नाही. तर माझं कर्तव्य आहे जोशी समाजातील किंवा वासुदेव जोशी समाजातील किंवा आपल्या भोई समाजातील, लोहार समाजातील, सर्व भटक्या समाजातील व्यक्तींकडे आपण एका नजरेने बघितलं पाहिजे व त्यांच्यापर्यंत प्रत्येक योजना कशी पोहोचेल याकडे दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. भटके विमुक्त विकास परिषदेने वेळोवेळी ही आता आपल्या लोहार सरांनी पूर्ण माहिती दिली की आपला इतिहास काय आहे. जेव्हापासून 1857 राष्ट्रीय उठाव घडला त्या राष्ट्रीय उठावाच्या वेळी सुद्धा आपल्या भटके समाजाचं मोठं योगदान होतं व त्या योगदानातूनच जेव्हा इंग्रजांनी त्याचा अभ्यास केला व त्या अभ्यासातून आपल्याला 1857 राष्ट्रीय उठावानंतर 1871 मध्ये 3 तारेच्या त्या आपल्याला याच्यात जातक कायद्यामध्ये फसून गावाच्या बाहेर सेंटर जेल उभं करण्यात आला, सेटर, व त्या सेटरमध्ये ठेवण्यात आलं. आपल्याला वेळोवेळी काय होत आहे, आपला समाज प्रतिनिधी पुढे जातो, समाज प्रतिनिधी फक्त तेवढ्यापुरताच तेवढ्या जागृत होतो, त्याने मागे बघितलं पाहिजे आपल्या समाजातील कोणत्या व्यक्तीला याची गरज आहे, त्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे.
1: काय झालं आहे, आपल्या समाजातील जो मागा राहिलेला बांधव आहे तो आपल्यापासून पूर्णपणे दुर्लक्षित झालेला आहे, तो आपल्यावर रुष्ट झालेला आहे, तो येणार नाही, तो आपल्यापर्यंत येत नाही, माझे असे प्रश्न आहे आपल्यापर्यंत घेऊन येते, आपल्याला त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. हे एक मोठं काम आपल्याला करायचं आहे. आपल्या सर्वांचे प्रश्न पुढे सरकारपर्यंत मांडण्यासाठी भटकी मुक्त विकास परिषद हे अग्रगण्य आहे, एक संघटन आहे. महाराष्ट्रभर त्याचं पूर्ण काम चालू आहे. महाराष्ट्रभर काय, भारतभर भूमंतू जनजाती परिषद म्हणून ते कार्यरत आहे. म्हणजे भारतामध्ये केंद्रापर्यंत सुद्धा आपले प्रश्न मांडायला तयारी आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बरं एक प्रश्न पडतो आपल्याला, आत्ताच का भटकी मुक्त दिवस साजरा करण्यात या आला असेल? आपल्याला तर स्वातंत्र्य म्हणून 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य झालं, 1952 मध्ये आपण तर याच्यातून मुक्त झाले, मग आपण आत्ताच ते 31 ऑगस्ट दिवस साजरा करण्यात आला असेल. तर आपल्या परिषदेने सरकारला जागृती आणून दिली की असा एक समाज आहे महाराष्ट्रामध्ये, 30-35% हा समाज आहे, या समाजाकडे दुर्लक्ष न होता म्हणून 31 ऑगस्ट हा दिवस भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. 1925 म्हणजे आता 2025 पासून हा दिवस भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठी शासनाने परमिशन दिली. केव्हा? जेव्हा भटकी मुक्त विकास परिषदेने त्यांना सांगितलं की अशा समाजाचा पण एक दिवस आहे जो गौरवशाली इतिहासामध्ये त्याचं लक्षित आहे, तर त्याला तो भटकी मुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असं त्या भटकी मुक्त दिनाचं आजचं महत्व आहे. तर आपल्याला तेवढं एक लक्षात ठेवायचं आहे. आणि बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी सर्वात महत्वाचा विचार आहे, भटकी मुक्त कार्य हे केवळ एक जातीचे, एका समाजाचे किंवा संघटनेचे काम नाहीये. जोपर्यंत हा देश आणि संपूर्ण समाज भटक्या मुक्तांच्या विकासाच्या स्वतःहून सक्रिय सहभाग घेत नाही तोपर्यंत हा समाज समृद्ध होणार नाही आहे. आणि जोपर्यंत माझ्या देशात हा अंतिम घटकाचा समाज समृद्ध आणि सक्षम होत नाही तोपर्यंत भारत देश खऱ्या अर्थाने विकसित होणार नाही आहे. म्हणूनच बिगर भटक्या समाजाने, प्रशासनाने व सुशिक्षित नागरिकांनी आपल्या मनातील पूर्वग्रहांची भीती पाडून बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे पुढे जबाबदारी आहे. आपण आजच्या दिवशी शपथ घेऊया, 31 ऑगस्ट एक भटक्या समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणूया, त्यांच्या कपाळावरचा उपेक्षेचा आणि संशयाचा डाग पुसून त्यांना सामाजिक कार्य संपन्न मिळवून देऊया. भटकी मुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या परिवर्तनाच्या कार्यात आपला सक्रिय सहभाग उचलूया. भटकी मुक्त समाजाच्या गौरवशाली इतिहासात पुन्हा एकदा जागून त्यांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणे हीच भटकी मुक्त दिनाची खरी पूर्तता असेल.